सुप्रभात श्रोत्यो, सुप्रभात. FM बँड 101 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि प्रसारभारती वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे आहे पुणे केंद्र. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 29 भाद्रपद शके 1948, 20 सप्टेंबर 2026. पहाटेचे 5:55 आणि 42 सेकंद झाले आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत. या प्रातःकालीन सभेत मी अर्चना साने आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. ही प्रातःकालीन सभा सुरू करूया या मंगलसुरांनी.

अनंतलाल आणि सहकाऱ्यांनी सनीवर वाजवलेली जोगिया रागातली धून आपण ऐकलीत. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. आता थोड्याच वेळात म्हणजे 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून, तर 6:05 चिंतन आणि वंदनवार आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती।
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन।
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
4: भारत का गम एक्सपर्ट।
5: रोज सकाळी 8:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
6: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी साड्यांची महाराणी, लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।
7: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन

0: समृद्ध
1: आणि सहप्रायोजक जोबळेकर हॉस्पिटल अँड IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
0: तेव्हा नक्की ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक कधीमांजली
1: आणि सहप्रायोजक जोबळेकर हॉस्पिटल अँड IVF सेंटर शिरवळ
0: दररोज सकाळी

0: रोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सहंज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम आंबेकर लॉन्स अमृतसरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक
3: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
4: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
5: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
6: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
7: अभिनेत्री तनुजा समर्थ म्हणजे तनुजा मुखर्जी यांचा 23 सप्टेंबर हा जन्मदिवस. मराठी, बंगाली, तेलुगू, मल्याळम, गुजराती, पंजाबी आणि भोजपुरी चित्रपटांची नायिका. कुटुंबातला अभिनयाचा वारसा पुढे चालवत 1960 ते 70 दशकातल्या मेम दीदी, चांद और सूरज, बहारे फिर भी आएगी, दो चोर, जीने की राह, हाथी मेरे साथी, मेरे जीवन साथी या चित्रपटांमधून धर्मेंद्र, राजेश खन्ना, संजीव कुमार यासारख्या नायकांसोबत अभिनय केलेल्या या लोकप्रिय अभिनेत्रीविषयी बोलूया. हॅलो आपकी पसंतमध्ये सोमवारी 21 सप्टेंबरला 11 ते 11:30 या वेळेत. संवादक कैलास शिंदे. प्रसारण होईल 23 सप्टेंबरला 12:15 ते 1 दरम्यान. जरूर फोन करा 2553-1705 किंवा 2553-1706 या क्रमांकावर. अभिनेत्री तनुजा यांच्याविषयी बोलण्यासाठी जरूर फोन करा हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमात.

0: आप सुन रहे थे श्री रामचरित मानस गान भाग 317, आज आपने सुना।
1: आकाशवाणी पुणे केंद्राची ही आहे विविध भारती सेवा। सकाळचे 7:45 वाजलेत, आता प्रसारित करत आहोत क्रिसेंट अमृत सरिता गीता।
2: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन।
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
2: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम। भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग।
4: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून।
2: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा।
4: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं।
2: संपर्क 97664-12-55-33,
4: 9764125533।
5: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे, गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत।
6: या वर्षीचा श्री गजांत लक्ष्मी अंकी धारण करण्याचा एकमेव मुहूर्त दीपावली अमावस्या, त्वरा करा। आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंकी तुम्ही जरूर वापराच। या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, व्हिजिलँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळे बंधूंच्या मागच्या लेन मध्ये पुणे। फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748।

क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायातील

पाचवा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे विद्या लभेकर यांनी. श्लोक गायन केलं आहे रीमा परांजपे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

0: यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः।
1: श्रीमद् भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायातला हा 5वा श्लोक। या श्लोकाचा अर्थ असा, जो पुरुष अंतकाळीही माझं स्मरण करत शरीराचा त्याग करून जातो तो साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, यात मुळी शंका नाही। या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी प्रारंभीच मुख्य सिद्धांत सांगितलेला आहे। अंतकाल जवळ आला असताना भक्तांनी परमेश्वराचं स्मरण केलं तरच तो परमेश्वर स्वरूपाला पावतो। आचार्य विनोबाजी भावे या श्लोकावर गीताईमध्ये म्हणतात, अंतकाळी ही माझेची चित्ती स्मरण राखुनी, देह सोडूनी गेला तो मिळे मज न संशय। आचार्य विनोबाजी म्हणतात, मरणाच्या वेळी जो केवळ माझं स्मरण करत शरीराचा त्याग करून जातो तो मत्स्वरूप पावतो, याविषयी संशय नाही। हे भगवत वचन हाच 8व्या अध्यायाचा प्रमुख सिद्धांत आहे। स्वामी जयदलाल गोयंका आपल्या गीता तत्व विवेचनी यात म्हणतात, या श्लोकातला अंतकालेच हा शब्द माणसाच्या अंतकाळाचं विशेष महत्व सांगतो। ज्या शेवटच्या क्षणी या स्थूल देहाशी प्राण, इंद्रिय, मन आणि बुद्धी यांच्यासह जीवात्म्याचा वियोग होतो त्या क्षणाला अंतकाळ असं म्हणतात। भगवंताच्या म्हणण्याचा भावार्थ असा आहे की जो माणूस सदा सर्वदा नित्य भगवंताचं स्मरण, मनन, चिंतन करतो तो माणूस नित्याच्या सरावाने त्याच्या अंतिम क्षणी सुद्धा तितक्याच तन्मयतेने भगवंताचं चिंतन करत सहजपणे देह त्यागतो। मृत्यूसमयी अशा माणसाला आपलं कुटुंब, धनसंपदा, मानप्रतिष्ठा या कशाचंही स्मरण होत नाही। तसंच देह त्यागताना मुद्दाम वेगळं परमेश्वराचं चिंतन करावं लागत नाही। अंतकाळी सुद्धा त्याचं सहजच अखंड चिंतन घडतं, कारण त्याचं चित्त एकाच भगवंताच्या ठाई दृढ झालेलं असल्यामुळे अशा माणसाला अंतकाळी भगवंताचीच प्राप्ती होते। ज्ञानेश्वर माऊली या संबंधी सखोल चिंतन करताना आपल्या भावार्थ दीपिकेत म्हणतात, ते देह झोल ऐसे मानुनी, ठेले आपण पे आपणची होऊनी, जैसा मठ गगना भरुनी गगनीची असे। आत्मज्ञान संपन्न माणूस त्याच्या देहाला एक पांघरून, एक खोळ किंवा एक वरचं आवरण समजून निज रूपात तल्लीन राहतो। जशी घटाच्या आतल्या रिकाम्या जागेत हवा भरलेली असते, तसंच जीवनमुक्त माणसाच्या चित्तात भगवंत भरलेला असतो। हा सर्वव्यापी अशा भगवंताच्या स्वरूपातच निवसत असतो। त्यामुळे त्याच्या या अनुभवाच्या माझघरात अहम ब्रह्मास्मी अशा निश्चयरूपी खोलीत त्याला निवांत निद्रा लागल्यामुळे त्याला बाह्य जगाचं भान नसतं। भगवंताचं आणि त्याचं अभिजात ऐक्य झाल्यामुळे, पंचमहाभूतांनी बनलेल्या या देहाबद्दलचं आकर्षण नष्ट झाल्यामुळे, मग पंचमहाभूतांच्या एकेक अंशाची टरफल खपल्या गळून पडल्या तरी त्याला काही न्यून झालं असं वाटत नाही, तो यत्किंचितही डळमळत नाही। या स्थितीचं वर्णन करताना माऊली म्हणतात, पै अथावी घट बुडाला, तो आतबाहेरी उदके भरला, पाठी दैवगती जरी फुटला तरी उदक काय फुटे। माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, अथांग पाण्यात घट बुडवला तर तो पाण्याने भरतो, जर तो घट काही कारणांनी पाण्यातच फुटला तरी त्याच्या आतबाहेर पाणीच असतं। पाण्यात घट फुटला तरी पाण्यात काहीही बदल होत नाही। किंवा सापानी त्याच्या अंगावरची जीर्ण झालेली काठ काढून टाकली तरी सापाचं शरीर कमी होत नाही। तसंच जीवनमुक्त माणसाचा देहाकार मोडून गेल्यामुळे त्याचं मूळ शाश्वत अस्तित्व जसंच्या तसं राहतं। दृढ निश्चयामुळे अंतकाळी तो थोडाही डळमळत नाही। मृत्यूसमयी जीवासमोर जे ठाकतं तेच तो होतो, काही झालं तरी ते चुकत नाही। याप्रमाणेच अंतकाली परमेश्वराच्या चिंतनात अखंड एकाग्र होऊन जे भक्त देह त्याग करतात ते भगवनमय होऊन तेजस्वी परमपुरुषापर्यंत जातात। भगवंत आणि भक्त

यांच्यात ऐक्य झाल्याची अनुभूती जणू ऐक्य रस ओतून घडवली आहे अशी एकरूप झालेली असते. संत तुकाराम महाराज म्हणतात, ध्यानी धाता पंढरी राया, मना सहित पालटे काया, चित्त आणि चैतन्य, जीव आणि शिव त्यांचं ऐक्य एका मुशीत घातल्याप्रमाणे एकरूप होऊन मूळच्या अद्वैत स्थितीला येतात. लोकमान्य टिळक आपल्या गीता रहस्यात म्हणतात, मरणापूर्वी झालेलं ब्रह्मज्ञान कदाचित शेवटपर्यंत टिकणार नाही, या गोष्टीचा विचार करणं जरूर पडतं. म्हणून मरणापूर्वीच्या कालापेक्षा शास्त्रकार मरणकाल विशेष महत्वाचा मानतात. तेव्हा म्हणजे मरणकाळी पूर्ण ब्रह्मात्म ऐक्य ज्ञानाचा अनुभव जरूर घडलेला असला पाहिजे, एरवी मोक्ष होणं शक्य नाही असं ठरवतात. म्हणून अंतकाली अनन्य भावानी माझं स्मरण केल्याने मनुष्य मुक्त होतो असं उपनिषेदाच्या आधारे गीतेत म्हटलेलं आहे. लोकमान्य टिळक म्हणतात, या सिद्धांताप्रमाणे ज्याचा सारा जन्म दुराचारात गेला तोही केवळ मरणसमयी परमेश्वर ज्ञान झाल्यास मुक्त होतो असं प्राप्त होतं आणि कित्येकाच्या मते असं होणं युक्त नाही. पण जर विचार केला तर यात गैर काही नाही असं दिसून येईल. म्हणजे ज्याचा सारा जन्म दुराचारात गेला त्याला केवळ मरणकाळीच सुबुद्धी आणि ब्रह्मज्ञान होणं शक्य नाही. इतर बाबींप्रमाणेच मन ब्रह्मनिष्ठ करण्याची सवय असावी लागते आणि उभ्या जन्मात एकदा सुद्धा ज्याला पूर्ण ब्रह्मात्मा ऐक्याचा अनुभव आला नाही त्याला तो एकदम प्राप्त होणं परमदुर्घट किंबहुना अशक्य आहे. म्हणून प्रत्येकाने मन निर्विषय करण्याचा अभ्यास नित्य चालू ठेवावा, म्हणजे अंतकाली सुद्धा तीच स्थिती कायम राहायला अडचण न पडता मनुष्य अखेर मुक्त होतो असं या संबंधीचं गीतेचं दुसरं महत्वाचं सांगणं आहे. लोकमान्य टिळक म्हणतात, शास्त्राची छाननी करण्यासाठी असं समजा की पूर्व संस्कार आदी कारणांमुळे एखाद्याला फक्त मरणसमयीच एकाएकी परमेश्वर ज्ञान प्राप्त झालं. लक्षावधी किंबहुना कोट्यावधी मनुष्यात अशा प्रकारचं एखादंच उदाहरण सापडणार यात शंका नाही. माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, म्हणून यापरी माते अंतकाळी जाणत साते, जे मोकलीती देहाते ते मीची होती. माऊली म्हणतात, जी माणसं मरणाच्या क्षणीही भगवंतात मिसळून असतात, भगवंत स्मरणात तल्लीन असतात, ते देह सोडताच भगवंत स्वरूप ईश स्वरूप होतात. नाहीतर सामान्य लोकांचं असं होतं की अचानक मृत्यू आला तर त्यावेळी त्यांना भगवंताचं स्मरण होईलच असं सांगता येत नाही. कारण संपूर्ण आयुष्य प्रपंच करण्यात, स्थावर जंगम जमा करण्यात, साठवण्यात गेला. त्या जमा केलेल्या गोष्टीचं स्मरण माणसाला होत राहतं. आपल्यानंतर हे कोण सांभाळेल ही चिंता असते. स्वतःच्या मुलांवर सुद्धा त्यांचा विश्वास नसतो, त्यामुळे जमवलेल्या गोष्टींची चिंता मनात दाटत असल्यामुळे तो माणूस मोक्ष प्राप्तीपासून वंचित होऊन पुन्हा जन्म मृत्यूच्या चक्रात अडकतो. म्हणून भगवंतांनी अंतकाळी भगवंताचं स्मरण येण्यासाठी नित्य निरंतर एकाग्रतेने भगवंत स्मरण करण्यास सांगितलेलं आहे. आजच्या संदर्भात हा श्लोक आपल्या मनाची बैठक आणि जीवनाची दिशा काय असावी याचं गांभीर्य सांगणारा श्लोक आहे. आपण परमेश्वर कृपेने त्याचाच अंश म्हणून जन्माला आलो आहोत यावर जर आपला दृढ विश्वास असेल, त्याच्याबद्दल मनात समर्पण भाव असेल, मन शांत प्रसन्न ठेवूनच अंतिम समयी त्याला स्मरून त्याचंच नामस्मरण करत मरण आलं तर तो आपलंसं करतो. हाच अंतिम सिद्धांत भगवंतांनी या श्लोकात सांगितलेला आहे.

0: यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः। श्रीकृष्णार्पणमस्तु।
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायातील 5वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं। विवरण लेखन केलं होतं विद्या लव्हेकर यांनी। श्लोक गायन केलं होतं रीमा परांजपे यांनी। निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी। श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा। प्रसारण .पुणे@gmail.com या ईमेल ऍड्रेसवर किंवा आपण

0: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, संपर्क 866-9167-67-2. श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर,
1: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात विविध भारती पुणे केंद्राचे कार्यक्रम. कृपया वेळ लक्षात घ्या, सकाळचे 7 वाजलेत.
4: ती वेळ आहे GS चहाची.
5: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, GS चहा परिवाराचा जिव्हाळा.
3: श्रोते हो, आता आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून भूले विसरे गीत हा कार्यक्रम प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत काही क्षणातच.
6: इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.

0: आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाच्या विकासात तरुणांनी कर्तव्य भावनेने योगदान देण्याची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. 20व्या रोजगार मेळ्यात 51,000 अधिक युवक युवतींना नियुक्तीपत्र प्रदान. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा अभियानांतर्गत आज देशभरात राष्ट्रीय संकल्प मोहीम. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून मराठवाड्यातल्या पीक परिस्थितीची पाहणी. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन लवकरच तातडीची मदत करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांना जपानमधील नागोया इथं दिमाखदार प्रारंभ. भारताकडून 501 खेळाडूंचा सहभाग. आता सविस्तर बातम्या. आपला देश मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करत असून देशाच्या विकासात तरुणांनी कर्तव्य आणि सेवाभावाद्वारे योगदान देण्याची खरी गरज आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 20व्या रोजगार मेळाव्यात काल देशातल्या 51,000 अधिक युवक युवतींना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. यावेळी त्यांनी नवनियुक्त उमेदवारांना दूरस्थ माध्यमातून संबोधित केलं. सरकारी यंत्रणेत काम करताना नागरिक देवोभव मंत्र ठेवून काम करण्याचं आवाहन देखील पंतप्रधानांनी केलं. पुण्यात यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीमध्ये सीमाशुल्क विभागाच्या वतीनं रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. विकसित भारताच्या उभारणीत युवा शक्तीची भूमिका महत्वाची आहे असं मत मोहोळ यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले,
1: जवळपास 12 लाख युवकांना या वेगवेगळ्या विभागामध्ये केंद्र सरकारच्या माध्यमातून मोदीजींच्या कल्पनेत नोकरी मिळाली आणि मोठ्या संख्येनं आज हे युवक देशसेवेच्या मुख्य प्रवाहामध्ये आता आले. या ठिकाणी जवळपास 202 मुलांना वेगवेगळ्या खात्यांमध्ये नोकरी मिळते, त्याचे नियुक्तीपत्र या ठिकाणी आज प्रदान करण्याचा कार्यक्रम झाला.
0: नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते, मुंबईत युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते, तर ठाण्यात राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा या अभियानांत

0: अंतर्गत आज देशभरात राष्ट्रीय संकल्प मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. यात मोठ्या संख्येनं युवक सहभागी होतील. देशभरात 1067 ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयानं दिली आहे. या कार्यक्रमात युवकांनी नशामुक्तीची शपथ देण्यात येणार असून स्वाक्षरी अभियान, पथनाट्य, घोषवाक्य लेखन तसंच युवकांच्या नेतृत्वाखाली चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. या अभियानाच्या नव्या टप्प्याचा देशव्यापी शुभारंभ काल करण्यात आला. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल मराठवाड्यातल्या पीक परिस्थितीची पाहणी केली. मराठवाड्यासह राज्यात अल निनोच्या प्रभावामुळे कमी पाऊस पडला असून पिकांवर परिणाम झाला आहे. दुष्काळ घोषित होण्याची वाट न पाहता दुष्काळी उपाययोजना तातडीनं सुरू केल्याची माहिती त्यांनी नांदेड इथं दिली. या संकटग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई आणि मदत मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. उपग्रहाच्या माध्यमातून विमा संरक्षणाबाबतची बाब तातडीनं केंद्र शासनाच्या निदर्शनाला आणून दिलं जाईल असं ते म्हणाले. दुष्काळी गावांच्या यादीबाबत खोटी माहिती आणि अफवा पसरवणाऱ्यांवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये. चारा आणि पिण्याच्या पाण्याचं योग्य नियोजन करावं असंही भरणे यांनी सांगितलं. कर्जमाफीची तिसरी यादी जाहीर झाली असून उर्वरित शेतकऱ्यांच्या त्रुटींची पूर्तता होताच टप्प्याटप्प्यानं कर्जमाफी देण्यात येईल. कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना नव्यानं कर्ज उपलब्ध करून द्यावं तसंच कर्जमाफीची यादी संबंधित बँकांमध्ये प्रसिद्ध करावी असे निर्देशही त्यांनी दिले. राज्यात सध्या विजेचा तुटवडा नाही त्यामुळे कोणत्याही जिल्ह्यात भारनियमन होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असं आश्वासन ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यावेळी दिलं. दरम्यान पुढच्या आठवड्यात राज्यस्तरावर दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर प्रत्यक्ष पंचनाम्यांना सुरुवात केली जाईल. त्यानंतर आवश्यक ती तातडीची मदत केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये सांगितलं. दुष्काळाच्या परिस्थितीत प्रशासनानं संवेदनशीलपणे काम करण्याची गरज असल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले. माहेरवाशिण म्हणून घरोघरी आलेल्या ज्येष्ठा गौरींना काल भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. अनेक घरांमध्ये गौरीसह गणेशाचंही विसर्जन झालं. गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासन आणि नागरिकांमधला संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी ठिकठिकाणी लोकसंवाद 2026 उपक्रम राबवण्यात येत आहे. जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा प्रशासन संयुक्तपणे राबवत असलेल्या या जनजागृती उपक्रमाला सिंधुदुर्ग, पालघर, नवी मुंबईत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. इतर खर्च टाळून विधायक कामं करण्याच्या तसंच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या आवाहनाला ठिकठिकाणी प्रतिसाद मिळत आहे. सांगली जिल्ह्यातल्या बुधगाव इथं श्री ज्योतिर्लिंग गणेशोत्सव मंडळानं यंदा डॉल्बीचा खर्च टाळून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचं वाटप केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
1: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
2: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी, शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
3: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू, स्वच्छ घर स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
4: मग
3: काय,
4: स्वतःपासून सुरुवात कर.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
6: आकाशवाणी
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
6: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.

0: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातल्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. लोकसेवा हीच देशसेवा या ब्रीदवाक्यानुसार अविरतपणे हा प्रवास घडला आहे. सेवा आणि सुशासनाच्या दूरदृष्टीने प्रेरित होऊन 2047 पर्यंत विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार कार्यरत आहे. सामाजिक सक्षमीकरण आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून जनसामान्यांचं जीवनमान बदलत आहे. या निमित्तानं आजच्या विशेष वृत्त मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 बद्दल.
1: भारतीय शालेय शिक्षण पद्धतीत 1968 पासून 10+2 ही रचना अस्तित्वात होती. 29 जुलै 2020 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजूर केलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानं तिची जागा 5+3+3+4 या रचनेनं घेतली. 1968 नंतर पहिल्यांदाच भारतानं आपली शालेय शिक्षण प्रणाली नव्यानं रचली आहे. वयाच्या 3र्या वर्षापासून सुरू होणारी आणि 18व्या वर्षापर्यंत

0: अत्यंत चालणारी ही नवीन रचना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सुरुवातीच्या वर्षांचा पहिल्यांदाच समावेश करते. या धोरणामुळे किमान 5वी पर्यंतचे शिक्षणाचे माध्यम म्हणून मातृभाषा किंवा घरातील भाषेचा स्वीकार करण्यात आला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 कला, विज्ञान, वाणिज्य आणि व्यावसायिक शिक्षण या शाखांमधील कठोर भिंती दूर केल्या. शिक्षण क्षेत्रातील शाखांमध्ये असलेल्या वर्गीकरणामुळे 15 वर्षांच्या मुलांना आयुष्यासाठीचे निर्णय घेण्यास भाग पाडले जायचे त्यात लवचिकता आली आहे. 3री पर्यंत मूलभूत साक्षरता आणि अंकज्ञान सुनिश्चित करण्यासाठी 2021 निपुण भारत हा उपक्रम सुरू करण्यात आला. विद्या प्रवेश या उपक्रमाच्या सोबतीनं या योजना सुमारे 9 लाख शाळांमधल्या 4 कोटींहून अधिक मुलांपर्यंत पोहोचले आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी मेघना देशपांडे, पुणे.
1: आंतरराष्ट्रीय किनारपट्टी स्वच्छता दिवसानिमित्त काल रत्नागिरी शहराजवळच्या भाट्टे किनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, रत्नागिरी नगर परिषद आणि भाट्टे ग्रामपंचायतीसह अन्य काही संस्थांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या माध्यमातून यावेळी प्लास्टिक निर्मूलनाचा संदेश देणाऱ्या कापडी पिशव्यांचं प्रकाशन आणि वितरण करण्यात आलं. 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धांना काल जपानमधील नागोया इथं एका दिमाखदार समारंभात औपचारिक सुरुवात झाली. यावेळी झालेल्या संचालनात भारताच्या 501 खेळाडूंच्या चमूचं नेतृत्व नेमबाज मनू भाकेर आणि कबड्डीपटू पवन सेहरावत यांनी केलं. क्रीडा स्पर्धांना या आधीच सुरुवात झाली असून भारतीय महिला क्रिकेटच्या उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. सोलापूर शहरातील काही भागात काल रात्री पावसानं दमदार हजेरी लावली. या पावसानं तापमानात काही प्रमाणात घट झाली. हवामान. नैऋत्य मोसमी पावसानं पश्चिम राजस्थानच्या काही भागातून परतीचा प्रवास सुरू केल्याचं भारतीय हवामान विभागानं सांगितलं आहे. राज्यातून मान्सूनच्या परतीचा प्रवास 5 ऑक्टोबरपासून सुरू होईल असा अंदाज आहे. दरम्यान आज राज्याच्या सर्वच भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. देशाच्या विकासात तरुणांनी कर्तव्य भावनेने योगदान देण्याची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. 20व्या रोजगार मेळ्यात 51,000 अधिक युवक युवतींना नियुक्तीपत्र प्रदान. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा अभियानांतर्गत आज देशभरात राष्ट्रीय संकल्प मोहीम. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून मराठवाड्यातल्या पीक परिस्थितीची पाहणी. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन लवकरच तातडीची मदत करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांना जपानमधील नागोया इथं दिमाखदार प्रारंभ. भारताकडून 501 खेळाडूंचा सहभाग. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणी पुणे केंद्राची ही आहे विविध भारती सेवा. आता ऐकूया भूले विसरे गीत या कार्यक्रमाचा उर्वरित भाग.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: सकाळचे 7:30 वाजले, आता ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून।
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।

0: आज आपण जाणून घेणार आहोत अष्टविनायकातील पाचव्या गणपती बद्दल, म्हणजेच ओझरच्या विघ्नेश्वराबद्दल. मंडळी, या विघ्नेश्वराची मूर्ती लांब आणि रुंद असून अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्वराला ओळखलं जातं. विघ्नेश्वराच्या डोळ्यात माणकं असून कपाळावर हिरा आहे. श्री विघ्नेश्वराची ही मूर्ती सुद्धा स्वयंभू आहे बरं का. मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी बांधकाम असून मध्यभागी श्री गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर जागृत देवस्थान मानलं जातं. 1785 मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी अप्पा यांनी हे देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढवला. अशी आख्यायिका आहे की सर्व राक्षसांनी एका रात्रीत ओझर गणपतीचं हे मंदिर बांधलं होतं. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून 14 किलोमीटर तर पुण्यापासून 85 किलोमीटरवर आहे आणि इथे जवळच आरवी उपग्रह केंद्र तर खोडत इथे आशिया खंडातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक दुर्बीण आहे. मंडळी, याच विघ्नेश्वराची अजून माहिती जाणून घेऊयात या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 30 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

मंडळी, या विघ्नेश्वराची सुद्धा एक आख्यायिका आहे बर का. राजा अभिनंदनने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सुरू केला होता, त्यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली आणि त्याला राजा अभिनंदनच्या यज्ञात विघ्न आणायला सांगितलं. पण विघ्नासुराने सगळ्याच यज्ञांमध्ये विघ्न आणायला सुरुवात केली, त्यामुळे ऋषी मुनींनी विघ्नासुराचा बंदोबस्त करण्यासाठी श्री गणपतीची आराधना केली. मग गणपतीने विघ्नासुराला पराभूत केले आणि विघ्नासूर श्री गणेशांना शरण गेला. तेव्हा गणपतीने सांगितले की जिथे माझी पूजा केली जाते तिथे तू कधीही यायचे नाही. विघ्नासुराने ती अट मान्य केली आणि श्री गणेशाला विनंती केली की तुझ्या बरोबर भक्तगणांनी माझे सुद्धा नाव घ्यावे आणि तुम्ही याच ठिकाणी वास्तव्य करावे. तेव्हापासून ओझर मध्ये गजाननाचं हे देऊळ स्थित झालं आणि श्री गणेशाला विघ्नेश्वर या नावाने ओळखलं जाऊ लागलं. आता अष्टविनायकातील सहावा गणपती म्हणजेच लेण्याद्रीच्या गिरिजात्मजाची माहिती ऐकूयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आता ऐकूयात श्री गणेशाचं हे सुंदर भक्तिगीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: हा कार्यक्रम आपण ऐकलात विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 7:40 झाली आहेत. आता ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम घोलप सुगंधी.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, गोलप सुगंधी प्रस्तुत सुगंधाची अनुभूती या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, गोलप सुगंधीचे शशिकांत घोलप आपल्या बरोबर आहेत. नमस्कार शशिकांत सर.
4: नमस्कार.
3: तुमच्या वडिलांनी गोलप सुगंधीची सुरुवात केली होती आणि त्यावेळेला विविध उदबत्ती मार्केटमध्ये होत्या उपलब्ध आणि तिथून ह्या व्यवसायाला सुरुवात झाली. पण जेव्हापासून तुम्ही या व्यवसायामध्ये आला तेव्हा तुम्ही स्वतःचं प्रोडक्शन करायला सुरुवात केली, हे जाणून घ्यायला आवडेल की कुठल्या उदबत्ती तुम्ही तयार केल्या, त्याच्यामध्ये काही कॅटेगरीज होत्या का आणि हे स्वतः तयार करावं तुम्हाला का वाटलं?
4: याच्यामध्ये बऱ्याचशा कॅटेगरी होत्या की मसाला बेस होत्या की सेंटेड होत्या. सेंटेड उदबत्ती आजकालच्या काळात जी उदबत्त्या तयार होतात त्यामुळे मी त्यामध्ये बऱ्याच सुधारणा केलेल्या आहेत की त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक केमिकल वापरून लोकांना अपाय होणार नाही, त्यातनं त्या वासामुळे सर्दी अलर्जी असे काही होणार नाहीत गोष्टी, त्याची काळजी घेतलेली होती. नॉर्मली बाजारात उदबत्त्या मिळतात पण त्याच्या जे कॅटेगरी प्रकार हा विचार केलेला नसतो असा माझा अनुभव आहे. ती मी सुधारणा करून त्या उदबत्तीचं प्रोडक्शन करतो.
3: मग आता हे जे तुम्ही सांगताय सेंटेड उदबत्ती, यामध्ये आपल्या खास विकल्या जाणाऱ्या कुठल्या उदबत्ती आहेत त्याची काही नावं सांगाल का?
4: आसावरी आहे, भूमिका आहे, मधुलिका आहे, चंदन आहे, बकुल आहे.
3: आणि हे सगळे त्या त्या फुलांचे जे वास आहेत तसेच तसे अनुभूती देणारे उदबत्तीचे वास
4: 100%. आणि त्याच्यासाठी जो वास तयार केला जातो उदबत्तीचा तो आम्ही स्वतः तयार करतो.
3: वा, मसाला उदबत्तीचाही तुम्ही उल्लेख केला, याबद्दलही तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. पण त्याआधी श्रोते हो, सण समारंभाला हमखास लागणारी सुगंधी उदबत्ती शिवाय ऑर्गॅनिक म्हणजेच नैसर्गिक तेल आणि आयुर्वेदिक पावडर वापरून हाताने बनवलेली मसाला उदबत्ती, केशर अष्टगंध, चंदन अष्टगंध, कस्तुरी अष्टगंध, ओलगंध म्हणजेच चंदन टीका, घोलप यांनी स्वतः बनवलेली अत्तर, नैसर्गिक सुवासांची अनुभूती देणारे धूप कोन, या सगळ्यासाठी घोलप सुगंधी, बुधवार पेठ, मारणे हाइट्स, मंडई मेट्रो स्टेशन जवळ, गेट नंबर 3, संपर्क 98-232-16-445, 98-232-16-445, 9823216445. शशिकांत सर, जसं तुम्ही म्हणालात की मसाला उदबत्ती सुद्धा आपण सुरू केली आणि ही अत्यंत ऑर्गॅनिक पद्धतीने केली जाते, म्हणजे नेमकं काय याबद्दल सांगा?
4: ऑर्गॅनिक म्हणजे याच्यामध्ये संपूर्ण आयुर्वेदिक पावडरही वापरले जातात. उदाहरण असं नागरमथा आहे, जटामासी आहे, पाचपाला आहे, मरवा आहे, दवणा आहे, याच्या प्रॉपर पावडरही करून या प्रोसेस आपण करतो.
3: बर.

0: मग आता या उद्बत्ती आपण हाताने तयार करतो, मग मशीन मध्ये बनवलेली उद्बत्ती आणि हाताने बनवलेली उद्बत्ती यामध्ये मेन फरक काय असतो?
1: मशीन मध्ये उद्बत्ती बनवली साधारण सोपी प्रोसेस असते, ते डिपिंग केलं जातं. डिपिंग म्हणजे आपण उद्बत्ती बुसकळून काढतो केमिकल मध्ये वासामध्ये. पण मसाला उद्बत्ती मध्ये काय असतं, त्याचा असा गोळा तयार केला जातो, उद्बत्तीचा गोळा तयार होतो आणि तो प्रत्येक काडीवरती लावला जातो. जशा आपण बायका पोळ्या करतात म्हणजे उदाहरण, तर त्याप्रमाणे ती उद्बत्ती वाळायला लागते. त्याचा स्पीड कमी असतो, प्रोडक्शन कमी असतं, पण ती हाय रेंज मधल्या क्वालिटी उद्बत्ती त्या आम्ही तयार करतो.
0: अच्छा, ओके. अच्छा, अर्थातच या हाताने बनवलेल्या उद्बत्ती असतात, त्यामुळे याला वेळही जास्त लागतो आणि या अत्यंत कस्टमाइज पद्धतीने आणि ऑर्गॅनिक पद्धतीने बनवलेल्या आहेत, म्हणूनच उद्बत्तीमध्ये घोलूप सुगंधीचं नाव आपल्याला जास्त ऐकायला मिळतं. श्रोते हो, सण समारंभाला हमखास लागणारी सुगंधी उद्बत्ती, ऑर्गॅनिक म्हणजेच नैसर्गिक तेल आणि आयुर्वेदिक पावडर वापरून हाताने बनवलेली मसाला उद्बत्ती, सुगंधी केशर अष्टगंध, चंदन अष्टगंध, कस्तुरी अष्टगंध, ओलगंध म्हणजेच चंदन टीका, स्वतः घोलप यांनी बनवलेली अत्तर, नैसर्गिक सुवासांची अनुभूती देणारे धूप कोन, या सगळ्यासाठी घोलप सुगंधी, बुधवार पेठ, मारणे हाईट्स, मंडई मेट्रो स्टेशन जवळ, गेट नंबर 3 इथे. संपर्क 98232 16445, 98232 16445, 9823216445. पुन्हा भेटूयात घोलप सुगंधी प्रस्तुत सुगंधाची अनुभूती या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: घोलप सुगंधी हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. सकाळचे 7:45 होत आहेत.

0: आता ऐकूया जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य डॉक्टर जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ.

0: काय बालदोस्तांनो, आवडलं ना हे गाणं? आज तर रविवार आहे, त्यामुळे आज पुस्तक वगैरे अजिबात हातात घ्यायचं नाही आणि मस्त खेळायचं. हे गाणं गायलं होतं रचना खडीकर, योगेश खडीकर आणि क्षमा खळे यांनी. गाणं मंगेश पाडगावकर यांचं होतं आणि संगीत मीना खडीकर यांचं होतं.
1: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. आणि श्रोते हो, आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून सुद्धा ऐकत आहात जगात सर्वत्र. सकाळचे 7:50 होत आहेत. आता लागोपाठ 2 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकूया. सुरुवातीला पुना गाडगे आणि सन्स.
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
3: श्रोते हो नमस्कार, सादर करत आहोत कार्यक्रम हिरा आहे सर्वांसाठी.
4: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुना गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुना गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
3: श्रोते हो, हिरा आहे सर्वांसाठी या कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत. सोन्याच्या दागिन्यांप्रमाणेच आता हिऱ्यांच्या दागिन्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हिऱ्याचे दागिने खरेदी करताना कोणकोणते मुद्दे विचारात घ्यायला हवेत याची माहिती देण्यासाठी आज आपण PNGS रेवा डायमंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक श्रीयुत अमित मोडक सर यांना आपल्या स्टुडिओत मार्गदर्शनासाठी आमंत्रित केलंय. मोडक साहेब नमस्कार.
5: नमस्कार.
3: मोडक साहेब, ग्राहक जेव्हा हिऱ्याचे दागिने खरेदी करायला जातो तेव्हा त्याने कोणत्या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात?
5: हिऱ्याचे दागिने खरेदी करताना हिऱ्याची किंमत ठरणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या माहिती करून घेणं आवश्यक आहे. म्हणजे हिऱ्यातला सर्वोत्तम कलर हा डी, त्याच्यानंतर EFGH कलर, तर कलर कुठला आहे आपण जो हिरा खरेदी करतोय तो, कारण त्याच्यावर किंमत ठरणार आहे. दुसरं आहे ते क्लॅरिटी, म्हणजे त्याच्यामध्ये काही फ्लॉलेसनेस पाहिजे, त्याच्या आत काही इन्क्लुजन नकोत. हिरा जर आपण उजेडात धरला बघितलं तर त्याच्या आत इन्क्लुजन नसली पाहिजे. कट्स काय आहेत, कारण की हिऱ्याची किंमतच मुळी कट अँड पॉलिशिंग वरती ठरत असते, त्याच्यातच खरी कला आहे. तर कट, क्लॅरिटी आणि कलर या तीन गोष्टी, आणि चौथी गोष्ट म्हणजे त्याचं वजन जे कॅरेटमध्ये कॅल्क्युलेट केलं जातं. तर हिऱ्याची जी किंमत आहे ती या चार गोष्टींवर ठरते. त्यामुळे आपण जर हिरा खरेदी करत असलो तर त्यातले या चार गोष्टी काय आहेत, कट कुठला आहे, क्लॅरिटी आहे का, फ्लॉलेस आहे का, त्यानंतर कलर कुठला आहे आणि किती कॅरेटचा आहे, या चार गोष्टी माहिती झाल्या की आपण त्याची किंमत योग्य आहे का नाहीये याच्याबद्दल विचार करू शकतो. त्यामुळे या चार गोष्टी माहिती करून घेणं गरजेचं आहे जेव्हा जेव्हा आपण हिऱ्याचे दागिने खरेदी करतो किंवा हिरा खरेदी करतो. आता जेव्हा दागिने खरेदी करतो त्या दागिन्यामध्ये बसवलेले हिरे या कुठल्या प्रकारात आहेत हे आपण माहिती करून घेणं आवश्यक आहे की बसवलेले सगळे हिरे आहेत ते कुठल्या रंगाचे आहेत, शक्यतो एका रंगाचे असतात, कट्स त्याचे फाईन कट आहेत का, त्याला स्पार्क निर्माण होणार आहे का, कारण त्यातून स्पार्क निर्माण व्हायला पाहिजे. जितके चांगले फाईन कट असतील, चांगला कलर असेल, क्लॅरिटी जेवढी चांगली असेल तेवढं त्याच्यातून फायर म्हणतात किंवा स्पार्क म्हणतात. तर त्याकरता या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे त्या चार गोष्टी माहिती करून घ्यायच्या. आणि तुम्ही गळ्यात घातलेला जो दागिना असतो स्त्रियांनी विशेषतः, त्या जेव्हा सोशल फंक्शनला जातात किंवा एकत्रित जातात तेव्हा तो चमकून उठणं गरजेचं आहे.

0: आणि तो खरा हिऱ्यांचा असणं, नॅचरल हिऱ्यांचं असणं गरजेचं आहे.
1: मोडक साहेब, हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी करताना विक्रेत्याकडून आपण कोणती माहिती घेणं आवश्यक असतं?
0: काय, हिऱ्याचे दागिने खूप रिलेटिव्ह टर्म आहे.
1: बर,
0: की हा माझा डायमंड नेकलेस आहे, हे माझी डायमंडची अंगठी, हे माझं डायमंडचं पेंडंट आहे, ठीक आहे, पण त्यातले बसवलेले हिरे कुठल्या दर्जाचे आहेत त्यानुसार त्याची किंमत बदलत जाणार. त्यामुळे आपण जेव्हा हिऱ्याचे दागिने खरेदी करायला जातो तेव्हा ते विक्रेत्याकडून, एखादा दागिना जर आपण घेणार असलो तर त्यात किती टोटल डायमंड लागलेले आहेत, किती वजनाचं सोनं लागलेलं आहे, मजुरी किती आहे, त्यानंतर लागलेल्या डायमंडचे हे जे फोर्सी आपण मगाशी सांगितले ते कुठले आहेत, ते सर्टिफाईड आहेत का, सर्टिफाईड असलं तर कुठल्या लॅबचं सर्टिफिकेशन आहे, हे सगळं माहिती करून मग आपण बाजारात त्याचं कम्पॅरिझन करू शकतो. हिऱ्याचे सगळे डिटेल घ्यायचे आणि ते बाजारात जाऊन कम्पेअर करायचे आणि सेम कम्पेरेबल याची दुसरे काय किंमत लावतायत हे बघून मग ठरवायचं की कुठून घ्यायचं, कारण आफ्टरऑल सगळं सर्टिफाईड असणार आहे आणि ज्याच्याकडून तुम्ही घेणार तो बायबॅक आणि एक्सचेंजची गॅरंटी देणारच आहे.
1: खरंय मोडक साहेब, आज आपण आम्हाला हिऱ्यांच्या दागिन्यांची खरेदी करताना कोणते मुद्दे विचारात घ्यावेत याविषयी संपूर्ण माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. श्रोते हो, हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा भेटूया उद्या याच कार्यक्रमात. नमस्कार.
2: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पुन्हा गाडगे आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पुन्हा गाडगे आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
1: श्रोते हो, हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा भेटूया उद्या याच कार्यक्रमात. नमस्कार. हिरा आहे सर्वांसाठी हा कार्यक्रम ग्राहक हितार्थ प्रसारित करण्यात आला.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: सूचना ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांशी स्मार्ट गप्पा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचा आनंद द्विगुणित होतो. आणि म्हणूनच आम्ही तुमच्यासारख्या स्मार्ट गुंतवणूकदारांसाठी सुरू केल्यात या स्मार्ट गप्पा. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
3: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
2: सेबीने जे चार वेगवेगळे प्रोडक्ट आणले आहेत मार्केटमध्ये म्युच्युअल फंडच्या व्यतिरिक्त, त्याबद्दल आपण माहिती दिली. आजच्या भागामध्ये या चारही पर्यायांचं एक क्विक कम्पॅरिझन करायचं झालं तर करता येईल का? या
3: थोडक्यात असे बघा की आपण SIF, PMS, AIF आणि गिफ्ट सिटी या चार प्रॉडक्ट बद्दल बोललो. तर आता ह्यातली किमान गुंतवणूक याचा असा जर विचार केला तर SIF 10 लाख रुपये, PMS 50 लाख रुपये, AIF 1 कोटी रुपये आणि गिफ्ट सिटी पर्यायानुसार आहे. उदाहरणार्थ गिफ्ट सिटीच्या माध्यमातून AIF मध्ये गेलो तर 1 लाख+ डॉलरची गुंतवणूक करायला लागते. आता यातलं मालकीचं स्वरूप कसं असतं तर SIF म्युच्युअल फंडाप्रमाणे युनिट्स देतात, PMS थेट डिमॅट फॉर्मच्या खात्यात आपले शेअर्स टाकतात, AIF फंड मधील युनिट किंवा शेअर्स देतात आणि गिफ्ट सिटी USD मधील मालमत्ता आपल्याला देते. व्यवहाराचं चलन काय तर SIF मध्ये इंडियन रुपीज, PMS मध्ये इंडियन रुपीज, AIF मध्ये इंडियन रुपीज आणि गिफ्ट सिटी मध्ये US डॉलर. गुंतवणुकीचं क्षेत्र काय काय असू शकतं म्हणजे SIFचा विचार करता इक्विटी, डेरिव्हेटिव्ह, लॉंग शॉर्ट. PMSचा विचार करता प्रामुख्याने लिस्टेड शेअर्स. AIFचा विचार करता प्रायव्हेट इक्विटी, स्टार्टअप, हेज फंड्स AIF मध्ये येऊ शकतात. गिफ्ट सिटी मध्ये ग्लोबल फंड, फॉरेन स्कॉट्स, USDFDs असं काहीही गिफ्ट सिटीत येऊ शकतं. टॅक्सचा सवलतीचा जर विचार केला तर SIFला सामान्य टॅक्स, रेग्युलर टॅक्स लॉज आहेत. PMSचा विचार करता वैयक्तिक कॅपिटल गेन्स टॅक्स हा असू शकतो. AIF मध्ये श्रेणीनुसार म्हणजे पास थ्रू टॅक्स असू शकतो आणि गिफ्ट सिटी मध्ये विशेष कर सवलती किंवा ड्युअल टॅक्स ट्रीटीचा फायदा आपल्याला घेता येऊ शकतो. आता SIF

0: 10 लाख रुपये, PMS 50 लाख रुपये, अल्टरनेट 1 कोटी रुपये, गिफ्ट सिटी USD डॉलर वर आधारित. यापैकी कुठलाही पर्याय आपल्याला निवडता येणं शक्य आहे जेव्हा आपण अदर प्रॉडक्ट दॅन म्युच्युअल फंड असा विचार करतो.
1: तर
0: आता कोणी आणि कसे निवडायचे? तर 10 लाख ते 50 लाख ज्याचं बजेट आहे त्यांनी SIF त्याच्यासाठी योग्य ठरेल. 50 लाखांपेक्षा जास्त थेट स्टॉक मध्ये पोर्टफोलिओ ज्याला हवाय त्याला PMSचा पर्याय उपलब्ध आहे. 1 कोटीपेक्षा जास्त ज्याला इन्व्हेस्टमेंट करता येणं शक्य आहे, ज्याची हाय रिस्क घेण्याची कॅपॅसिटी आहे, तो अनलिस्टेड शेअर्स किंवा स्टार्टअप मध्ये जाऊ शकतो. आणि US डॉलर किंवा जागतिक स्तरावर ज्याला गुंतवणूक करायची आहे तो गिफ्ट सिटीचा विचार करू शकतो. हे चारही प्रॉडक्ट वेगवेगळ्या पद्धतीने आधारित आहेत. या चारही प्रॉडक्टचा बेनिफिट आपल्याला इन्व्हेस्टर म्हणून घेता येऊ शकतो, पण आपली कॅपॅसिटी, आपली रिस्क टेकिंग अबिलिटी अँड ॲपेटाईट टू टेक द रिस्क आणि अल्टिमेटली आपले फायनान्शियल गोल्स, या सगळ्यांची सांगड आपल्याला या इन्व्हेस्टमेंट मध्ये जोडायची आहे जेव्हा आपण अदर दॅन म्युच्युअल फंड प्रॉडक्टचा विचार करणार आहोत.
1: श्रोते हो, या गप्पांबरोबर आज वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटूया क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांशी स्मार्ट गप्पा या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो. पुन्हा भेटूया.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
4: सकाळचे 8 वाजतात. काही क्षणातच ठळक बातम्या.
5: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
6: विविध भारती पुणे. ठळक बातम्या. देशाच्या विकासात तरुणांनी कर्तव्य आणि सेवाभावीपणे योगदान देण्याची गरज असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. 20व्या रोजगार मेळाव्यात काल देशातल्या 51,000 अधिक युवक युवतींना नियुक्तीपत्र देण्यात आली. यावेळी त्यांनी नवनियुक्त उमेदवारांना दूरस्थ माध्यमातून संबोधित केलं. पुण्यात यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीमध्ये सीमाशुल्क विभागाच्या वतीनं रोजगार मेळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात आलं. विकसित भारताच्या उभारणीत युवा शक्तीची भूमिका महत्वाची आहे असं मत मोहोळ यांनी व्यक्त केलं. आगामी सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 31 ऑक्टोबरला होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वतयारीला गती देण्याचे निर्देश नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. पूर्वतयारीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते काल नाशिकमध्ये बोलत होते. ध्वजारोहण सोहळ्यात गोदावरी आरती, दिव्यसंध्या, रोषणाई, दीपप्रज्वलन, कुंभगीत, शंखनाद आदी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यात सार्वजनिक गणेशोत्सवात विविध मंडळांनी उभारलेले देखावे पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. नवी दिल्लीत देखील महाराष्ट्र सदनातील सार्वजनिक गणेशोत्सवाला दिल्लीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गणरायाच्या दर्शनासाठी दररोज शेकडो भाविक येत आहेत. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच सदनात उभारण्यात आलेली खाद्य, कला आणि प्रदर्शन विक्री दालनं नागरिकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरत आहेत. शहरातील शांतता क्षेत्रात ध्वनी प्रदूषण करणाऱ्या लाऊडस्पीकर, वाद्य आणि फटाक्यांवर कायद्यानुसार कारवाई केली जाईल असा इशारा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. हे नियम केवळ गणेशोत्सवापुरते मर्यादित न ठेवता सर्व सण, मिरवणुका आणि सार्वजनिक कार्यक्रमांना लागू होतील. पुणे शहरात सध्या 121 शांतता क्षेत्र आहेत. हवामान. पुणे आणि परिसरात आज आकाश सामान्यतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58.
7: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
8: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
9: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क्स. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
5: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: आता प्रसारित करत आहोत
10: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्ताव.

मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी सायडेंची महाराणी, लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, स्वामिनी बिझी लँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.

0: कान्होपात्रा केणीकर यांनी गायलेलं हे होतं विद्याधर गोखले यांचं गीत. संगीत होतं पंडित छोटा गंधर्व यांचं.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: स्वामी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी।
0: स्वामिनी विजिलंट बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे, साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: नाडकर्णी काका, तुम्ही चक्क जॉगिंग करताय। अहो, 2 महिन्यांपूर्वी तर तुम्हाला संधिवत होता ना।
3: हो ग, माझे गुडघे त्यावेळी असे सुजले होते, चालणं तर सोड, माझे उठण्या बसण्याचे वांदे होते।
2: मग
3: माझ्या शेजारील पटवर्धन वहिनींनी संधिवात

0: साठी डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घेतले. त्यांना तिथे उत्तम गुण आला. आता त्या रोज सकाळी नातीला स्कूटर वरून शाळेत सोडतात. म्हणून मग मी पण डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे गेलो. मलाही 100% गुण आला.
1: हो तो तर दिसतोच आहे. माझ्या आईचे गुडघे पण खूप दुखताय तो.
0: अगं मग आईला डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे घेऊन जा ना, गॅरंटेड बरी होईल. माझा अनुभव आहे. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत, तेही विना ऑपरेशन.
1: काका उद्याच जाते आईला घेऊन डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे. त्यांचा नंबर देता का?
0: हा घे नंबर. सोपा आहे. 95 95 24 25 59. सकाळीच जा आणि हो त्यांना सांग की नाडकर्णी काकांच्या रेफरन्सने आली आहे म्हणून, म्हणजे पुढच्या वेळी माझा नंबर लवकर लागेल.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: गणपतये नमो नमः.
3: विद्येची देवता आणि पुणेकरांचं लाडकं दैवत म्हणजे श्री गणराय.
4: ती विश्वेश्वर सहकारी बँकेतर्फे सर्व गणेश भक्तांना आनंददायी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
3: विश्वेश्वर बँकेत वास्तुयोग, गृह कर्ज आणि नवीन वाहन खरेदी कर्ज फक्त 8% व्याज दराने. नियम अटी लागू. मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक.
4: ती विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.
3: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
4: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
3: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
4: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
3: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106. गणपती बाप्पा मोरया.
4: चला श्री गणरायाचे दर्शन घेऊया
3: आणि राजर्षी शाहू बँकेत जाऊन राजर्षी शाहू विघ्नहर्ता ठेव योजनेचा लाभ घेऊया.
4: राजर्षी शाहू बँकेच्या विघ्नहर्ता ठेव योजनेत फक्त 444 दिवसांच्या मुदत ठेवींवर 6.90% व्याज दर आणि ज्येष्ठ नागरिकांना घसघशीत 7.40% व्याज.
3: राजर्षी शाहू बँक, मुख्य कार्यालय बाजीराव रोड पुणे.
5: मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर प्रवास करताना शोधत आहे एक परिपूर्ण वेज थाळी ब्रेक, मग आजच अवश्य भेट द्या. अधिक फाइन डाइन, अनलिमिटेड परिपूर्ण वेज थाळी,
6: अनलिमिटेड प्युअर वेज थाळी. एकाच थाळीमध्ये 15 पेक्षा अधिक रुचकर पदार्थ, चविष्ट सूप, सॅलड, 3 प्रकारच्या भाज्या, खमंग पुरणपोळी, विविध गोड पदार्थ आणि शेवटी थंडगार कुल्फी. कॉर्पोरेट मिनी लंच आणि ट्रॅव्हल मिनी लंच साठी आजच संपर्क करा 7719094545. के टाउन केळेरावे पुणे. अधिक ग्रुप, 25 वर्षांच्या विश्वासाची आणि परंपरेची चव. अधिक फाइन डाइन, परिपूर्ण थाळी, परिपूर्ण अनुभव.
7: घर असो वा कार,
8: उच्च शिक्षण असो वा नवीन स्टार्टअप,
7: आपल्या प्रत्येक गरजेसाठी जनसेवा सहकारी बँकेची ग्राहकाभिमुख कर्ज योजना.
8: आकर्षक व्याजदर, कमीत कमी प्रोसेसिंग फी आणि जलद वितरण.
7: जनसामान्यांची असामान्य बँक, जनसेवा सहकारी बँक, हडपसर पुणे. संपर्क 84 85 87 12 52.
9: आता कोथरूड, एरंडवळे, कर्वेनगर, जिमखाना, प्रभात रोड इथल्या सौंदर्य प्रेमींसाठी हिऱ्यांच्या दागिन्यांची एकमेव एक्सक्लुसिव्ह शोरूम पुण्याई बिझनेस सेंटर पौड रोड इथे. रेवा डायमंड फ्रॉम द हाऊस ऑफ पीएनजी अँड सन्स.
10: आकर्षक डिझाइन्सचे नैसर्गिक हिऱ्यांचे दागिने अगदी 25-30 हजारांपासून ते काही लाखांपर्यंत तुमच्या बजेट प्रमाणे.
9: रेवा डायमंड पुण्याई बिझनेस सेंटर पौड रोड पुणे.
11: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: स्वामी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी
1: सौभाग्य सुंदर
0: स्वामिनी बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे साड्यांची महाराणी स्वामिनी.
2: देशपांडे आय हॉस्पिटल मध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांचे सर्व उपचार उपलब्ध.
3: देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42.
4: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच.
5: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत. कुंटे चौक लक्ष्मी रोड सह
6: लोकमत आयोजित पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत नाद गणेश, ज्ञाती ग्रुप, युगम रियाल्टी, लोकमान्य सोसायटी, गोयल गंगा डेव्हलपमेंट आणि चंदूकाका सराफ ज्वेल्स यांच्या सहकार्याने कलाकार प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड, नागेश आडगावकर, अमर ओक आणि निलेश परब सोमवार 21 सप्टेंबर संध्याकाळी 5:30 वाजता महालक्ष्मी लॉन्स कर्वेनगर पुणे. प्रवेश विनामूल्य, प्रवेशिका आवश्यक.

0: रामदास कामत आणि सहकाऱ्यांनी गायलेलं अशोकजी परांजपे यांचं गीत आपण ऐकलं.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
3: श्रीमंत महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
4: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
5: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
4: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
3: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
4: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
3: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
6: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
3: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो.

0: ग. दि. माडगुळकर यांची ही रचना गायली होती आशा भोसले यांनी. संगीत होतं दत्ता डावजेकर यांचं.
1: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
2: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 10% अधिक.
1: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
2: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
3: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
4: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
3: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर पुण्यनगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
4: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
3: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: संत नामदेव महाराजांची रचना आपण ऐकलीत. गोविंद पोवळे, प्रभाकर नागवेकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संगीत होतं दत्ताराम गाडेकर यांचं.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी सायड्यांची महाराणी. लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये. स्वामिनी, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे.
0: आकाशवाणी पुणे केंद्राची ही आहे विविध भारती सेवा. FM बँड 101 मेगाहर्ट्सवर श्रोते हो, आपण आमचं प्रसारण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर सुद्धा ऐकत आहात जगात सर्वत्र. सकाळचे 8:30 वाजलेत, आता प्रसारित करत आहोत.
3: कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक गरिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
4: आणि सहप्रायोजक जोगळेकर हॉस्पिटल अँड IVF सेंटर, शिरवळ.
5: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम.
6: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह.
5: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच, अटी लागू.
6: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866 91 676 72.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: देशपांडे आय हॉस्पिटल मध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांचे सर्व उपचार उपलब्ध.
2: देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42.
3: मी करते एक चांगली इंजिनियर झालीये. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
4: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
5: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने

0: डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
1: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा. श्रोते

तर महिला वर्ग म्हणाला, बघा निदान आज तरी. खरंच काय गंमत असते ना या नात्यातली. अहो कधी खोटेच रुसवे फुगवे असतात, कधी प्रेम असतं, कधी विरहसुद्धा असतो. पतीपत्नी नात्यासंबंधी गदिमांनी त्यांच्या गाण्यांमधून अनेक रंग रेखाटलेत. आज अशीच काही गाणी आपण ऐकणार आहोत. एक गोड स्वप्न घेऊनच संसाराची सुरुवात झालेली असते.

0: भिंतीला कान असतात या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
2: प्रत्येकाला घ्यायचं असतं मनासारखं घर, प्रत्येकाला हवा असतो किफायतशीर व्याजदर.
3: कॉस्मॉस होम लोन व्याजदर 7.80% पुढे,
2: रुपये 3 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध, कमीत कमी प्रोसेसिंग फी, मुदत 20 वर्ष.
3: अटी लागू. टोल फ्री नंबर 1800-233-0234.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
4: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी, लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगीळ आणि सन्स मधूनच.
5: पुना गाडगीळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम्स आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
6: घर असो वा कार,
7: उच्च शिक्षण असो वा नवीन स्टार्टअप,
6: आपल्या प्रत्येक गरजेसाठी जनसेवा सहकारी बँकेची ग्राहकाभिमुख कर्ज योजना.
7: आकर्षक व्याजदर, कमीत कमी प्रोसेसिंग फी आणि जलद वितरण.
6: जनसामान्यांची असामान्य बँक जनसेवा सहकारी बँक, हडपसर पुणे. संपर्क 84-85-87-12-52.
8: नाडकर्णी काका, तुम्ही चक्क जॉगिंग

0: करताय? अहो, 2 महिन्यांपूर्वी तर तुम्हाला संधिवत होता ना?
1: हो ग, माझे गुडघे त्यावेळी असे सुजले होते, चालणं तर सोड, माझे उठण्या बसण्याचे वांदे होते.
0: मग
1: माझ्या शेजारील पटवर्धन वहिनींनी संधिवातासाठी डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घेतले. त्यांना तिथे उत्तम गुण आला. आता त्या रोज सकाळी नातीला स्कूटर वरून शाळेत सोडतात, म्हणून मग मी पण डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे गेलो. मलाही 100% गुण आला.
0: हो, तो तर दिसतोच आहे. माझ्या आईचे गुडघे पण खूप दुखताय तो.
1: अगं मग आईला डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे घेऊन जा ना, गॅरंटेड बरी होईल. माझा अनुभव आहे, तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत, तेही विना ऑपरेशन.
0: काका, उद्याच जर त्या आईला घेऊन डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे, त्यांचा नंबर देता का?
1: हा घे नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59. सकाळीच जा आणि हो, त्यांना सांग की नाडकर्णी काकांच्या रेफरन्सने आली आहे म्हणून, म्हणजे पुढच्या वेळी माझा नंबर लवकर लागेल.
0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95-95-24-25-59.
2: तर मंडळी, आज पत्नी कौतुक सोहळा दिवस. पण काय ना, सुरुवातीला दोघंही सुखी संसाराची स्वप्न बघत असतात, त्यामुळे दोघांनाही एकमेकांचं कौतुक असतं.

हे होतं सुखाची सावली या चित्रपटातलं हृदयनाथ मंगेशकर आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. संगीत होतं दत्ता डावजेकर यांचं. मंडळी, लग्न झालं.

आल्यावर जोडप्याची खरी परीक्षा असते. आयुष्यात कितीतरी प्रसंग अचानक उद्भवतात, त्यावेळी एकमेकांना ते साथ कशी देतात, एकमेकांबरोबर खंबीरपणे उभे राहतात का, हेही महत्वाचं ठरतं. पण इथे ह्या दोघांसमोर जरा चमत्कारिकच परिस्थिती निर्माण झाली आहे.

मधुचंद्र या चित्रपटातलं हे होतं आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं गीत. संगीत होतं एन दत्ता यांचं. गदिमांची शब्दप्रतिभा कोणत्याही भावना किती सुरेख सांगते, नाही का? आता इथे ह्या दोघांचं वेड दोघांनाच ठाऊक.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
1: तुमच्या आवडीची कोणतीही कार घ्या, कॉस्मॉस कार लोन आहे.
2: कार लोन रुपये 3 कोटींपर्यंत उपलब्ध, व्याजदर 8%, मुदत 7 वर्षांपर्यंत, अटी लागू.
1: सफर सुखाची सोबत कॉस्मॉस कार लोनची.
2: आज जवळच्या शाखेशी संपर्क साधा. कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदन.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

श्रोतेहो, गदिमांनी सीतेच्या मनातल्या भावना सुद्धा किती सुंदर लिहिल्या आहेत, नाही का? सामान्य स्त्रीसारखाच तिलाही पतीचा सहवास सतत हवा आहे, म्हणूनच वनवासातही ती सुखी आहे, कारण प्रभू श्रीराम तिच्यासोबत आहेत.

0: आशा भोसले यांनी गायलेलं हे होतं मानिनी या चित्रपटातलं गीत. संगीत होतं वसंत पवार यांचं.
1: कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
2: आणि सहप्रायोजक जोबळेकर हॉस्पिटल अँड IVF सेंटर शिरवळ.
0: 8:58 होत आहेत. काही क्षणातच ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.

0: रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. क्रिसेंट
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा या अभियानांतर्गत आज देशभरात राष्ट्रीय संकल्प मोहिमेचं आयोजन करण्यात आलं आहे. यात मोठ्या संख्येनं युवक सहभागी होणार आहेत. युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयानं ही माहिती दिली आहे. या कार्यक्रमात

0: युवकांना नशामुक्तीची शपथ देण्यात येणार असून स्वाक्षरी अभियान, पथनाट्य, घोषवाक्य लेखन तसंच युवकांच्या नेतृत्वाखाली चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. माहेरवाशिणी गौरींना काल भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. अनेक ठिकाणी गौरींसह गणपतीचंही विसर्जन झालं. पुणे आणि परिसरात विसर्जन हौदांमध्ये घरगुती आणि सार्वजनिक गणेश मूर्तींचं विसर्जन करण्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून पुणेकरांचा कल आहे. त्याचप्रमाणे काही ठिकाणी मूर्तींचं दान देखील केलं जातं. निर्माल्यासाठी विशेष कुंड जागोजागी ठेवण्यात आले आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला पुणेकरांची पसंती मिळत आहे. शहरातील देखावे पाहण्यासाठी गर्दी वाढत आहे. अनेक ठिकाणी जिवंत देखावे सादर केले जात आहेत. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गणेशोत्सवाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थांविरोधात जनजागृती करण्याचं आवाहन ग्रामीण पोलिसांनी केलं आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत जुन्नर, सासवडसह विविध भागातील गणेश मंडळांनी जनजागृतीपर देखावे सादर केले आहेत. अनोळखे लिंकवर क्लिक करू नये, कोणालाही ओटीपी सांगू नये असे संदेश फलकांच्या माध्यमातून दिले जात आहेत. गडचिरोली जिल्ह्यातल्या जपतलाई इथल्या अनुदानित आश्रमशाळेतील 3 विद्यार्थिनींचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी संस्थेचे सचिव विश्वजित कोवासे यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. कोवासे यांना न्यायालयानं उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बीड पुणे रेल्वे सेवा येत्या 23 सप्टेंबरपासून नियमित सुरू होत आहे. ही गाडी बीडहून रात्री 9:30 सुटून पुण्याला 5:20 पोहोचेल, तर परतीची गाडी पुण्याहून रात्री 10:45 सुटून बीडला 6:00 पोहोचेल. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या 9:58.
1: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. Convert life into celebration.
2: आकाशवाणी पुणे केंद्राची ही आहे विविध भारती सेवा. आता प्रसारित करत आहोत
3: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
2: श्रोतेहो नमस्कार आणि कार्यक्रमात सर्वांना अर्चना सानेचा सस्नेह नमस्कार. साहित्य आणि रंगभूमीचा घराण्यातून मिळालेला वारसा, वडिलांकडून मिळालेली लोककलेची जाण आणि स्वतःला असलेल्या नाटकाच्या वेडामुळे स्वतःहून त्याच्या प्रत्येक अंगाचा केलेला सखोल अभ्यास, यातून घडलेलं एक व्यक्तिमत्व म्हणजे कवी, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक शांताराम आठवले. प्रभात फिल्म्सचे अत्यंत यशस्वी गीतकार म्हणून नावलौकिक मिळवलेले शांताराम यांची सुरुवात अमृत मंथन या चित्रपटापासून झाली. ही सुखद सुरुवात आणि त्याच्या अनुभवाचं कथन आपण ऐकणारच आहोत, पण आधी ऐकूया हे गीत.

0: हे होतं संत तुकाराम या चित्रपटातलं विष्णुपंत पागनीस यांनी गायलेलं गीत. संत तुकाराम महाराजांचाच अभंग वाटावा इतकी सुंदर रचना आठवले यांनी केली. हे रोप पुढे कसं वाढलं त्याबद्दल जाणून घेणार आहोत थोड्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 02-0670-29100.
4: देशपांडे आय हॉस्पिटल मध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांचे सर्व उपचार उपलब्ध.
5: देशपांडे आय हॉस्पिटल, कोथ रोड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89-29-30-41-42.
6: श्रीमन्महांगणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
7: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
8: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
7: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
6: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
7: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
6: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95-95-24-25-59.
6: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
0: शुद्ध मन आणि निस्सीम नाट्यप्रेमामुळे शांताराम आठवले तो मार्ग शोधत होते. नियती हेलकावे देत होती, पण आतून जी इच्छा जागृत होई ती वळणं घेत घेत पुन्हा आवडत्या कामापाशी आणून सोडी. सुप्रसिद्ध कादंबरीकार नाह आपटे यांच्या मधुकर या मासिकाचं काम पाहता पाहता त्यांच्याच शिफारशीमुळे अमृतमंथनची गाणी लिहिण्याची संधी त्यांना मिळाली. त्या पहिल्या गाण्याचे शब्द होते, किती सुखद येत निशा. अहो, पण ही तर शांताराम आठवले यांच्या जीवनाची प्रभात होती. अमृतमंथन या चित्रपटातलं त्यांचं हे वेगळं गाणं ऐकूया.

अमृतमंथन या चित्रपटातलं हे होतं सुरेश बाबू माने यांनी गायलेलं गीत. संगीत होतं केशवराव भोळे यांचं. कोलोडी या त्यांच्या गावी असताना ते निसर्गाच्या सान्निध्यात अधिकच आले. मुळ्या मुठा नदीच्या शांत पात्रात चांदण्या रात्री पाय सोडून बसणं, नौकाविहार करणं, शेतातली कामं करणं, याबरोबरच शेजारपाजारच्या घरांमध्ये पूजा सांगायला जाणं, अहो कधीकधी तर लग्न लावायला सुद्धा ते जायचे. पण त्यामुळे खेड्यातल्या जनजीवनाशी ते खूप एकरूप झाले. लहानपणी पहाटे उठून आईबरोबर ते जात्यावर दळणदळू लागत. आई अशिक्षित होती, पण जात्यावरच्या ओव्या अतिशय सुरेख गायची. त्या सुरांची आणि शब्दांची ओळख मनात खोल रुजली.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी।
1: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल।
2: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे।
1: संपर्क 02-0670-29-100।
0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी साड्यांची महाराणी, लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।
0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
6: आईच्याप्रमाणे सुंदर ओव्या गायची, त्याचप्रमाणे अतिशय छान म्हणीसुद्धा वापरायची। त्या विनोदी म्हणींचा परिणाम म्हणून अनेक कविता शांताराम आठवले यांच्या विनोदी आहेत हे आपल्याला लक्षात येतं। हा सगळा अनुभव म्हणजे हा निसर्गाचा अनुभव, ओव्यांचा, म्हणींचा, या सगळा अनुभव आपल्याला त्यांच्या गाण्यांमधून दिसतो। शेवग्याच्या शेंगा सिनेमात कितीतरी ओव्या आणि गाणी अशी मिश्रित स्वरूपात आपल्याला दिसतात। एका गाण्याची सुरुवात सांगते, चंद्राचे प्रतिबिंब गंगेच्या प्रवाहात, चंद्राचे प्रतिबिंब गंगेच्या प्रवाहात, भावाची रम्य मूर्ती उभी माझ्या मनात, अशा ओव्या त्यांनी त्यांच्या गाण्यांमध्ये वापरल्या। अशाच भावपूर्ण ओळी वहिनींच्या बांगड्या या चित्रपटातून सुद्धा आपल्याला दिसतात।

0: हे होतं वहिनींच्या बांगडा या चित्रपटातलं सुधीर फडके यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं गीत. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत कवी गीतकार शांताराम आठवले यांच्या लेखणीबद्दल.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 02-0670-29100.
4: घर असो वा कार,
5: उच्च शिक्षण असो वा नवीन स्टार्टअप,
4: आपल्या प्रत्येक गरजेसाठी जनसेवा सहकारी बँकेची ग्राहक अभिमुख कर्ज योजना.
5: आकर्षक व्याजदर, कमीत कमी प्रोसेसिंग फी आणि जलद वितरण.
4: जनसामान्यांची असामान्य बँक, जनसेवा सहकारी बँक, हडपसर, पुणे. संपर्क 84-85-87-12-52.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: प्रभात फिल्ममध्ये कोणत्याही एखाद्या कामासाठी जरी नियुक्ती झाली असली तरी तिथे हर तऱ्हेचं काम प्रत्येकालाच करावं लागत असे. त्यामुळे चित्रपट माध्यमाची अगदी बारकाईने प्रत्येकालाच ओळख व्हायची. शांताराम आठवले गीतकार म्हणून जरी तिथे असले तरी पुस्तक परीक्षणापासून ते दिग्दर्शनातल्या सहाय्यापर्यंत सगळी कामं त्यांनी केली. शूटिंगचं तंत्र त्यांना त्यामुळे अवगत झालं आणि चित्रपटसृष्टीत ते कवी, गीतकार, लेखक, निर्माता आणि दिग्दर्शक म्हणूनही ओळखले गेले. प्रभात फिल्म्सच्या तर जवळजवळ प्रत्येकच सिनेमासाठी त्यांनी गाणी लिहिली आणि अर्थातच इतर चित्रपटांसाठी सुद्धा लिहिली. सुरुवातीच्या काळात त्यांना चालींवर गाणं लिहावं लागायचं. आता चालींवर गाणं लिहायचं म्हणजे त्याची चित्रपटाची कथा, नट, नटी, तो प्रसंग, ते भाव हे सगळं लक्षात घेऊन ते गाणं नादमधूर करणं ही खरोखरच कसोटी असायची. शेजारी या चित्रपटापर्यंत शांताराम आठवले यांना असंच आधी चाल आणि मग गीत लिहावं लागलं. त्यानंतर मात्र त्यांनी आधी गाणी लिहायला सुरुवात केली आणि मग त्या गाण्यांना चाल दिली जायची. ह्या दोन्ही प्रकारांमध्ये शांताराम आठवले यांची गाणी तितकीच गोड वाटली. आता शेजारीचा उल्लेख झालाच आहे तर आपण शेजारीमधलं हे अजरामर असं गाणं ऐकूया.

शांताराम आठवले यांनी देव आणि दैव या दोन्ही गोष्टींचा वेध घेण्यासाठी अध्यात्माचा भरपूर अभ्यास केला, ज्योतिषशास्त्राचाही अभ्यास केला. पुढे या गोष्टींचा वापर करून उत्तम गाणीसुद्धा त्यांनी लिहिली. संत ज्ञानेश्वर हा चित्रपट करताना अध्यात्माचा सखोल अभ्यास त्यांनी केलाच, पण या चित्रपटाने आणि ज्ञानेश्वरीने आयुष्यालाही एक उत्तम वळण दिलं असं ते सांगत. ज्ञानदेवीची आराधना हा ग्रंथही त्यानंतर त्यांनी लिहिला. संत ज्ञानेश्वर या चित्रपटातलं हे अतिशय गाजलेलं गाणं आता ऐकूया.

उत्तम उपजत प्रतिभेला उत्तम संस्कार, अभ्यास, कष्ट आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर शांताराम यांनी गीतरूपानं उत्तम साहित्य चित्रपटसृष्टीला दिलं. प्रभातबरोबर अमृतमंथनपासून सुरू झालेला प्रवास पुढे रामशास्त्रीपर्यंत निरंतर

0: दोन घडीचा डाव हा आपण उत्तम खेळायला हवा, हेच तर त्यांनी त्यातनं सांगितलंय. आता मी अर्चना साने आपला निरोप घेते, नमस्कार.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: सकाळचे 9:30 वाजलेत, आता प्रसारित करत आहोत
2: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: 10 सेकंदापेक्षा कमी लेझर एक्सपोजरनं फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73 502 77 77 9. देशपांडे आय हॉस्पिटल मध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत डोळ्यांचे सर्व उपचार उपलब्ध.
1: देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42.
2: मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर प्रवास करताना शोधत आहे एक परिपूर्ण वेज थाळी ब्रेक, मग आजच अवश्य भेट द्या. अधिक फाइन डाइन, अनलिमिटेड परिपूर्ण वेज थाळी,
3: अनलिमिटेड प्युअर वेज थाळी. एकाच थाळीमध्ये 15 पेक्षा अधिक रुचकर पदार्थ, चविष्ट सूप, सॅलड, 3 प्रकारच्या भाज्या, खमंग पुरणपोळी, विविध गोड पदार्थ आणि शेवटी थंडगार कुल्फी. कॉर्पोरेट मिनी लंच आणि ट्रॅव्हल मिनी लंच साठी आजच संपर्क करा 7719094545. के टाउन केळेरा वे पुणे. अधिक ग्रुप, 25 वर्षांच्या विश्वासाची आणि परंपरेची चव. अधिक फाइन डाइन, परिपूर्ण थाळी, परिपूर्ण अनुभव.
4: करता एक चांगली इंजिनियर झालीये. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत, पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
5: अहो, माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय, पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
6: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे, पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
7: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदना रहित आणि वाजवी दरात चष्मा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन चे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797. आता कोथरूड, एरंडवळे, कर्वेनगर, जिमखाना, प्रभात रोड इथल्या सौंदर्य प्रेमींसाठी हिऱ्यांच्या दागिन्यांची एकमेव एक्सक्लुसिव्ह शोरूम, पुण्याई बिझनेस सेंटर, पौड रोड इथे. रेवा डायमंड फ्रॉम द हाऊस ऑफ पीएनजी अँड सन्स.
8: आकर्षक डिझाइन्स चे नैसर्गिक हिऱ्यांचे दागिने, अगदी 25-30 हजारांपासून ते काही लाखांपर्यंत तुमच्या बजेट प्रमाणे.
9: रेवा डायमंड, पुण्याई बिझनेस सेंटर, पौड रोड, पुणे.

0: ज्योत्स्ना भोळे यांनी गायलेलं हे होतं भूमिकन्या सीता या नाटकातलं ग. दि. माडगूळकर यांचं पद.
1: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: कधी असले कधी गेले कधी पाडले.
3: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73-502-77-77-9. पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
4: घर असो वा कार,
5: उच्च शिक्षण असो वा नवीन स्टार्टअप,
4: आपल्या प्रत्येक गरजेसाठी जनसेवा सहकारी बँकेची ग्राहक अभिमुख कर्ज योजना.
5: आकर्षक व्याजदर, कमीत कमी प्रोसेसिंग फी आणि जलद वितरण.
4: जनसामान्यांची असामान्य बँक जनसेवा सहकारी बँक, हडपसर पुणे. संपर्क 84-85-87-12-52.
6: लोकमत आयोजित पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत नाद गणेश, ज्ञाती ग्रुप, युगम रियाल्टी, लोकमान्य सोसायटी, गोयल गंगा डेव्हलपमेंट आणि चंदूकाका सराफ ज्वेल्स यांच्या सहकार्याने कलाकार प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड, नागेश आडगावकर, अमर ओक आणि निलेश परब सोमवार 21 सप्टेंबर संध्याकाळी 5:30 वाजता महालक्ष्मी लॉन्स कर्वेनगर पुणे. प्रवेश विनामूल्य, प्रवेशिका आवश्यक.
7: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय

0: हॉस्पिटल असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आयकेअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आयकेअर मिशन हेल्दी आईज.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम विविध भारतीच्या पुणे केंद्रावरून. यानंतरचं गीत काही क्षणातच.
0: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
4: टिकूजी, 100 ग्रॅम पेढी द्या ना.
5: 250 ग्रॅमच्या खाली नाही मिळणार.
4: अरे का,
5: मिनिमम तर घ्यायला लागेल ना.
4: अहो भाऊ, आजकाल तर बँक अकाउंट पण मिनिमम बॅलन्स नाही मागल.
5: बँक अकाउंट विना मिनिमम?
4: हो, बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाउंट म्हणजे BSBD अकाउंट. यात नो मिनिमम बॅलन्स, पण फायदे खूप सारे. ATM कम डेबिट कार्ड, मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग, पासबुक, चेकबुक सगळं मिळेल, ते सुद्धा कोणत्याही चार्ज विना.
5: दे बाबा.
6: RBI सांगते BSBD अकाउंट मिनिमम बॅलन्स नाही, मॅक्सिमम फायदे सही.
7: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
8: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
7: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: सुवर्ण तुला या नाटकातलं हे पद गायलं होतं जयमाला शिलेदार यांनी. विद्याधर गोखले यांची ही पदरचना स्वरबद्ध केली होती पंडित छोटा गंधर्व यांनी.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: 9:58 मिनिट होत आहेत. काही क्षणातच ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे. ठळक बातम्या. अनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरची नोंदणी करण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरण अनिवार्य करण्यात आलं असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. अनुदानित दरानं एलपीजी सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांचं आधार प्रमाणीकरण पूर्ण असणं आवश्यक राहणार आहे. यामुळे अनुदानाचा लाभ केवळ पात्र आणि खऱ्या कुटुंबांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तसंच बनावट किंवा दुबार जोडण्या आणि व्यावसायिक वापरासाठी अनुदानित सिलेंडरचा होणारा वापर रोखण्यास मदत होणार आहे. कोणत्याही पात्र ग्राहकाला एलपीजीपासून वंचित करण्याचा उद्देश नाही. पूर्वीच आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ग्राहकांनाही ते आवश्यक नाही. उर्वरित ग्राहकांना सिलेंडरच्या वितरणाच्या वेळी गॅस वितरकाच्या कार्यालयात किंवा संबंधित तेल विपणन कंपनीच्या मोबाईल ऍपद्वारे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करता येईल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. आयुष मंत्रालय आयुष ग्रीड या डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे आयुर्वेद आणि इतर आयुष प्रणालींमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवत आहे. आयुष मंत्रालय आरोग्य सेवा, संशोधन, शिक्षण

0: शिक्षण, माहिती सेवा आणि गुंतवणूक सुलभता या क्षेत्रांमध्ये एआयचा वापर करण्याच्या दृष्टीनं प्रयत्नशील आहे. तसंच मंत्रालय इंडिया एआय आणि भाषिणी यांच्यासोबत काम करत असून आयुष ग्रीड पोर्टल्सच्या द्वारे भारताच्या 22 अधिकृत अनुसूचित भाषांमध्ये उपलब्ध करून देत आहे. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आणि इतर 7 जणांना लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळावरून पायउतार होण्याचे आदेश रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत. यानंतर त्यांनी संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. संचालक पदाच्या 10 वर्षाच्या कालमर्यादेचं उल्लंघन केल्यामुळे बँकेनं हे आदेश दिले. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात बँकेच्या एका भागधारकानं दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये भारताला पहिलं रौप्य पदक मिळालं असून यामुळे पदक तालिकेत भारताचं खातं उघडलं आहे. भारताच्या नेमबाजी पथकातील महिला खेळाडूंच्या समूहानं 10 मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक पटकावलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: आकाशवाणी पुणे केंद्राची ही आहे विविध भारती सेवा. आता ऐकूया काही प्रायोजित कार्यक्रम. सुरुवातीला ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम विक्रम फिटनेस.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: श्रोते नमस्कार. विक्रम फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्या सोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
8: श्रोते नमस्कार.
7: विक्रम, नेहमीप्रमाणेच केसेस बघूयात. ही केस आहे, 31 वर्षाची आहे ही मुलगी. आपण तिचं नाव बदललंय, प्रियांका असं नाव समजूयात. याचं कारण वजन आहे 114 किलो आणि तिची उंची आहे 170 सेंटीमीटर. म्हणजे वजन खूपच जास्त आहे, अर्थात यामुळे तिला पीसीओडीचा मेजर इश्यू आहे. तू नेहमी म्हणतोस तसं कदाचित उंची जास्त असल्यामुळे वजन पटकन वाढलेलं लक्षात येत नाही. तर काय केस होती प्रियांकाची?
8: प्रियांकाची केस सांगतो. प्रियांकाचं वजन तसं पहिल्यापासून जास्त होती, तिची उंची 170 सेंटीमीटर. त्या मनाने तिचं साधारण 65 ते 70 मध्ये तिचं वजन उंचीनुसार पाहिजे. तर ते कधीच नव्हतं. म्हणजे इव्हन 10वीमध्ये ती 80 किलो तिचं वजन होतं. आणि नंतर काय झालं, तर नंतर बेसिकली तिचे पिरियड्स हे गडबडायला लागले. पिरियड्स गडबडायला लागल्यानंतर, खरं तर मी नेहमी सांगतो की बायकांनी पिरियड्स त्यांचे गडबडायला लागल्यानंतर त्याच्यावरती तातडीने ऍक्शन घेतली पाहिजे. कारण का पिरियड्स वरती बायकांची इमोशनल हेल्थ, हॉर्मोनल हेल्थ, त्याच्यानंतर वजन, स्वास्थ्य जे आपण शरीराचं म्हणतो, हे बायकांचं त्यांच्या पिरियड्स वरती खूप प्रमाणामध्ये अवलंबून असतं आणि हे लोकांना कळत नाही. प्रियांकाच्या बाबतीत असंच झालं की ते पहिले पिरियड्स गडबडायला लागले, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, जाऊ दे काही नाही होईल नंतर आपले आपण, तसं काही झालं नाही. आणि त्याच्यानंतर ती परिस्थिती तिची बिकटच होत गेली. पहिले पहिले काय झालं, तर डेट्स गडबड, म्हणजे डेट्स पुढे पुढे जायला लागल्या, त्याच्यानंतर फ्लो कमी व्हायला लागला, त्याच्यानंतर फक्त स्पॉटिंग व्हायला लागलं, त्याच्यानंतर पिरियड येईनाशेच झाले. मग त्याच्यानंतर तिने ट्रीटमेंट घेतली. तर ट्रीटमेंट जेव्हा घेत होती तेव्हा पिरियड रेग्युलर आले, पण या ट्रीटमेंटच्या काळामध्ये तिचं वजन हे झपाट्याने वाढलं. मग त्यानंतर ट्रीटमेंट बंद केल्यानंतर परत तीच गत, ट्रीटमेंट नाही तर पिरियड येत नाही. या याच्यामध्ये तिने बरीच क्रॅश डायट करून वजन कमी करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यात काही याच्यात वजन कमी झालं, पण ते परत बाउन्स बॅक झालं. बाउन्स बॅक झालं तेव्हा जास्त बाउन्स बॅक झालं. आणि बेसिकली आपल्याकडे आली तेव्हा ती प्रचंड डिप्रेस्ड आणि त्रस्त बेसिकली झाली होती.
7: सो तू काय सांगितलंस, वजन कसं कमी झालं सगळं ऐकूयात. पण त्याआधी श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस रखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 9031135000 9031135000 90111. सो विक्रम, तू सांगतोस प्रियांकाच्या केस बद्दल आणि तू म्हणालास तसं की खूप डिप्रेस्ड झाली होती, अर्थातच एवढं वजन आणि काही करून ते कमी होत नाहीये असा एक पॉइंट येतो.
8: प्रियांकाला मी पहिली गोष्ट लक्षात सांगितलं, म्हटलं प्रियांका तू लक्षात घे, म्हटलं तू बाकी सगळ्या गोष्टी करून बघितल्यास, क्रॅश डायट करून बघितलीस, उपाशी राहून बघितलं, त्याच्यानंतर कार्बोहायड्रेट कम्प्लिटली बंद करून बघितलं, हे सगळं करून काही झालं नाही. पण मी तुला सांगतोय की तू कधीच म्हणलं

0: हा प्रयत्न केला नाहीस का की आपण जुन्या पद्धतीनी जुन्या काळी लोक जशी जगत होती, वेळेवर झोपत होती, वेळेवर उठत होती, थोडा माफक व्यायाम करत होती, दिवसातनं 3-4 वेळा चांगलं घरी बनवलेलं अन्न खात होती, हा प्रयत्न तू म्हटलं कधी केला नाहीस का? तो फिटनेस हा ऍक्च्युली प्रचंड सिम्पल असतो. मी तिला समजावून सांगितलं तिला काय काय करायला लागेल. म्हटलं हे वेडेवाकडं झोपेची टायमिंग्स खराब होती, बाहेरचं खाणं भरपूर होतं, त्याच्यानंतर खाण्याला वेळा नव्हत्या, व्यायामाचा अभाव होता आणि अशी लाईफस्टाईल तिची होती. तर मी तिला सांगितलं म्हटलं हे आजच्या सगळं तुला कम्प्लीट म्हणलं 180 डिग्रीज मेकओव्हर करायला लागणार आहे, तुला ही सगळ्या गोष्टी सुधारायला लागणार आहेत आणि दॅट इज द नॅचरल वे इन विच यू कॅन लूज वेट आणि ते वजन नंतर मेंटेन राहील. त्या दिवशी मी तिला भरपूर अर्धा पाऊन तास ती अशी बोलल्यानंतर तिला ते सगळं पटलं. मग तिने प्रोग्राम चालू केला, थोडं थोडं थोडं थोडं करत 15 दिवसात सगळं पाळायला लागली आणि मग तिचं वजन म्हणजे हळूच कमी झालं. कारण का सिव्हिअर पीसीओडी हॉर्मोन इम्बॅलन्स तरी सुद्धा आपण तिचा रिझल्ट बघितला तर तिला आपल्याकडे जॉईन करून 6 महिने झालेत. 6 महिन्यात 13 किलो वजन कमी झालंय, 114 वरून 101 पर्यंत वजन आलंय. दुसरी गोष्ट यातली महत्वाची म्हणजे पहिले ह्या 6 महिन्यातले पहिले 4 महिने तिला पिरियड आलेच नाहीत, पण शेवटच्या 2 महिन्यात पिरियड आले कुठल्याही गोळ्या न घेता. आणि हे ती म्हणली गेल्या 5 वर्षात पहिल्यांदा न गोळ्या घेता पिरियड आलेले आहेत आणि अशी परिस्थिती आहे. आता फायनली ती राईट ट्रॅकवरती लागली असं मला वाटतं.
1: या केस बरोबर वेळ झाली इथं थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011135500 9011135500 90111 32500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा उद्या सुद्धा. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
1: नमस्कार श्रोते हो, शिवनेरी नर्सिंग होम हडपसर पुणे प्रस्तुत गोष्ट एका डिलिव्हरीची अर्थात गर्भरेशमी प्रवासाची या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमात ना आपल्या बरोबर गप्पा मारणार आहेत शिवनेरी नर्सिंग होमचे गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर वैभव दांगट सर. सरांचा या क्षेत्रातला जवळपास 20 वर्षांपेक्षा अधिक असा अनुभव आहे आणि अत्यंत सराईतपणे लोकांना मार्गदर्शन करून प्रेग्नन्सीतल्या सगळ्या गोष्टी समजावून सांगून ही प्रेग्नन्सी आईसाठी, बाळासाठी आणि संपूर्ण कुटुंबासाठी सुखकर कशी होईल याच्याकडे त्यांचा कल असतो. याच विषयावरती आपण त्यांच्याकडून मार्गदर्शन घेणार आहोत. नमस्कार वैभव सर.
3: नमस्कार.
1: आपण प्रेग्नन्सीच्या प्रवासाबद्दल बोलतोय आणि आता ज्या वेळेला आपण असं म्हणतो की थर्ड ट्रायमिस्टर कम्प्लीट होत आलं की मग डिलिव्हरी सेवेत सगळ्यांना लागलेले असतात. यामध्ये 2 प्रकारे डिलिव्हरी होते, एक म्हणजे नॉर्मल, दुसरं म्हणजे सिझेरियन.
3: बरोबर.
1: नॉर्मल डिलिव्हरीच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी माहिती असतात, पण सिझेरियनच्या बाबतीत एक छोटीशी साशंकता मनामध्ये असते. याबद्दल तुमच्याकडनं आज जाणून घ्यायचंय, सिझेरियन म्हणजे मुळात नेमकं काय असतं?
3: सिझेरियन डिलिव्हरी म्हणजे पोटावरती एक छेद घेऊन पोट नंतर युट्रस म्हणजे गर्भाशयावर एक आडवा छेद घेऊन बाळ बाहेर काढलं जातं आणि नंतर ते सगळं क्लोज केलं जातं. ह्या मार्गाने डिलिव्हरी करणे याला म्हणतात सिझेरियन डिलिव्हरी.
1: पण मग आता ही सिझेरियन डिलिव्हरी कोणामध्ये केली जाते आणि आपण असं ऐकतो की हल्ली खूप जणांमध्ये सिझेरियनच केलं जातं, याचं प्रमाण खूप वाढताना दिसतंय, तर त्यामागची कारणं काय आहेत?
3: तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे की खरोखर सिझेरियन प्रसूतीचं प्रमाण वाढत चाललंय नक्की. त्याच्यासाठी ना खूप कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर्स पण आहेत.
1: बरं.
3: आणि या सगळ्यांमध्ये महत्वाचा फॅक्टर आहे डाएट. तुम्हाला सांगतो, माझं हॉस्पिटल जे आहे ना ते पुणे शहराच्या पेरिफेरीला आहे, म्हणजे मी हडपसरमध्ये प्रॅक्टिस करतो, निम्मे पेशंट माझे ग्रामीण भागात म्हणजे उरळीकांच्या नोनीकाळभर भागात येतात, तर निम्मे पेशंट हे शहरी म्हणजे हडपसर भागात येतात. एवढ्या वर्षाच्या अनुभवाने मी नक्की सांगू शकतो की जे पेशंट माझ्याकडे ग्रामीण भागात येतात त्यांच्यामध्ये नॉर्मल डिलिव्हरीचा रेट खूप छान आहे, आणि जे ह्या साईडने येतात शहरी भागात ना, मग मला कळतं अरे ह्या पेशंटचं सिझरची शक्यता जास्त वाटते. मग असं का होतं? सगळा प्रश्न डाएटशी रिलेटेड आहे. अजूनही ग्रामीण भागामध्ये जुन्या स्टाईलचं ट्रॅडिशनल खाल्लं जातं आणि त्या उलट शहरी भागात मात्र जंक फूड, वेस्टर्न फूड ह्या गोष्टी वाढलेल्या आहेत. बरं, हे कन्सेप्ट आहे न्यूट्रिशनल मिसमॅच नावाची.
4: ओके,
3: म्हणजे कसं होतं, आता माझी एक पेशंट आहे जयश्री नावाची, तिचं सगळं 10वी 12वी पर्यंत शिक्षण ग्रामीण भागात गेलं. ती लहान होती, खूप काही खायला छान मिळायचं नाही, पुअर नरिश्ड असलेली, त्यामुळे तिचं स्केलेटल फ्रेम पण छोटी होती, तिचं पेल्विस पण छोटं होतं. पण नंतर तिला छान मार्क्स मिळाले, ती आयटी इंजिनियर झाली, लग्न होऊन हडपसर मध्ये आली. मग आता खाणं सगळंच बदललं, हाय कॅलरी फूड, जंक फूड, वेस्टर्नाइज फूड, यामुळे तिचं वजन खूप वाढलं.

0: आणि मग जेव्हा ती डिलिव्हरीला आली तिचं एक्सपेक्टेड बाळाचं वजन सुद्धा अपेक्षेपेक्षा जास्तच होतं. त्यामुळे जरी ती होती ग्रामीण भागातनं पण नंतर ती इकडे आल्यामुळे आणि चेंज झालेल्या डायटमुळे 3.6 किलोच्या आसपास वजन केलं बाळाचं आणि सिझर करायला लागलं. त्यामुळे मी नेहमी हॅपी असतो की जेव्हा ग्रामीण भागातनं पेशंट येतात ना तेव्हा मला माहिती असतं की ही बाळं लहान आहेत पण ही नॉर्मल होणार आहेत आणि पुढे जाऊन चांगलं करणार आहेत. सो ओबेसिटी आणि डाएट मध्ये खरंच फरक पडतो.
1: अच्छा ओके.
0: आता याच बरोबर ना काही अजूनही गोष्टी आहेत जसं पेन टॉलरन्स ग्रामीण भागातल्या स्त्रियांचा आणि अर्बन भागातला नक्की फरक आहे.
1: बरं.
0: इंटरनेट सोशल मीडियामुळं जे काही गैरसमज एस्पेशली आयटी पब्लिक मध्ये असतात की माझ्या मैत्रिणीचं असं झालं मग माझं असं होईल, सगळ्याच पेशंट आपण एका तराजूत नाही तोलू शकत. एक फॅमिलीचा फरक पडतो, ज्यांची न्युक्लिअर फॅमिली आहे कधी कधी काय होतो ना फक्त पेशंट आणि तिचा नवरा दोघंच डिलिव्हरीसाठी येतात, बाकी कुणीच नसतं बरोबर. त्याउलट जेव्हा नातेवाईक आई सासूबाई बाकीचे दीर भाऊजा येतात ना तेव्हा ते मेंटल सपोर्ट तर करतात शिवाय मोटिवेट करतात पेशंटला आणि ना यांच्यामध्ये सुद्धा इव्हन नॉर्मल डिलिव्हरीसाठी जास्त चान्सेस असतात.
1: अच्छा.
0: एक डॉक्टरचा अँगल असतो. आता तुम्ही म्हणाल कसा की कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट आल्यापासून ना आम्ही सुद्धा खूप लॉंग ट्रायल देण्यापासून थोडे 2 स्टेप्स मागेच असतो. जुन्या काळी जसं 2-2, 3-3 दिवस ट्राय केला जायचा तसं आता नाही केला जात, कारण छोटी मोठी गोष्ट इकडे तिकडे झाली तरी बाळ एनआयसीत जाऊ शकतं, आईला त्रास होऊ शकतो. त्यामुळे आम्ही थोडेसे किंचित कॉन्झर्व्हेटिव्ह राहतो आणि त्याही मुळे कदाचित सिझरींचा रेट वाढला असू शकतो.
1: अच्छा ओके. या गप्पा अशाच चालू ठेवूयात, पण त्याआधी श्रोते हो, आम्ही नेहमी म्हणतो प्रेग्नन्सीकडे एक आनंददायी प्रवास आणि सोहळा म्हणून बघा. या संपूर्ण प्रवासात आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. शिवनेरी नर्सिंग होम हडपसर पुणे, संपर्क 72-76-01-9975, 72-76-01-9975, 7276018975. डॉक्टर वैभव सर, आपण बोलतोय सिझेरियन डिलिव्हरीचं प्रमाण का वाढलंय याबद्दल. तुम्ही बरीचशी कारणं आम्हाला सांगितलीत. आता बेसिकली अशा काही इंडिकेशन्स असतात का की ज्यामुळे कळतं की बाबा सिझेरियन करणं हेच गरजेचं आहे?
0: आहेत ना, नक्कीच आहे.
1: कोणती कोणती?
0: आमच्या अलोपॅथीमध्ये ना 3 P's ला फार महत्व दिलंय. फर्स्ट पीज पेल्विस म्हणजे पॅसेज, दुसरं म्हणजे पॅसेंजर म्हणजे बेबी, आणि तिसरं म्हणजे पॉवर किंवा कळा ज्याला म्हणतो. ह्या 3 गोष्टी जर छान असतील ना तर नॉर्मल डिलिव्हरी होते.
1: बरं.
0: म्हणजे कसं ना की बाळ एव्हरेज वजनाचं पाहिजे इंडियन स्टँडर्ड नुसार, जो बर्थ कॅनल आहे ज्याला आम्ही पेल्विस म्हणतो तो ऍडिक्वेट पाहिजे, आणि तिसरं म्हणजे छान नैसर्गिक कळा आल्या पाहिजेत. ह्या 3 गोष्टी घडल्या ना की ऑलमोस्ट 90% लोकांची ना प्रसूती नॉर्मल होतेच.
1: बरं.
0: हा, पण तरी काही कारण असतात की जिथं तुम्हाला सिझरच करायला लागतं, जसं की ऍबनॉर्मल प्रेझेंटेशन म्हणजे बाळ पायळू असतं डोके नेसण्याच्या ऐवजी, किंवा आधीचं सिझर असेल तरी कधी कधी आजकाल परत रिपीट सिझर व्हायची शक्यता जास्त असते, कधी कधी प्लॅसेंटल इश्यूज असतात म्हणजे वारच खाली असते अशा वेळेला करायला लागतं, कधी कधी खूप छान कळा येतात पण बाळच खाली सरकत नाही.
1: ओके.
0: ज्याला आम्ही सिफॅलोपेल्विक डिस्प्रोपोर्शन म्हणजे डोकं बाळाचं मोठं पण बर्थ पॅसेज लहान, तर अशा कारणांमुळे सिझर करायला लागतं. आणि आजकाल तर फिटल डिस्टेस म्हणजे बाळाला जरा जरी हार्टबीट्सचा पॅटर्न डाऊन जायला लागला की आम्ही साशंक होतो आणि अशाच्या सुद्धा जर का तो पॅटर्न चांगला नाही झाला तर सिझर करायला लागू शकतो.
1: या गप्पा अशाच चालू ठेवूयात, पण त्याआधी श्रोते हो, आम्ही नेहमी म्हणतो प्रेग्नन्सीकडे एक आनंददायी प्रवास आणि सोहळा म्हणून बघा. या संपूर्ण प्रवासात आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. शिवनेरी नर्सिंग होम हडपसर पुणे, संपर्क 72-76-01-9975, 72-76-01-9975, 7276018975. आपण ज्या वेळेला म्हणतो की प्रत्येक वेळेला नॉर्मल डिलिव्हरी झाली पाहिजे आणि शक्यतो सीझर टाळलं गेलं पाहिजे, तर यामध्ये काही ऍडव्हान्टेजेस किंवा काही फायदे असतात का नॉर्मल डिलिव्हरी होण्याचे, याबद्दलही सांगा.
0: नॉर्मल डिलिव्हरीचे नक्कीच फायदेच आहेत सीझरच्या पेक्षा, कारण पेन कमी होतं, फार पटकन पेशंट उठून बसतो, इझी ब्रेस्ट फिडिंग करायला लागतं बाळ, आणि एकंदरीतच फायनान्शियल सुद्धा लॉस कमीच होतो.
1: अच्छा.
0: ऑफकोर्स सिझरचे डिसएडव्हान्टेज सगळ्यांना माहितीच आहेत, पण सिझरचे काही ऍडव्हान्टेजेस आहेत. जसं की 40 नंतर जे काही स्त्रियांचे इनकॉन्टिन्युअस ऑफ युरिन म्हणजे युरिन लीक होण्याचे प्रॉब्लेम्स असतील किंवा पिशवी खाली सरकण्याचे प्रॉब्लेम्स असतील ते सिग्निफिकंटली कमी होतात हे नक्की.
1: बरं.
0: पण सिझरीनमुळे तुम्हाला नक्कीच पेन सहन करायला लागतं, जास्त वेळ हॉस्पिटल स्टे लागतो, बाळाला ब्रेस्ट फिडिंग करायला थोडंसं उशीर व्हायची शक्यता असते आणि फायनान्शियल बर्डन तर येतच.
1: डॉक्टर, मग जेव्हा ऍज अ डॉक्टर ऍज अ गायनेकोलॉजिस्ट म्हणून तुम्ही प्रॅक्टिस करत असता त्यावेळेला तुमचा या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असतो आणि तुमचा कल कशाकडे जास्त असतो?
0: माझाच नाही तर सगळ्या स्त्रीरोग तज्ज्ञांचा कल असतो की शक्यतो नॉर्मल डिलिव्हरीच व्हावी, कारण वेळ वाचतो, पेशंट पटकन डिलिव्हर होऊन बेडवरती येते, लवकर डिस्चार्ज होते आणि आम्हालाही रिकामा वेळ मिळतो कारण आमची ओपीडी असते, बाकीच्या ऑपरेशन

0: त्याचबरोबर ना एक रेप्युटेशन असतं हॉस्पिटलचं माझं स्वतःचं की माझ्याकडे नॉर्मल डिलिव्हरीज होत आहेत, तर हे माझ्यासाठी फार महत्वाचं असतं की प्रत्येक पेशंटची ना जेवढी नॉर्मल डिलिव्हरी होईल तेवढं माझं रेप्युटेशन चांगलं होईल.
1: सर, ज्यावेळेला आपण म्हणतो की सी सेक्शन करावं लागेल आणि हे सांगितलं जातं, त्यावेळेला त्या बाबतीत काही पेशंटच्या मनामध्ये भीती असते, गैरसमज असतात, जसं की सी सेक्शन झालं की पुढचं सगळं आयुष्य डिस्टर्ब होतं, आपण पॅरलाइज्ड होतो किंवा अधू होतो, असं एक मानणं असतं.
0: बऱ्याचदा ना पेशंटची सासू येऊन म्हणते मला की डॉक्टर काही करा पण तिची नॉर्मलच झाली पाहिजे, तुम्हाला तर माहिती आहे ना नंतर कसं ना ती सगळी अधू होऊन जाईल, कामं करता येणार नाही. मी त्यांना म्हणतो की असा विचार करा, असं नका म्हणू की तिची नॉर्मलच करा, असं म्हणा की माझं बाळ आणि आई दोघंही सुखरूप पाहिजेत. आणि हे मी ही गैरसमज की सीझर झालं म्हणून ते आयुष्यात पुढे काहीच वजन उचलू शकणार नाही किंवा काम करणार नाही, तर असं काही नाहीये. ही सगळी लोक पुढे सगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज इन्क्लुडिंग स्पोर्ट्स सगळं छान करतात नेहमी सारखं.
1: ओके, बरं. म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत, या गैरसमजुती आहेत आणि त्या वेळोवेळी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोलून तुम्ही त्याबद्दल माहिती घेऊ शकता. त्याचबरोबर श्रोते हो, आम्ही नेहमी म्हणतो प्रेग्नन्सीकडे एक आनंददायी प्रवास आणि सोहळा म्हणून बघा. या संपूर्ण प्रवासात आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. शिवनेरी नर्सिंग होम, हडपसर, पुणे. संपर्क 72-76-01-75, 72-76-01-75, 7276018975. पुन्हा भेटूयात शिवनेरी नर्सिंग होम हडपसर पुणे प्रस्तुत गोष्ट एका डिलिव्हरीची अर्थात गर्भरेशमी प्रवासाची या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर वैभव दांगट सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: चलो निकले क्या?
4: जय, नेहा की सोफे से उठने का मन ही नहीं करता. क्या कंफर्ट है, क्या क्वालिटी है,
3: स्टाइल और लुक भी कितना बढ़िया है. कहाँ से लाया?
5: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है पूना में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, नियर हांडेवाड़ी चौक, पुणे. कॉन्टैक्ट 9689911240.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: नमस्कार श्रोते हो, प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. प्लॅनेट फर्निचरचे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
8: नमस्ते.
7: आपण हल्ली बघतो की प्रत्येक घरामध्ये डायनिंग टेबल हे असतंच असतं आणि आता सध्या तर डायनिंग टेबलची इतकी व्हरायटी आपल्याला बघायला मिळते, आणि कसं ओळखावं की याची क्वालिटी चांगली आहे का नाही?
8: याच्यात कसं आहे की डायनिंग टेबल सुरुवातीला फार लोक प्रिफर करत नव्हते, पण आता नवीन याच्यामध्ये काय होतं की मार्केटमध्ये गेलं किंवा तुम्ही कोणाच्याही घरी गेला की डायनिंग टेबल दिसला की मग आपल्याला पण वाटतं की आपल्या पण घरी असावा. आणि मार्केटमध्ये तुम्ही शोरूमला जर गेला तर त्याच्यामध्ये व्हरायटी भरपूर अवेलेबल आहे. नाही, डायनिंग टेबल एवढी व्हरायटी कशातच अवेलेबल तुम्हाला मिळणार नाही. मग ती एवढी अवेलेबल व्हरायटी बघितल्यानंतर साहजिकच कस्टमरचं एक मानसिक असं हे होतं की मला माझ्या घरी पाहिजे. मग त्याच्यात येणारे ऑप्शन्स भरपूर आहेत. मग तुम्ही मेटलमध्ये ऑप्शन्स आहेत, वुडनमध्ये ऑप्शन्स आहेत, मार्बलमध्ये आहेत, आणि तुम्ही प्रॉपर सॉलिड वुडमध्ये पण घेऊ शकता. तुमचं सिलेक्शन तुमच्या घराची थीम कशी आहे त्याच्यावरती डिपेंड राहतं.
1: अच्छा.
8: तर याच्यात कसं होतं की डायनिंग टेबल हा शक्यतो घरी कार्पेंटरकडनं बनवला जात नाही, त्याला तुमचं रेडीमेडशिवाय ऑप्शन नाहीये.
1: बरोबर.
8: आणि त्यात फार काय कस्टमाइज नसतं. स्टँडर्ड साईज काय की 4 सीटर, 6 सीटर, 8 सीटर, 10 सीटर ह्या स्टँडर्ड साईज ठरलेल्या आहेत आणि त्याच साईजमध्ये ते अवेलेबल असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की आता याच्यात बऱ्यापैकी सुरुवातीला ज्यावेळेस इम्पोर्ट चालू झालं त्यास बाहेरून मटेरियल सुरुवात झाली. काय होतं की मार्केट आपलं मॅच्युअर व्हायला थोडा टाइम घेतं आणि ज्या त्रुटी आहेत, जे प्रॉब्लेम आहेत ते सॉर्ट आउट व्हायला पण टाइम जातो. पण आता मार्केटची कंडिशन अशी आहे की बऱ्यापैकी सॉर्ट आउट झालेलं आहे. जे ठेवतात डायनिंग टेबल ते स्वतः तकलादू वस्तू ठेवत नाही. त्याचं रिझन आहे की आपण ज्यावेळेस डायनिंग टेबल देतो कस्टमरला त्याचा प्रॉब्लेम येतो तर कस्टमर फोन करून विचारतो बघ हे असं झालं त्याला काय करता येईल. मग हे कंप्लेंट रेशो कमी करण्याच्या हिशोबाने देतानाच मटेरियल चांगलं दिलं जातं.
7: आणि म्हणूनच श्रोते हो, डायनिंग टेबलची भरपूर व्हरायटी प्लॅनेट फर्निचरमध्ये उपलब्ध आहे. आपल्या घरासाठी जे सूट होईल, आपल्या फर्निचरच्या थीमला जे सूट होईल ते डायनिंग टेबल तुम्ही इथनं सिलेक्ट करू शकता आणि त्यासाठी जरूर व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर, सावंत व्हेंचर सांगली कोल्हापूर रोड सांगली इथे आणि हांडेवाडी चौक पुणे इथे सुद्धा. संपर्क 91 56 77 70 03. 91 56 77 70 3 9 1 5 6 77 70 3। जाधव सर, जसं आता तुम्ही म्हणालात की भरपूर व्हरायटी उपलब्ध आहे, अगदी 4 सीटर पासून 10 सीटर पर्यंत, याचबरोबर बऱ्याच डिझाईन सुद्धा आपल्याकडे उपलब्ध असतात, मग त्या चेअर्स मध्ये सुद्धा आपल्याला मिळतात, म्हणजे हाफ बॅक चेअर्स असतील, फुल बॅक चेअर्स असतील, तर या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने डायनिंग टेबलचं सिलेक्शन केलं गेलं पाहिजे?
8: बेसिकली काय की याचं सिलेक्शन तुमच्या जागेनुसार राहणार आहे, तुमच्या जागेनुसार, तुमच्या थीमनुसार। तुमची थीम जर बोल्ड आहे तर तिथं तुम्हाला मोठ्या चेअर चालतील, तुमची थीम जर अशी स्लिम मध्ये आहे, स्लीक मध्ये आहे, तर तुम्हाला नाजूक चेअर चालतील, दिसायला नाजूक, वापरायला नाजूक नाही, दिसायला नाजूक चेअर तुम्हाला तिथे चालून जातील।
1: बरोबर।
8: आणि तुमचा यूज कसा आहे, जर तुमच्याकडे रफ यूज आहे तर तुम्ही गो फॉर द वुडन चेअर्स, आणि जर तुमचा यूज व्यवस्थित आहे तर त्याला तुम्ही सीटला फॅब्रिक घेऊ शकता। आणि टॉपचा ऑप्शन पण तसाच आहे की टॉपला तुमचा वापर कसा आहे। आता नॉर्मली मार्बल टॉप लोक प्रिफर करतात, तो ट्रेंड आहे मार्बल टॉपचा। काही लोकांना ग्लास टॉप पण आवडतो, फक्त ग्लासला काय होतं की स्क्रॅचेस पडतात, मार्बलचे स्क्रॅचेस दिसत नाही। आणि थर्ड ऑप्शन येतो तो तुमचा विनियर टॉप, विनियर टॉप किंवा वुडन टॉप, त्याला पण तोच आहे की तुम्हाला थोडासा मेंटेनन्स आहे, 4-5 वर्षांनंतर परत पॉलिश करावं लागतं।
1: बरोबर।
8: पण घेताना थोडंसं काय की 5 ते 7 वर्षाचा विचार करून घ्या।
7: अगदी खरे। आणि म्हणूनच श्रोते हो, या सण समारंभाला तुम्हाला सुद्धा जर का डायनिंग टेबलची खरेदी करायची असेल तर जरूर व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचरला। उत्कृष्ट क्वालिटीसाठी आणि फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर, सावंत व्हेंचर्स सांगली कोल्हापूर रोड सांगली, आणि हंडेवाडी चौक पुणे इथे सुद्धा। संपर्क 91 56 77 70 3 91 56 77 70 3 9 1 5 6 77 70 3। पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह। तोपर्यंत नमस्कार।
8: नमस्ते।
9: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। श्रोते हो, आता ऐकूया मराठी चित्रपट संगीत कार्यक्रमात। सुरुवातीला ऐकूया फारिद साबरी आणि अवधूत गुप्ते यांच्या स्वरातील संदीप खरे यांचं गीत। संगीत आहे अवधूत गुप्ते यांचं आणि चित्रपट आहे मोरया।

मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया सैराट या चित्रपटातील अजय गोगावले आणि चिन्मय श्रीपाद यांनी गायलेलं हे गीत. संगीत आहे अजय अतुल यांचं आणि गीतकार आहेत अजय अतुल आणि नागराज मंजुळे.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत युटिलिटी विंडोज।
1: काय मग माधवराव, आपल्या रिटायरमेंटचा आज पहिला दिवस आहे, पुढील आयुष्याबद्दल काय प्लॅनिंग आहे आपलं?
2: तू म्हणजे अगदी टीव्ही अँकरच्या थाटात मला प्रश्न विचारतेस।
1: ओ पण सांगा ना, काय करायचं ठरवलंय तुम्ही?
2: काय नाही ग, अगं गेली 35 वर्ष खूप धावपळ झाली, हे घर बांधलं, निखिलचं उच्च शिक्षण केलं, आता उरलेलं आयुष्य मस्त शांततेत घालवणार।
1: खरंच खूप मेहनत घेतली तुम्ही, आपला निखिल सुद्धा सेटल झालाय आता, पण तरीही काहीतरी प्लॅन असणारच हा तुमचा?
2: आहे तर। या धकाधकीच्या आयुष्यामध्ये दोन गोष्टी राहूनच गेल्या करायच्या, एक म्हणजे पुलं वपू यांचा भरपूर साहित्य खजिना मनसोक्त लुटायचा आहे मला, आणि भीमसेनजी, वसंतराव, किशोरी आमोणकर यांच्या संगीत सागरात यथेच्छ डुंबायचंय।
3: पण बाबा, या घरात तुम्ही शांततेनं वाचन आणि म्युझिकचा आनंद कसा घेणार याचा काही विचार केलाय का तुम्ही? आपलं घर मेन रोडवर, रोड फेसिंग, रोड टच, आणि तेही ग्राउंड फ्लोअरवर, सकाळी 5:30 ते रात्री 11:30 पर्यंत फुल ट्रॅफिक।
2: हे तर माझ्या लक्षातच आलं नाही, म्हणजे मी आणि माझ्या हॉबीज यामध्ये या गोंगाटाचा अडथळा आहे तर?
3: पिताश्री, जब तक आपका ये होनहार बेटा आपके साथ है, दुनिया की कोई भी ताकत तुम्हाला वाचनापासून किंवा म्युझिक ऐकण्यापासून दूर नाही ठेवू शकत।
1: तू काय करणार आहेस या आवाजाचं?
3: माझा ऐका, मी आपल्या घरातील सर्व खिडक्या युटिलिटी विंडोज च्या करायचं ठरवलंय।
0: युटिलिटी विंडोज?
1: अरे आपल्या घराला आहेत की विंडोज, नवीन विंडोज लावून काय जादू होणार आहे?
3: होय माते, आम्ही आमच्या दिव्य शक्तीने आणि युटिलिटी विंडोजच्या मदतीने जादूच करणार आहोत। तर आई बाबा ऐका, 15 दिवसांपूर्वीच मी माझ्या ऑफिसची कलीग देविकाकडे गेलो होतो, तिचं घर तर रेल्वे लाईनला लागूनच आहे, दिवस रात्र पॅसेंजर ट्रेन, हेवी ड्युटी गुड्स ट्रेनचे कर्कश्य आवाज, हॉरिबल अगदी। पण मागल्या महिन्यातच त्यांनी साऊंड प्रूफ, हीट प्रूफ, डस्ट प्रूफ आणि वॉटर प्रूफ युटिलिटी विंडोज बसवून घेतल्या सर्व घराला, आणि घर पूर्णपणे साऊंड प्रूफ झालंय तिचं।
2: मला सांग बरं ह्या युटिलिटी विंडोज बद्दल।
3: त्यापेक्षा मी असं करू का, तिच्याकडून आत्ताच युटिलिटी विंडोजचा नंबर मागून घेतो। येस झालंय, हा आलाय नंबर, 7745077177। आई, तू आपल्यासाठी मस्त काहीतरी खायला कर बरं, मी तोवर त्यांना फोन करतो।
4: हॅलो, गुड मॉर्निंग युटिलिटी विंडोज,
3: मी निखिल केळकर बोलतोय, मला जरा तुमच्या प्रोडक्ट बद्दल माहिती हवी आहे।
4: सर, माहिती तर मी देतोच, पण मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही एकदा आमच्या एक्सपिरियन्स सेंटरला भेट द्या।
3: ओ, मग कधी येऊ एक्सपिरियन्स सेंटरला तुमच्या?
4: तुम्ही दिवसभरात कधीही येऊ शकता सर।
3: मग आम्ही पोहोचतोच।
4: यू आर मोस्ट वेलकम।
3: आई, झालाय का नाश्ता तयार? लवकर कर, आपण आत्ताच जाऊया युटिलिटी विंडोजच्या एक्सपिरियन्स सेंटरला।
1: चल बाबा, बघू काय ते युटिलिटी विंडोजचं प्रकरण।
3: हॅलो, मी निखिल केळकर।
4: निखिल सर, वेलकम टू युटिलिटी विंडोज। आपण काय घेणार, चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक?
2: आपण आधी युटिलिटी विंडोजचं डेमॉन्स्ट्रेशन बघूया।
4: ओके सर।
3: आता पहा, आपण संध्याकाळी 5 वाजता पूर्ण ट्रॅफिक असताना, सोबतच मेट्रो लाईनचे काम सुरू असताना युटिलिटी विंडोजचं प्रात्यक्षिक बघूया।
4: आणि आता मी ही विंडो उघडतो।
1: बापरे, केवढा आवाज,
2: केवढा गोंगाट।
4: आणि आता मी ही विंडो क्लोज करतो।
1: युटिलिटी विंडोज म्हणजे खरंच जादू आहे हा जादू।
4: थँक्यू अंकल, थँक्यू आंटी।
3: मग आमच्या घरी कधी येताय मेजरमेंट आणि इतर गोष्टी बघायला?
4: एक दोन दिवसातच येतो सर साइट विजिट करायला।
3: पण मला सांगा, आमच्या घरच्या सगळ्या विंडोज वेगवेगळ्या साईज आणि शेप मध्ये आहेत, एका विंडोला तर आर्च आहे।
4: सर, काळजीच करू नका, राउंड शेप विंडोज, हेक्सागोनल विंडोज, एल शेप विंडोज, विदाउट कॉलम व्हर्टिकल स्लाइडिंग विंडोज, स्टॉप एट युअर चॉईस विंडोज, एवढंच काय तर अनइवन शेपच्या हेरिटेज बिल्डिंग साठी पण युटिलिटी विंडोज ने विंडोज तयार केले आहेत, सोबत 250 कलर शेड ऑप्शन्स, म्हणजे आतून घरातल्या वॉल्सला मॅचिंग आणि बाहेरून बिल्डिंगच्या कलरला मॅचिंग कलर्सचे ऑप्शन सुद्धा आपण देतो। आणि क्वालिटी बद्दल बोलायचं तर खिडक्यांचे रोलर्स, बेअरिंग लॉक प्रोफाईल आणि इतर सर्व महत्वाच्या पार्टचं उत्पादन आपण इन हाऊस करत असल्याने क्वालिटीची 100% गॅरंटी आहे।
2: चला, म्हणजे आता युटिलिटी विंडोज मुळे माझं रिटायर्ड लाईफ मस्त आनंदात जाणार। थँक्स निखिल।
3: Thanks for the excellent product and nice demonstration.
1: आपल्याला त्रासदायक असलेल्या सर्व आवाजांपासून मुक्ती देणाऱ्या युटिलिटी विंडोज चं प्रात्यक्षिक पाहण्यासाठी आमच्या एक्सपिरियन्स सेंटरला अवश्य भेट द्या। फोन 77450 77177 77450 77177।
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते युटिलिटी विंडोज।
5: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस।

आत्ताच आपण ऐकला ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम युटिलिटी विंडोज मराठी चित्रपट संगीतात. आता ऐकूया अगडबम या चित्रपटातील गीत. स्वर आहे वैशाली सामंत यांचा, संगीत आहे अजित समीर यांचं आणि गीत आहे गुरु ठाकूर यांचं.

मराठी चित्रपट संगीतात आता ऐकूया स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे यांच्या स्वरातील मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातील गीत. गुरु ठाकूर यांचे शब्द आहेत आणि संगीत आहे निलेश मोहरीर यांचं.

0: श्रोते हो, आपलं हृदय अविरत धडधडतं क्षणभरही न थांबता, पण या हृदयाची आपण किती काळजी घेतो? तरुणांमध्ये वाढता हृदय विकार, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, ताणतणाव आणि अपुरी झोप, हृदयाच्या आरोग्यावर नेमका याचा काय परिणाम होतो बरं? महिलांमध्ये हृदय विकाराची लक्षणं वेगळी असतात का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हृदय विकार टाळण्यासाठी आपण आजपासूनच काय करू शकतो, हे सगळं जाणून घेण्यासाठी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणामध्ये मंगळवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत नक्की फोन करा. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. हृदयाशी मैत्री, निरोगी आयुष्याची खात्री या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर तन्मय कुलकर्णी. तेव्हा नक्की फोन करा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया दगडी चाळ या चित्रपटातील गीत, हर्षवर्धन वावरे आणि आनंदी जोशी यांच्या स्वरात. संगीत आहे हर्ष करण आणि आदित्य यांचं.

दगडी चाळ या चित्रपटातील या गीताबरोबरच आजचा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती.

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन।
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर।
0: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट।
0: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 वाजता नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
1: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम। डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, आरोग्यम नमोस्तुते, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
5: विशेष गीत गंगा
6: भार्गवी म्हणजे सुंदर स्त्री।
7: थँक यू सो मच।
6: भार्गवी म्हणजे सूर्यकन्या, दुर्गा, दुर्वा।
7: किती विरोधाभास आहे बघा, जर ती सूर्यकन्या असेल तर तिचं तेजानी असेल तर दुर्वा सारखं शांत
6: नक्की।
8: तू चंचला, तू कामिनी, तू पद्मिनी, तू रागिणी।
7: डान्सर्स आणि या कॉन्सेप्ट मध्ये राधा हा शब्द नाही।
6: अच्छा,
7: धारेच्या विरुद्ध प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे राधा।
6: हो तुझ्या तोंडून आणखी एक आलं आहे की माझी मुलगी जेव्हा होईल मी राधा नाव ठेवणार आहे। थोडं आहे पर्सनल
7: पण ओके, पण जी गोष्ट आपल्या हातनं सुटते त्याच फार वाईट न वाटून घेता आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी आहेत त्या जर आपण वेचल्या आयुष्य जास्त आनंदी होतं। मीच मूर्ख आहे तुमची काळजी करायला, घराकडे लक्ष नाही, माझ्याकडे तर चुकूनही लक्ष नाही।
9: हे रुक्मिणी माय क्वीन,
6: नृत्यात निपुण असलेली अभिनयाची क्वीन भार्गवी चिरमुले आकाशवाणी पुणे केंद्रावर दर गुरुवार आणि शुक्रवार 11:30 वाजता, पुणे विविध भारतीवर दर शनिवार आणि रविवार 2:30 वाजता। कार्यक्रम विशेष गीत गंगा सादर करते संजय भुजबळ।
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। श्रोते हो, आता ऐकूया ठळक बातम्या।
10: विविध भारती पुणे, ठळक बातम्या। पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाच्या म्हणजेच म्हाडाच्या 4462 सदनिकांच्या सोडतीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे। आता ही सोडत 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता काढण्यात येणार आहे। अनेक अर्जदारांना ऑनलाईन कागदपत्र पडताळणी करताना अडचणी येत असल्यानं अर्ज सादर करण्याची मुदत 1 महिन्यानं वाढवून 15 ऑक्टोबर करण्यात आली आहे। त्यानुसार सोडतीची तारीखही पुढे ढकलण्यात आली आहे। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काल नागपुरात पत्रकार परिषद घेत राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। ओबीसी जनगणना, मनोज रांगे पाटील यांचं आंदोलन, मराठवाड्यातील दुष्काळ तसंच नागपुरातील उड्डाण पुलाला डॉ हेडगेवार यांचं नाव देण्याच्या निर्णयासह विविध मुद्द्यांवर वडेट्टीवार यांनी यावेळी टीका केली। राज्य शासनाच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या युनेस्को अमूर्त सांस्कृतिक वारसा नामांकनासाठी ऐतिहासिक मोहीम हाती घेण्यात आली आहे। या मोहिमेअंतर्गत नागरिकांनी आपल्या घरगुती तसंच सार्वजनिक गणेशोत्सवातील परंपरा, प्रथा, कथा, सजावट, कलात्मक सादरीकरण, खाद्य संस्कृती तसंच छायाचित्र आणि व्हिडिओ यांचं दस्तऐवजीकरण करून नोंदणी करावी असं आवाहन करण्यात आलं आहे। गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या मोठी असली तरी गावागावात सामूहिक गणेशोत्सवाची संकल्पना रुजताना दिसत असून यंदा अकोला जिल्ह्यात 421 ठिकाणी एक गाव एक गणपती उपक्रम राबवण्यात येत आहे।

0: अनेक मंडळांमध्ये सजावट, रोषणाई, देखावे आणि मिरवणूक यावर होणारी स्पर्धात्मक खर्चाची प्रवृत्ती कमी करण्यास या उपक्रमाची मदत होत आहे. तसंच कमी वर्गणी, अनावश्यक खर्चाला फाटा, जास्त मनुष्यबळाची उपलब्धता, वाहतूक, गर्दी, ध्वनिव्यवस्था नियंत्रण आणि गणेश मंडळांमधील वाद टाळण्यासही यामुळे हातभार लागत आहे. तसंच यामुळे पोलीस आणि जिल्हा प्रशासनाचा ताणही कमी झाला आहे. भारत 2028 मध्ये पहिल्यांदाच आशियाई वरिष्ठ वुशू चॅम्पियनशिपचं यजमानपद भूषवणार आहे. या आशियाई स्पर्धेत आशियातील 42 देशांमधील 500 खेळाडू सहभागी होण्याची अपेक्षा आहे. जपानमध्ये वुशू फेडरेशन ऑफ आशिया या अधिवेशनामध्ये या निर्णयाला अधिकृत मंजुरी देण्यात आली. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. श्रोतेहो, आपण आम्हाला न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरून देखील ऐकता आहात जगभरात सर्वत्र. आता ऐकूया कार्यक्रम चंदूकाका सराफ मधुमालती.
2: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
1: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया मोहम्मद अजीज आणि साधना सरगम यांनी गायलेलं खुदगर्ज या चित्रपटातील गीत. संगीत आहे राजेश रोशन यांचं आणि गीतकार आहेत इंदिवर

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी. चंदू काका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी. चंदू काका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल मोरया गोसावी मंदिराजवळ चिंचवड गाव चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुणे गाडगिळ अँड नवीन 3 मजली 33 दालन सुरू केले. पुणे गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिला. तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपले शतशः धन्यवाद. आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटी सह तोच विश्वास आणि तीच परंपरा.
4: पुणे गाडगिळ अँड सन्स कुंटे चौक सिग्नल जवळ लक्ष्मी रोड पुणे.
5: गणपती बाप्पा
2: मोरया. चला श्री गणरायाचे दर्शन घेऊया
1: आणि राजर्षी शाहू बँकेत जाऊन राजर्षी शाहू विघ्नहर्ता ठेव योजने लाभ घेऊया.
2: राजर्षी शाहू बँकेच्या विघ्नहर्ता ठेव योजनेत फक्त 444 दिवसांच्या मुदत ठेवींवर 6.90% व्याजदर आणि ज्येष्ठ नागरिकांना घसघशीत 7.40% व्याज.
1: राजर्षी शाहू बँक मुख्य कार्यालय बाजीराव रोड पुणे.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: कार्यक्रमात आता ऐकूया साहेब या चित्रपटातील बप्पी लहरी आणि एस जानकी यांनी गायलेले गीत.

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: मी करता एक चांगली इंजिनियर झालीये. माझे बाबा लग्नाचं पाहत आहेत पण माझा जाड चष्मा एक मोठा प्रॉब्लेम झालाय.
2: अहो माझी छान पर्सनॅलिटी आहे, ऍक्टिंगचा कोर्स झालाय पण या चष्म्यामुळे कामच मिळत नाही.
3: माझी हाईट 6'6" आहे, कमावलेलं दणकट शरीर आहे पण चष्मा लागल्याने डिफेन्स मध्ये रिजेक्ट होतोय.
4: या सर्वांच्या समस्यावर उपाय एकाच ठिकाणी, जंगली महाराज रोड वरचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल. तिथे अत्याधुनिक लेसिक सर्जरीने वेदनारहित आणि वाजवी दरात चष्मा काढून टाकला जातो. पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन चे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
5: घर असो वा कार,
6: उच्च शिक्षण असो वा नवीन स्टार्टअप,
5: आपल्या प्रत्येक गरजेसाठी जनसेवा सहकारी बँकेची ग्राहक अभिमुख कर्ज योजना.
6: आकर्षक व्याजदर, कमीत कमी प्रोसेसिंग फी आणि जलद वितरण.
5: जनसामान्यांची असामान्य बँक, जनसेवा सहकारी बँक, हडपसर, पुणे. संपर्क 84-85-87-12-52.
1: आता कोथरूड, एरंडवळे, कर्वेनगर, जिमखाना, प्रभात रोड इथल्या सौंदर्य प्रेमींसाठी हिऱ्यांच्या दागिन्यांची एकमेव एक्सक्लुसिव्ह शोरूम, पुण्याई बिझनेस सेंटर, पौड रोड इथे. रेवा डायमंड फ्रॉम द हाउस ऑफ पीएनजी अँड सन्स.
7: आकर्षक डिझाईन्स चे नैसर्गिक हिऱ्यांचे दागिने अगदी 25-30 हजारांपासून ते काही लाखांपर्यंत तुमच्या बजेट प्रमाणे.
1: रिवर डायमंड, पुण्याई बिझनेस सेंटर, पौड रोड, पुणे.
8: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
9: भारत का गम एक्सपर्ट.
8: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
10: नाडकर्णी काका, तुम्ही चक्क जॉगिंग करताय. अहो 2 महिन्यांपूर्वी तर तुम्हाला संधिवत होता ना.
11: हो ग, माझे गुडघे त्यावेळी असे सुजले होते, चालणं तर सोड, माझे उठण्या बसण्याचे वांदे होते.
10: मग
11: माझ्या शेजारील पटवर्धन वहिनींनी संधिवातासाठी डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घेतले. त्यांना तिथे उत्तम गुण आला. आता त्या रोज सकाळी नातीला स्कूटर वरून शाळेत सोडतात. म्हणून मग मी पण डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे गेलो. मलाही 100% गुण आला.
10: हो तो तर दिसतोच. माझ्या आईचे गुडघे पण खूप दुखताय तो.
11: अगं मग आईला डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे घेऊन जा ना, गॅरंटेड बरी होईल. माझा अनुभव आहे. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत, तेही विना ऑपरेशन.
10: काका उद्याच जर त्या आईला घेऊन डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे, त्यांचा नंबर देता का?
11: हा घे नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59. सकाळीच जा आणि हो त्यांना सांग की नाडकर्णी काकांच्या रेफरन्सने आली आहे म्हणून, म्हणजे पुढच्या वेळी माझा नंबर लवकर लागेल.
12: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95-95-24-25-19.

0: विद्येची देवता आणि पुणेकरांचं लाडकं दैवत म्हणजे श्री गणराय.
1: ते विश्वेश्वर सहकारी बँकेतर्फे सर्व गणेश भक्तांना आनंददायी गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा.
0: विश्वेश्वर बँकेत वास्तुयोग, गृह कर्ज आणि नवीन वाहन खरेदी कर्ज फक्त 8% व्याज दराने. नियम अटी लागू. मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक.
1: ते विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड पुणे.
2: लोकमत आयोजित पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत नाद गणेश, ज्ञाती ग्रुप, युगम रियाल्टी, लोकमान्य सोसायटी, गोयल गंगा डेव्हलपमेंट्स आणि चंदूकाका सराफ ज्वेल्स यांच्या सहकार्याने कलाकार प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड, नागेश आडगावकर, अमर ओक आणि निलेश परब सोमवार 21 सप्टेंबर संध्याकाळी 5:30 महालक्ष्मी लॉन्स कर्वेनगर पुणे. प्रवेश विनामूल्य, प्रवेशिका आवश्यक.
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
4: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी सायड्यांची महाराणी. लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये. स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

कार्यक्रमात आता ऐकूया विश्वात्मा या चित्रपटातील गीत. स्वर आहे अमित कुमार, सपना मुखर्जी आणि मोहम्मद अझीज यांचा. आनंद बक्षी यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे विजू शहा यांनी.

0: परंपरेची ही मॉडर्न सुवारी चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून।
1: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती।
2: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी।
1: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा। दुर्वांकूर पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद।
2: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच।
1: दुर्वांकूर डायनिंग हॉल हत्ती गणपती चौक टिळक रोड पुणे।
3: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुना गाडगिळ अँड सन्स चे नवीन 3 मजली 33वे दालन सुरू केले। पुना गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिलात। तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत। आपले शतशः धन्यवाद। आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटी सह तोच विश्वास आणि तीच परंपरा।
4: पुना गाडगिळ अँड सन्स कुंटे चौक सिग्नल जवळ लक्ष्मी रोड पुणे।
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांज। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
4: आणि सह प्रायोजक जोगळेकर हॉस्पिटल अँड IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
5: तेव्हा नक्की ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली
4: आणि सह प्रायोजक जोगळेकर हॉस्पिटल अँड IVF सेंटर शिरवळ।
6: कार्यक्रमात आता ऐकूया डिस्को डान्सर या चित्रपटातील बप्पी लहरी यांनी गायलेलं गीत। संगीत आहे बप्पी लहरी यांचं आणि गीत आहे अंजान यांचं।

0: परंपरेची ही मॉडर्न स्वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी, चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून।
1: मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर प्रवास करताना शोधत आहे एक परिपूर्ण वेज थाळी ब्रेक, मग आजच अवश्य भेट द्या अधिक फाइन डाइन अनलिमिटेड परिपूर्ण वेज थाळी।
2: अनलिमिटेड प्युअर वेज थाळी, एकाच थाळीमध्ये 15 पेक्षा अधिक रुचकर पदार्थ, चविष्ट सूप, सॅलड, 3 प्रकारच्या भाज्या, खमंग पुरणपोळी, विविध गोड पदार्थ आणि शेवटी थंडगार कुल्फी। कॉर्पोरेट मिनी लंच आणि ट्रॅव्हल मिनी लंच साठी आजच संपर्क करा 7719094545। के टाउन केळे रावे पुणे, अधिक ग्रुप, 25 वर्षांच्या विश्वासाची आणि परंपरेची चव, अधिक फाइन डाइन, परिपूर्ण थाळी, परिपूर्ण अनुभव।

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कोंदण.
1: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका.

0: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची।
1: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून। या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: कार्यक्रमात आता ऐकूया जांबाज या चित्रपटातील गीत, स्वर आहे सपना यांचा। इंदिवर यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी।

कार्यक्रमात आता ऐकूया त्रिदेव या चित्रपटातील मनहर उदास आणि अलका याज्ञिक यांनी गायलेले गीत. गीतकार आहे

0: परंपरेची ही मॉडर्न सुवारी. चंदूकाका सराफ ज्वेल्सची दागिन्यांची वारी. चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून.
1: घर असो वा कार,
2: उच्च शिक्षण असो वा नवीन स्टार्टअप,
1: आपल्या प्रत्येक गरजेसाठी जनसेवा सहकारी बँकेची ग्राहकाभिमुख कर्ज योजना.
2: आकर्षक व्याजदर, कमीत कमी प्रोसेसिंग फी आणि जलद वितरण.
1: जनसामान्यांची असामान्य बँक, जनसेवा सहकारी बँक, हडपसर, पुणे. संपर्क 84-85-87-12-52.
3: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
4: कार्यक्रमात आता ऐकूया बागी या चित्रपटातील गीत. स्वर आहे अमित कुमार आणि अनुराधा पौडवाल यांचा. समीर यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे आनंद मिलिंद यांनी.

0: चंदूकाका सराफ मधुमालती या कार्यक्रमात घेऊया एक व्यावसायिक विश्रांती.
1: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुना गाडगिळ अँड सन्स चे नवीन 3 मजली 33वे दालन सुरू केले. पुना गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिलात. तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपले शतशः धन्यवाद. आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटीसह तोच विश्वास आणि तीच परंपरा.
2: पुना गाडगिळ अँड सन्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड, पुणे.
3: लोकमत आयोजित पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत नाद गणेश, ज्ञाती ग्रुप, युगम रियाल्टी, लोकमान्य सोसायटी, गोयल गंगा डेव्हलपमेंट आणि चंदूकाका सराफ ज्वेल्स यांच्या सहकार्याने कलाकार प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड, नागेश आडगावकर, अमर ओक आणि निलेश परब सोमवार 21 सप्टेंबर संध्याकाळी 5:30 वाजता महालक्ष्मी लॉन्स, कर्वेनगर, पुणे. प्रवेश विनामूल्य, प्रवेशिका आवश्यक.
4: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
6: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
7: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
8: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: कार्यक्रमात आता ऐकूया थानेदार या चित्रपटातील अनुराधा पौडवाल आणि बप्पी लहरी यांनी गायलेलं गीत. संगीत आहे बप्पी लहरी यांचं आणि शब्द आहेत इंदिवर यांचे.

0: ठाणेदार या चित्रपटातील गीताबरोबरच आजचा चंदूकाका सराफ मधुमालती हा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे.
1: चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती या कार्यक्रमाचे प्रायोजक होते चंदूकाका सराफ ज्वेल्स. 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, आता ऐकूया ठळक बातम्या.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. मुंबईतल्या प्रसिद्ध कोस्टल रोडवर आज पहाटे एका वेगवान BMW कारचा अपघात होऊन 3 जणांचा मृत्यू झाला तर 1 जण जखमी झाला. ही कार मरीन ड्राईव्ह ते हजी अली दरम्यान प्रवास करत असताना लोटस जेट्टी इथं अतिवेगामुळे या कारचा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. एका जखमी व्यक्तीला नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. नाशिक त्र्यंबकेश्वर इथं पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ महाकुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर येत्या 31 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या धर्मध्वजारोहण सोहळ्याची पूर्वतयारी सूक्ष्म नियोजनातून करण्याचे आदेश कुंभमेळा मंत्री आणि नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले. नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाच्या कार्यालयात काल ध्वजारोहण सोहळ्याच्या पूर्वतयारीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. राज्यात पुढील 50 दिवसांच्या आत गोबर पॉलिसी, गो 10 आणि गोशाळा शक्ती केंद्र यासंदर्भात अंतिम धोरण जाहीर करण्याचा संकल्प महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या नेतृत्वाखालील पहिल्या बैठकीत करण्यात आला. महाराष्ट्र गोसेवा आयोगाद्वारे राज्यातील सर्वसमावेशक गोबर पॉलिसी निश्चित करण्याकरता राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून तिची बैठक नुकतीच पुण्यात झाली. यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ नितीन मार्कंडेय यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते. पुण्यात पुणे नॉलेज क्लस्टरच्या सहकार्यानं गणेशोत्सव कल्चरल कॅप्चर चॅलेंज हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमात नागरिकांना गणेशोत्सवाशी संबंधित परंपरा, आठवणी, कथा, ध्वनी, प्रथा आणि सांस्कृतिक संदर्भ सांगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. गणेशोत्सवाशी संबंधित स्थानिक आणि पारंपरिक ज्ञानाचं जतन करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन या उपक्रमाचे आयोजक सुचेता ढेरे यांनी केलं आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघानं आपल्या सलामीच्या सामन्यात उझबेकिस्तानचा 19-0 असा धुव्वा उडवत स्पर्धेची दमदार सुरुवात केली. भारताची दीपिका सेहरावत या सामन्याचं मुख्य आकर्षण ठरली. तिनं 8 गोल केले. या सामन्यात भारतानं एकतर्फी वर्चस्व गाजवलं. उद्या भारतीय महिला हॉकी संघाचा मुकाबला इंडोनेशिया संघाशी होणार आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.

0: गांधीवदये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
4: आपण आमच्या सोबत आहात पुणे विविध भारती 101 FM वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर, जगभरात सर्वत्र. आता ऐकूया फोन इन लोभ असावा हा कार्यक्रम. सादर करते आहेत कैलास शिंदे.
5: फोन इन लोभ असावा.

0: फोन इन लोबसाबाच्या असंख्य रसिक श्रोत्यांचं आपला स्नेहांकित कैलास शिंदे या कार्यक्रमात अगदी मनापासून स्वागत करतोय. सुरू करूयात आजचा फोन इन लोबसावा हा कार्यक्रम. हॅलो.
1: हॅलो.
0: नमस्कार.
1: नमस्कार. मी चंद्रभागा कोळ बोलते.
0: कार्यक्रम फोन इन लोबसावा मध्ये आपलं स्वागत. बोला.
1: हा, धन्यवाद. अमृत सरिता गीता हा कार्यक्रम खूप आवडतो.
0: बर.
1: आणि प्रसाद कुलकर्णी, संजय भुजबळ यांनी सादर केलेले फोन इन आपली आवड, तुम्ही सादर केलेले फोन इन कार्यक्रम आवडतात. आणि केतकर वहिनी हा जो कार्यक्रम आहे ना वनिता मंडळमध्ये, तोही खूप आवडतो.
0: अरे वा.
1: हा, कारण आमच्या मागणीनुसार तुम्ही कादंबरी वाचन सुरू केलं किंवा त्याचं नाट्य रूपांतर जे आहे केतकर वहिनीचं, तर ते खूप आवड. कादंबरीचं जे नाट्य रूपांतर वगैरे सुरू आहे ना, तर ते असंच सातत्याने ठेवावं असं वाटतं.
0: अच्छा, नक्की सुरू राहील.
1: पूर्वी तुम्ही काही माहिती, घटना आणि संगीतावर आधारित सुप्रभात हा कार्यक्रम प्रसारित करत होते, तर तो कार्यक्रम पुन्हा सुरू व्हावा. आता 2 ऑक्टोबर हा आकाशवाणीचा वर्धापन दिन येतो आहे, त्यानिमित्ताने जर सुरू करता आला तर बघा. आणि त्यानिमित्ताने आतापासून मी शुभेच्छा देते.
0: हॅलो.
2: नमस्कार. कैलास शिंदे सर, बालाजी जैनकडे. धीरज केदार सर आहेत ना आपले?
0: हो आहेत.
2: हो, अगदी कमी वेळामध्ये जास्तीत जास्त सुंदर असं निवेदन असतं सर त्यांचं, आरोग्य आणि धनसंपदा. आणि त्यानंतर युवानी मध्ये जो सदर असतं ना वनिता युवानी मध्ये आपला बुधवारचा, त्यांचं त्यामध्ये निवेदन असतं युवानी मध्ये आणि आरोग्य आणि धनसंपदा मध्ये त्यांचं निवेदन एवढं चांगलं आवडतं सर मला, आणि मनापासून आवडतं.
0: वा. चला, अन्य अभिप्राय काय आहेत कार्यक्रमाचे?
2: बाकी रात्र कृषी विषयक प्रसारण मुंबईहून रिले होते ना, राज्यस्तरीय कृषी विषयक, वेळोवेळी न चुकता ऐकतो सर.
0: वा वा वा.
2: म्हणजे किसान वाणीचा शेतकरी असल्यामुळे मी प्रत्येक पिकाला कोणत्या प्रकारचं काय करावं लागेल, काय नाही, कुणीकडला कोण्या ठेशेला काय लागतं, हे सगळं शेतीवर बघूनच करतो सर तुमच्या.
0: वा वा. हॅलो.
3: हा, हॅलो.
0: हा, बोला.
3: हा सर, नमस्कार.
0: नमस्कार.
3: फोन इन लोबसावा ना
0: कार्यक्रम? फोन इन लोबसावा.
3: काय ना चिंते सर, तुमचा आवाज ओळखा ना की हो?
0: नाही ओळखायला आला.
3: मी विजय कुमार स्वामी, बस्तवा तालुकाचे, जिल्हा कोल्हापूर इथून बोलतोय सर.
0: बोला स्वामी.
3: आणि कार्यक्रम बद्दल सांगायचं म्हणजे रुपेरी मुख

0: कलाकाराचे मानकरी 56 भाग परवा झाला.
1: बरोबर.
0: ते मल्याळम ते कलाकारांचं ते एवढं भारी ते सांगायचं पैदल शैली ते आम्हाला कुलकर्णी साहेबांना ते बरोबर जमलंय ते.
1: ओके बरोबर.
0: भारी त्यांना खूप खूप शुभेच्छा आमच्या परिवाराकडून किंवा सगळ्यांचं. खरंच तुम्ही असं पण तुम्ही भुजबळ सर तुम्ही हे गौरीताई लागू हे चार जुने सगळे आहेत तुम्ही आता सध्या. हा आणि कार्यक्रम लई भारी आणि एक ही कलाकार ते बी लई भारी.
1: बर
0: ऐकतो मी.
1: अच्छा.
0: सगळे पुणे आकाशवाणी सुद्धा इकडे मग बाकीचे सगळे राज्यस्तरीय कार्यक्रम सकाळी आरोग्य धनसा परिसर हे सगळं ऐकतो मी. सगळे पहाटे 5 सिग्नेचर टोन पासून माझा रेडिओ सुरू असते.
1: अच्छा.
0: हा तिथं खासगी चॅनल 8-9 आहेत ते असून सुद्धा आम्ही आकाशवाणी विसरत नाही. बातम्या मेन म्हणजे बातम्या ऐकल्याशिवाय आम्हाला चैन पडत नाही.
1: बर बर बर.
0: हा दुपारच्या बातम्या हिंदी समाचार दोबर समाचार दिल खुला ते सगळे लई भारी कार्यक्रम.
1: अच्छा सगळे कार्यक्रम ऐकता तुम्ही. धन्यवाद विजय कुमार स्वामी.
0: कलाकारापेक्षा सिनेमा कलाकारापेक्षा तुम्ही सुद्धा दिग्गज आहात तुम्ही सगळे. अहो किती तर स्वतः काय काय प्रश्न विचारते त्याच्या तुम्ही सगळे एवढं उत्तर देता अगदी सहजपणे लई भारी.
1: ओके
0: तुमचं मी डोकं लई भारी आहे.
1: ओके चला धन्यवाद विजय कुमार स्वामी या अभिप्रायासाठी.
0: हार्दिक शुभेच्छा सर. आणि माझे काही मित्र आहेत अनिल नाईक बोरिवली मुंबईचे विलासराव कोटे आहेत संदीप भालेराव आहेत.
1: बर
0: हा ते सगळ्या मैत्री झाल्या आकाशवाणी माध्यमात आमचे.
2: नमस्कार मी सुजाता वाबळे बोलतीये बारामतीतून.
1: बोला सुजाताजी स्वागत कार्यक्रमात. कार्यक्रम बसावा.
2: आपले सगळे पुणे आकाशवाणीचे कार्यक्रम सुंदर आहे.
1: हो
2: ते अमृत म्हणजे सरिता गीता ते खूपच सुंदर आहे.
1: हो
2: हा आणि सगळेच कार्यक्रम छान आहे.
1: बर
2: आणि आताची जी जाहिरात काढलेली आहे ती शाडूच्या मातीचा गणपती.
1: बरोबर.
2: तर हा तर त्या अशा सुंदर जाहिरातींमुळे सुद्धा खूप जागृती होतीये. कारण आमच्या शाळेमध्ये सुद्धा न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी शाळेमध्ये सुद्धा गणपती बनवण्याची कार्यशाळा घेतली गेली शाडूच्या मातीची. आणि बऱ्याच जणांनी ते बनवलेले गणपती स्वतःच्या घरी म्हणजे त्यांची स्थापना केली. आणि आणखीन एक सुचवायचंय की
1: सांगा
2: जर शाळांमध्ये किंवा तुमच्या मार्फत जर म्हणजे अशी म्हणजे जाहिराती जर अजून वाढवल्या की जसं की प्रदूषणाच्या तर आलेल्याच आहेत प्लास्टिकच्या बाबत असेल इतर बाबत असेल तर त्याचा नक्कीच परिणाम सगळ्यांना होईल.
1: आम्ही जे आमच्या कार्यक्रमांमधून जे काही प्रोमो म्हणजे पाणी बचतीचे असेल प्लास्टिकचा कमीत कमी वापर करावा प्रदूषण करू नये ध्वनी प्रदूषण करू नये पाण्याची बचत करावी अशा पद्धतीचे किंवा शाडूच्या मूर्ती तयार करून त्या वापराव्यात तर हे आपण याच्यासाठीच करत असतो की एक सजग नागरिक म्हणून आपल्याला छोट्या छोट्या संदेशांच्या माध्यमातून तो संदेश कसा संप्रेषित करता येईल लोकांपर्यंत पोहोचवता येईल त्याच्यातनं कशी जागृती करता येईल आणि कसा प्रसार करता येईल हाच मुख्य उद्देश आकाशवाणीच्या कार्यक्रमांचा असतो आणि आपण तो सातत्यानं तो करत आलेला आहोत करत राहणार आहोत आणि इथून पुढेही असाच हा उपक्रम जो आहे तो सुरू राहील.
2: तसंच काही शिक्षकांच्या तुम्ही मुलाखती घेऊ शकता.
1: बर
2: आणि त्या मुलाखतींमार्फत म्हणजे प्रत्येक शाळांमध्ये शिक्षक निसर्ग वाचवण्यासाठी काय धडपड करताय तर त्या शिक्षकांचे अनुभव दुसऱ्या शिक्षकांना उपयोगी पडू शकतील तर तो पण एक विचार व्हावा. तर त्याच्यासाठी पुणे आकाशवाणीनं प्रयत्न करावा. जे जे कोण विधायक कामं करतायत त्यांच्या मुलाखती ऐकवाव्यात म्हणजे बाकीच्यांना पण त्यातून नक्कीच प्रेरणा मिळेल.
1: चालेल नक्की प्रयत्न करू. प्रस्ताव खूप छान आहे तुमचा विचार होईल याबाबत. धन्यवाद.
2: चालेल
1: चालेल
3: धन्यवाद. हॅलो हॅलो.
1: हा बोला.
3: नमस्कार सर.
1: नमस्कार.
3: मी गणपत पवार बोलतो सर खाजगाव तालुका भोकरदन जिल्हा जालना.
1: बोला गणपत पवार.
3: मी लोकसंगीत ऐकतो सर आणि बातम्या ऐकतो सर नियमितपणे.
1: बर
3: स्मार्टफोनवर ऐकतो सर.
1: अरे वा.
3: आता रेडिओची हे नाही सर आवश्यकता नाही आता आणि भारी कार्यक्रम असले.
1: म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ सेटची आवश्यकता नाही म्हणजे रेडिओ सेट नसेल सुद्धा तरी आपण कार्यक्रम ऐकू शकतो. ओके चला गणपत पवार या अभिप्रायासाठी धन्यवाद.
3: धन्यवाद.

0: हे ऐकून बरं वाटलं की आमचे श्रोते जरा स्मार्ट झालेत हे छान वाटलं ऐकून. धन्यवाद. हॅलो.
1: नमस्कार.
0: हा बोला.
1: चिंतामणी छेवरीतून औदुंबर बनकर आपण बोलत आहे.
0: हा बोला बनकर.
1: 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला ना सर तिने विषयी हे सक्षेपित होत नाही
0: हो,
1: तर त्याची विशिष्ट वेळ ठरवावी. एक तर 6:30 अगोदर किंवा 6:30 वाजता वगैरे परीक्षा वगैरे त्या ठिकाणी ठेवली, किंवा 5:25 वगैरे जर तिने शेष ठेवलं तर 26 जानेवारीला आणि 15 ऑगस्टला आपल्याला ऐकता येईल.
0: आता तो रिलेच आपल्याला सकाळपासून असतो, त्यामुळे त्याच्या आधी जर कुठे त्याला नियोजन करता आलं तर पाहूयात.
1: मग तेवढं तक्रार होती माझी. आणि बाकी सर्व कार्यक्रम छान असतात.
0: बरं.
1: चित्रपट संगीत वगैरे, शास्त्रीय संगीत वगैरे छान असतं. महिलांचा कार्यक्रम आणि रात्री शास्त्रीय संगीत आम्ही आवर्जून ऐकत असतो. शांत वेळी मस्त वाट मस्त वाटतं ऐकायला.
0: बरं.
1: नोकरीविषयक बातमीपत्र एक पूर्वी असायचं. नोकरीविषयी बातमीपत्र म्हणजे आपली नोकऱ्या, सरकारच्या नोकऱ्या असतात, ज्या योजना असतात त्या संदर्भात 5 मिनिटाचा कार्यक्रम असायचा.
0: बरोबर.
1: हा, तर तो कार्यक्रम पुन्हा सक्षित व्हावा.
0: सूचना उपयुक्त आहे, आपल्याला करता येईल याबाबत काहीतरी.
1: धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
2: हॅलो.
0: हा बोला. कार्यक्रम फोन इन लोबा साहेबा. हा बोला.
2: हा, मी बोलते मीनाक्षी. मला सखी संदेश, सखी सह्याद्री खूप आवडतो. आणि तुमचे जे ते दिलं मी बसे गीत आणि ते दुसरे गीत मराठी गीत ते खूप आवडतात. आणि त्या श्रोत्यांकडून जी तुम्ही माहिती घेतात तोच इतका मनोरंजक कार्यक्रम वाटतो. त्या गाण्यापेक्षा त्या त्या भागातले ते पिकांची माहिती, शेतकऱ्यांच्या भावना, ते बाकी सर्व सणांच्या बद्दल ते म्हणजे एक कार्यक्रम मनोरंजकच होऊन जात गाण्यांपेक्षा. गाणी तर चांगली सुचवतातच होते, पण ते तुमचं जे निवेदन म्हणजे जे बोलतात तुम्ही, संजय दादा तुम्ही सगळेजण, ते एक आणखी भारदस्त कार्यक्रम होतोय. तसंच ते सखी हॅलो सखी तू पण विविध भारतीचा, त्या पण कोण मंदाकिनी जोशी काय, त्या पण इतकं समृष्ण श्रोत्यांशी बोलतात तो पण अगदी ऐकावा असा वाटतो कार्यक्रम. त्या त्या भागातले त्या त्या चालीरीती, त्या ते पीक क्लायमेट वातावरण आणि मनुष्याचे स्वभाव सर्व पैलू अगदी ऐकण्यासारखे असतात.
0: सखी सखेलीचा अभिप्राय आहे हा विविध भारती आपल्या राष्ट्रीय वाहिनीवरून जो प्रसारित होतो कार्यक्रम.
2: नाही, तुमचे पण मराठी कार्यक्रम
0: आहेत ना? हो आहेत ना. हा, वनिता मंडळ मध्ये जे प्रसारित होतात ते.
2: वनिता मंडळ मध्ये परवा तो अनाथ मुलांसाठी काम करणारे ते किती छान होता तो कार्यक्रम.
0: बरोबर.
2: अगदी मनाला भावणारा होता. आणि बाकी अमृत सरिता गीता ती तर उत्कृष्ट ते. आता त्याच्यातला अर्थ थोडाफार आम्हाला कळत नाही, परंतु थोडाफार ते शेवटी सांगतात ते एक त्याच्यातलं महत्वाचं वाक्य, त्यामुळं ते अर्थ कळून जातो.
0: चला, धन्यवाद या अभिप्रायांसाठी.
2: भोसले वगैरे ते नवीन निवेदक पण छान वाटतात आणि निवेदिका पण.
0: बर बर, चालेल. धन्यवाद. हॅलो.
3: आकाश आणि पुणे.
0: बरोबर.
3: हा, मी दासा विश्वनाथ पवार अकोले तालुका कर्जत जिल्हा नगर इथून बोलतोय.
0: बोला पवार.
3: दिवसाने जवळजवळ 1.5 वर्ष झालं आपण फोन केलेला.
0: बर.
3: आता या आठवड्यामध्ये सगळेच कार्यक्रम चांगले झाले, फक्त त्याच्यामध्ये मला जास्त करून सप्ताविषयी चर्चा आणि दर रविवारी कार्यक्रम असतो ती एक 9:30 ती एक आवडतो. सोमवारचा व्यक्तिभेद दर गुरुवारच्या जे काय मुलाखती गुरुवार आणि रविवार सप्ताविषयी चर्चा असती ही देखील आवडतो.
0: बर.
3: आणि एक छोटी सूचना अशी आहे की चालू जमानाची मालिका होती ना ती बंद आहे का? आता
0: बुधवारी प्रसारित व्हायचा ना तो माझं घर माझं शेत मध्ये.
3: हो हो हो.
0: बहुतेक काही दिवसांपासून सध्या होत नाही त्याचं रे ध्वनिमुद्रण.
3: पण एक खंत वाटते की कृपया करून ती मालिका पूर्वत चालू करावा असं वाटतं. ग्रामीण भागातल्या लोकांसाठी ती मालिका एक वरदान आहे.
0: बर बर. हो.

0: बाकी सगळे प्रभात वंदन भक्ती संगीत शास्त्रीय संगीत हे सगळे कार्यक्रम आता तसे यापेक्षा अजून तुम्ही काय देणार आम्हाला? चालतंय, गणपतीच्या तुम्हाला सर्व रसिकांना श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद.
1: धन्यवाद. हॅलो,
2: नमस्कार. नमस्कार.
1: बरं,
2: तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.
1: धन्यवाद.
2: गौरी गणपती क्या?
1: हो हो.
2: लोकसभा कार्यक्रमाची सूचना करायची आहे.
1: सांगा.
2: आपला जो बेळगारी,
1: हा रविवारचा एक ही फिल्म,
2: तर तो पिक्चर जो असतो रविवारचा, ज्या निवेदनासाठी गुप्तेश्वर किंवा ज्या निवेदिकेची गुप्ते असेल, आवड काढून ठेवा बा, म्हणजे तो रुपयात पिक्चर आम्हाला कळेल.
1: बर,
2: सकाळी सांगतात ना रुपयाच्या पिक्चर कुठल्याचं कळेल आम्हाला.
1: बर,
2: आंबे जाणावी अशी विनंती आहे.
1: बर,
2: म्हणजे शास्त्रीय थोडस वाढवा, कारण दुपारचे राग संध्याकाळचे राग ऐकायला मिळत नाही ना.
1: हो हो.
2: आपल्याकडे फक्त सकाळी आणि रात्रीच असत, तर या सूचनांचा विचार हवा.
1: ठीक आहे, चालेल. अनिल नाईक, फोन साठी धन्यवाद. नमस्कार. हॅलो.
3: हॅलो.
1: हा बोला.
3: हा नमस्कार.
1: नमस्कार.
3: हॅलो. हा, भगवान धेंडे बोलतो सर.
1: बोला भगवान धेंडे, स्वागत कार्यक्रमात.
3: आता आवडते कार्यक्रम म्हणजे अलीकडं संध्याकाळची गोष्ट.
1: बर.
3: आणि कॅमेऱ्याच्या लेन्स मधून हे दोन कार्यक्रम.
1: ओके.
3: आणि त्याच्याच बरोबर वनिता मंडळाचे जवळजवळ सगळेच कार्यक्रम ऐकायला सुरुवात केली मी अलीकडे.
1: अच्छा.
3: बरीच काही माहिती मिळते त्याच्यातून, कारण फोन इन कार्यक्रम तर सगळे ऐकतच राहते.
1: हो हो.
3: कारण मी रेडिओ ऐकतो. रेडिओ जेवढं जेवढं मला तिथे तिथे चांगलं असत तेवढं मी नक्कीच घ्यायचा प्रयत्न करतो. आणि तो नुसतंच घ्यायचा प्रयत्न करत नाही, तो इतरांना द्यायचा सुद्धा प्रयत्न करतो.
1: बर.
3: कारण मी सुरुवातीपासून सांगत आलोय की आई वडील आपले पहिले गुरु आहेत, तिसरे गुरु शिक्षक आहेत, पण माझा खऱ्या अर्थानं गुरु फक्त एकमेव रेडिओ आहे.
1: अच्छा.
3: आजपर्यंत जो कोणी बंद असेल ना, तो रेडिओ मुळे बंद हा माझा आत्मविश्वास आहे रेडिओ. म्हणजे मला जेवढं ज्ञानामृत दिलं, ज्ञानार्जन केलं, ते फक्त रेडिओनं केलं असं मला वाटतं. आणि रेडिओ हा सर्वांसाठीच आहे वास्तविक पाहता. मुळात आकाशवाणीचं आपल्या ब्रीद वाक्य काय आहे, बहुजन हिताय बहुजन सुखाय, म्हणजे तो सगळ्यांच्याच वाट्याला आला पाहिजे. त्यामुळे श्रोत्याने अतिरेक करू नये हे वारंवार मी कायम ऐकतो साहेब.
1: बर.
3: पण तुम्ही जो घेताना निर्णय तो मला मनापासून आवडतो, पण श्रोते मात्र ऐकत नाही. पुन्हा पुन्हा त्याच दिशेला वळणं मला उचित नाही वाटत
1: हे
3: श्रोत्यांनी समजून घ्यायचंय. पण मला हे सांगायला अभिमान वाटतो की रेडिओ सारखा दुसरा गुरु इतर कुणाला कुठंच नाही मिळणार. कितीही बदल होत गेले माध्यमांमध्ये, तरी पण रेडिओचं अस्तित्व मात्र कायमस्वरूपी टिकून राहणार आहे यामध्ये शंका नाही असं मला वाटतं.
1: बरोबर.
3: आणि याच रेडिओमुळं मी रेडिओ स्टार सुद्धा बनलो.
1: अच्छा.
3: म्हणजे गायक बनलो, कवी बनलो, लेखक बनलो, आणि रेडिओने मला तशी प्रसिद्धी पण दिली. त्यामुळे मी आयुष्यभर अखेरच्या श्वासापर्यंत या रेडिओचा ऋणी राहणार आहे यात शंका
1: नाही. चला भगवान धेंडे, या अभिप्रायासाठी धन्यवाद.
3: धन्यवाद.
1: ओके. श्रोते, हे होते फोन इन लोभसभासाठी आलेले काही फोन कॉल्स. शिवाय मला काही मेल प्राप्त झालेले आहेत, तर आता या मेलला मी आणि माझी सहकारी
4: अनघा देढे
1: या मेलला आता पोहोच देत आहोत. अनघा, मी तुझ्या हातामध्ये पाहतोय की बरेचसे एक चार पाच पानांचा हा आपल्याला मेल आलेले आहे, तर सुरुवातीचा हा मेल कोणी पाठवलाय याला आपल्याला पोहोच द्यायची आहे.
4: हो, हा पहिला मेल आहे सुरेश माधव भावे यांच्याकडून. ते म्हणतात की मी सुमारे 3 दशकं आकाशवाणीचा श्रोता आहे.
1: बर.
4: आणि प्रभात वंदन हा कार्यक्रम माझी पत्नी आणि मी रोज ऐकतो. ते म्हणतात कर्णमधुर भक्तिगीतांनी दिवसाची सुरुवात अत्यंत सुखद होते.
1: अरे वा.
4: पुढे म्हणतात की आपला नवा कार्यक्रम अमृत सरिता गीता अतिशय उत्तम आहे, आणि श्रीमद भगवद्गीतेतले निवड

0: श्लोक सोप्या भाषेत विशद करणं अतिशय प्रशंसनीय आहे.
1: बरं, त्याच्याशिवाय आणखी एक अभिप्राय त्यांचा बहुतेक संस्कृतीच्या पाऊलखुणा या कार्यक्रमाच्या संदर्भातला आहे, जरा काय त्यांनी लिहिले.
0: ते म्हणतात की संस्कृतीच्या पाऊलखुणा हा असाच एक अतिशय उद्बोधक असा कार्यक्रम आहे, त्यामुळे संस्कृतीच्या वेगवेगळ्या अंगांच्या उत्क्रांतीची ओळख होऊन संस्कृतीची महती आधुनिक श्रोत्यांना पटवून देण्याचं काम होतं असं ते आपल्या मेलमध्ये म्हणतात.
1: बरं, आणि एक थोडंसं बहुतेक तक्रार वजाही त्यांनी काहीतरी लिहिले, तर काय लिहिलंय ते?
0: त्यांचं असं म्हणणं आहे की आकाशवाणीवरून होणारं प्रसारण हे विरून जातं, म्हणजे अनेकदा त्यातले संदर्भ वापरण्यायोग्य माहिती असते पण ते संदर्भ म्हणून वापरता येत नाही, पण अक्षर स्वरूपात नसते त्यामुळे. तर त्यांची अशी विनंती आपल्याला की अशा कार्यक्रमांचं एक पुस्तक आपण प्रकाशित करावं.
1: बरं,
0: आणि चिंतन हा देखील अतिशय त्यांना आवडतो कार्यक्रम, तर चिंतन ते म्हणतात की चिंतन सुद्धा पुस्तक रूपानं जर प्रकाशित झालं तर त्यांची अशी इच्छा आहे की अतिशय चिंतनीय अशीच खरं ती चिंतन असतात असं त्यांचं म्हणणं आहे. आणि बरेचदा ऍप जे आहे आपलं म्हणजे मोबाईलवर ऐकता येतं पण बऱ्याचदा ते चालत नाही, तर त्यावेळी दुसरं कुठलं तरी केंद्र त्यांना ऐकावं लागतं असं त्यांचं म्हणणं आहे. तर काही अडचण असेल तर ती दूर करावी अशी त्यांची इच्छा आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आकाशवाणी पुणे हे श्रवणी असं केंद्र आहे अशी त्यांनी आपल्याला छान म्हणजे कौतुक केलेलं आहे.
1: पण आपण जे काही इंग्रजी शब्द वापरतो तर त्या संदर्भात ते काहीतरी लिहितात.
0: त्यांची तक्रार आहे की विनाकारण इंग्रजी शब्दांच्या वापराबद्दलची तक्रार त्यांनी केलेली आहे की कशासाठी इंग्रजी शब्द वापरायचे, तर त्याऐवजी उत्तम आणि अर्थवाही असे मराठी शब्द वापरामध्ये आहेत तर त्याचा वापर करावा.
1: म्हणजे इंग्रजी शब्दांचा भरमार न करता त्याच्यासाठी असलेले पर्यायी शब्द ते अधिक वापरले जावेत असं त्यांनी सुचवलंय. तर कधी कधी असं होतं की न्यूज ऑन AIR या ऍपवरती ज्यावेळेस आपले कार्यक्रम प्रसारित होत असतात तर अशावेळी तुमच्या मोबाईलचं नेटवर्क जर व्यवस्थित नसेल तर तेव्हा तुम्हाला हा ऐकण्यामध्ये कधी कधी अडथळा येऊ शकतो. आणि हा कार्यक्रम ऐकत असताना तुम्हाला कदाचित एखाद्या वेळेस असं झालं असेल तर याबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
0: पुढचा मेल वाचूयात. आनंद मुंजे यांच्याकडून आहे, ते म्हणतात की अमृत सरिता गीता अतिशय उत्तम कार्यक्रम आहे, तो मी सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस ऐकतो, अतिशय आवडीने ऐकतो आणि तो ऑडिओ रूपात असल्यामुळे फक्त लक्षपूर्वक ऐकणं हा एक वेगळा अनुभव आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यातलं आजच्या संदर्भात हा जो सारांश असतो तो अतिशय मर्मग्राही असतो असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते म्हणतात की एक कमतरता अशी जाणवते की हे सर्व म्हणजे श्रवणीय ऑडिओ युट्यूबवर जर अपलोड केले तर ते कधीही आणि केव्हाही ऐकता येतील, तर यांना काय सांगाल तुम्ही?
1: आता त्यांना असं सांगेल की आनंद मुंजेजी, ज्यावेळेस हा कार्यक्रम प्रसारित होतो आणि हा प्रसारित झाल्यानंतर काही दिवसातच हे कार्यक्रम जे आहे ते आपण युट्यूबला अपलोड करत असतो, तर तुम्ही जर एखादा आमचा यापूर्वीचा युट्यूबला अपलोड असलेला कार्यक्रम जर ऐकलात आणि त्याला तुम्ही सर्च केलं किंवा हिंट दिलीत एकदा त्याला तुम्ही सबस्क्राईब केलं तर पुढच्या वेळेसचे अपडेट तुम्हाला आपोआपच मिळत राहतील आणि तुम्हाला युट्यूबवरती सुद्धा आमचे हे कार्यक्रम ऐकायला मिळू शकतात. तर या दृष्टीनं तुम्ही जरूर प्रयत्न करावा. आणि कदाचित त्यांनी असं जर सर्च केलं युट्यूबला तर त्यांना आपल्या युट्यूबला अपलोड असलेले हे कार्यक्रम आणि आधीचे कार्यक्रम ते देखील ऐकता येऊ शकतात. प्रोफेसर डॉक्टर RY शिंदे यांचा एक अभिप्राय मेलच्या रूपात मला दिसतोय, तर काय लिहिलंय त्यांनी?
0: त्यांनी व्यक्तिवेद या कार्यक्रमाविषयी लिहिले आहे की कैलास शिंदे यांनी घेतलेली डॉक्टर संजय ढोले या भौतिकशास्त्र विषयामधल्या विद्वान प्राध्यापकांची जी मुलाखत घेतली ती अतिशय महत्वाची आणि माहितीपूर्ण होती असं त्यांनी म्हटलंय. आणि समोरच्याला बोलतं करण्याची कैलास शिंदे यांची जी हातोटी आहे ती सुपरिचित आहे असं त्यांनी कौतुक केलंय. नंदुरबार सारख्या अत्यंत मागास आदिवासी परिसरातून येऊन डॉक्टर ढोले यांनी साध्य केलेलं ज्ञान अतिशय प्रेरणादायी आहे. खडू फळ्याचं महत्व आज देखील मान्य करणारी व्यक्ती IQAC प्रमुख आहे हे आश्चर्यच आहे असं ते म्हणतात. आणि ते हाडाचे शिक्षक आहेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे.
1: एका शिक्षकाने एका दुसऱ्या शिक्षकाचा हा यथोचित केलेला गौरव असं आपल्याला म्हणता येईल. खरं तर यानंतरचा अभिप्राय आणखी एका कार्यक्रमाचा त्यांनी अभिप्राय शिंदे यांनी लिहिलेला आहे, तर त्याला जरा पोहोच देतेस का?
0: नक्कीच. त्यांनी पुढच्या ह्याच्यात असं म्हटलंय की नीलिमा पटवर्धन यांनी सादर केलेली आणि गौरी ताम्हणकर यांनी घेतलेली यजुर्वेद आणि मानसी महाजन यांची मुलाखत प्रेरणादायी वाटली. गौरी यांनी अत्यंत रुजू स्वभावाच्या या समाजासाठी आयुष्य वेचलेल्या महाजन दाम्पत्याला खूप सुंदर रीतीनं बोलतं केलं असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे त्यांनी कैलास शिंदे, ताम्हणकर आणि निलिमा

0: वर्धन या सगळ्यांचेच आभार मानलेले आहेत.
1: आभार आर वाय शिंदे यांचे देखील, कारण त्यांनी हा मेल आपल्याला लिहून कळवला आणि कार्यक्रमाचा अभिप्राय कळवला यासाठी. अरुण खरे यांचा एक मला एकच ओळीचा जो अभिप्राय दिसतोय, तर काय लिहिलंय त्यांनी?
0: ते म्हणतात की 16 तारखेला दीपस्तंभ हा कार्यक्रम ऐकला, महाजन सर यांचं खूप खूप अभिनंदन आणि अतिशय स्तुत्य असा उपक्रम, असं त्यांनी आपल्या मेलमध्ये म्हटलेलं आहे.
1: विनायक दत्तनंद शिवरकर यांचा हा मेल आहे, त्याला आता आपण पोहोच देऊयात. काय अभिप्राय कळवलाय त्यांनी?
0: ते म्हणतात, धनंजय गोखले यांचं अथर्व शीर्ष या विषयावरचं भाषण ऐकलं पण ते ऐकताना अडथळा जाणवला, तर ते पुनःप्रसारित करावं असं त्यांनी इथे विनंती केलेली आहे.
1: आणि याच कार्यक्रमाच्या संदर्भातला बहुतेक राजेंद्र लवळकर यांचा
0: देखील आहे मेल,
1: रस्ता इथून यांनी पाठवलेला मेल, त्याला पोहोच देतेस का?
0: ते म्हणतात की दिनांक 14/9/2026 या दिवशी साहित्य सौरभच्या 6:30 कार्यक्रमामध्ये धनंजय गोखले यांचं अथर्व शीर्ष याबाबतचं भाषण ऐकलं, तर याची कृपया युट्यूबवरची लिंक पाठवण्यात यावी असं त्यांनी म्हटलेलं आहे.
1: राजेंद्र लवळकरजी, आम्ही श्रोतांना अशी लिंक उपलब्ध करून देत नाही खरं तर, परंतु हा कार्यक्रम तुम्ही युट्यूबला जर सर्च केला तर या ठिकाणी तुम्हाला हे भाषण नक्की ऐकायला मिळेल. श्यामराव देशमुख ढोकी इथनं त्यांनी एक मेल पाठवलाय, तर तो अभिप्राय कोणत्या कार्यक्रमाचा?
0: त्यांचा देखील याच कार्यक्रमाविषयीचा अभिप्राय आहे. ते म्हणतात की पुणे आकाशवाणी केंद्रावर धनंजय गोखले यांचा अथर्व शीर्ष या विषयावरचा कार्यक्रम प्रसारित झाला. विचार अतिशय उपयुक्त असून गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणामुळे कार्यक्रम नीट ऐकू शकलो नाही, तर कृपया युट्यूबवर हा उपलब्ध करावा असं त्यांनी देखील आपल्याला विनंती केली.
1: तर राजेंद्र लवळकरांना जे आता आम्ही सांगितलेलं आहे तेच श्यामराव देशमुख यांच्यासाठी देखील आमची ही माहिती असेल. मेधा दुभाषी यांचा एक मेल आहे,
0: त्यांचा देखील एका ओळीचा मेल आहे की लाखात अशी लेखणी त्यांना खूप आवडली, खूप छान होता असं त्यांनी म्हटलंय की गोष्टी ऐकता ऐकता गाणी ऐकली, निवेदन खूप सुंदर ज्यांनी केला हा कार्यक्रम त्यांचं अभिनंदन केलंय. तर मला असं वाटतं मेधाताई, तुम्ही जर पुढच्या वेळेस मेल करताना कार्यक्रम कोणाविषयी होता, कोणी सादर केला,
1: किती तारखेला
0: तो प्रसारित झाला असं जर त्याच्यामध्ये सविस्तर तुम्ही लिहिलं तर आम्हाला तसं वाचायला आणि तुमच्यापर्यंत पोहोच द्यायला सोपं जाईल.
1: हा म्हणजे मोघम उल्लेख करण्याच्या ऐवजी आपण जर तारीख वेळ टाकून कोणत्या कलाकारावरती केलेला होता आणि कोणी सादर केला होता हे जर कळवलं तर आपल्याला पोहोच देणं देखील अतिशय सोपं जाईल. सूरज शिरसाट यांचा अभिप्राय मला तुझ्या हातामध्ये दिसतोय, तर काय लिहिले?
0: ते म्हणतात की डॉक्टर बालाप्रसाद बडायले यांची ज्येष्ठ नागरिक आणि आयुर्वेद या विषयावरची मुलाखत ऐकण्याचा योग आला. डॉक्टरांनी विषयाची हाताळणी आणि मांडणी अत्यंत समर्पकरित्या आणि अभ्यासपूर्ण मांडली. त्यांनी अतिशय क्लिष्ट विषय साध्या भाषेत सर्वसामान्यांना समजेल अशा दृष्टीने प्रस्तुत केला. त्यांची मुलाखत अजून इतर विषयांवर किंवा आजारांवर घेता आली तर समाजासाठी उपयुक्त ठरेल असं वाटतं. आणि मुलाखत घेणारे कैलास शिंदे आणि सादरकर्ते विनायक मोरे यांचं त्यांनी मनापासून कौतुक केलेलं आहे.
1: अच्छा, यानंतरचा एक मोठा दीर्घ इंग्रजीतला अभिप्राय लिहिलेला मला तुझ्या हातामध्ये दिसतोय, तर बहुतेक हे भालचंद्र साबणे पुण्यातनं त्यांनी हा अभिप्राय कळवलेला आहे. The only intention of this email is to express my heartfelt gratitude to Dr. Balaprasad Badaile and Asmita Vahini for such a nice discussion on the health issues of crucial part of this interview is very simple language which can be understood by एनी ले मॅन. मराठीत थोडस आपण याचा थोडक्यात सार तुला जर सांगायचा झाला या अभिप्रायाचा तर काय सांगशील तू?
0: त्यांचा दीर्घ मेल आहे, आपण तो तुम्ही म्हणाला तसं सारांश त्याचा सांगूयात श्रोत्यांना. भालचंद्र साबणे आपल्या मेलमध्ये म्हणतात की अभिप्राय पाठवलाय त्यांनी अमृत कलश मध्ये 2 भागात प्रसारित करण्यात आलेल्या आयुर्वेद आणि ज्येष्ठ नागरिक या विषयावरच्या डॉक्टर बालाप्रसाद बडायले यांच्या मुलाखतीबाबत. सोप्या सहज भाषेत त्यांनी आहार, ध्यानधारणा, व्यायाम, समाज माध्यमांचा कमी वापर, अनेक श्लोक आणि
1: उदाहरणांचा
0: केलेला वापर असा उत्तम कार्यक्रम होता असं त्यांनी आपल्या मेलमध्ये म्हटलेलं आहे.
1: ओके, चला भालचंद्र साबणे आपल्या या अभिप्रायासाठी आम्ही आपले आभारी आहोत. तेव्हा आजच्या या कार्यक्रमात मी आपले स्नेहांकित कैलास शिंदे
0: आणि अनघा घादेढे
1: दोघेही आपला सर्वांचा निरोप घेतो. नमस्कार, धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: पुनश्च एकदा आमच्या सर्व मेल पाठवणाऱ्या आणि कार्यक्रमासाठी फोन केलेल्या सर्व प्रेक्षक श्रोत्यांचे मनपूर्वक आभार. या कार्यक्रमातून आपला स्नेहा

0: अंकित कैलास शिंदे, आता आपली रजा घेतोय. नमस्कार, धन्यवाद.
1: फोन इन लोभ असावा.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
0: आपण ट्यून केला आहे पुणे विविध भारती 101 FM. आता ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया मैंने प्यार किया या चित्रपटातील SP बालासुब्रमण्यम यांनी गायलेलं गीत. संगीत आहे राम लक्ष्मण यांचं आणि गीतकार आहेत असद भूपाली

कार्यक्रमात आता ऐकूया जो जीता वही सिकंदर या चित्रपटातील उदित नारायण आणि साधना सरगम यांनी गायलेलं गीत. संगीत आहे जतीन ललित यांचं आणि गीतकार आहेत मजरूह सुलतानपुरी.

कार्यक्रमात आता ऐकूया दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातील लता मंगेशकर आणि कुमार सानू यांनी गायलेले गीत. संगीत आहे जतीन ललित यांचं आणि शब्द आहेत आनंद बक्षी यांचे.

कार्यक्रमात आता ऐकूया धडकन या चित्रपटातील गीत. अलका याज्ञिक आणि सोनू निगम यांच्या स्वरात.

कार्यक्रमात आता ऐकूया कहो ना प्यार हे या चित्रपटातील उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं सावन कुमार यांचं गीत. संगीत आहे राजेश रोशन यांचं.

0: कहो ना प्यार है या चित्रपटातील गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.
1: श्रीमन महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
1: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो नमः.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, आता ऐकूया नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे द नेक्स्ट वेव्ह.
4: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
0: कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया चक दे इंडिया या चित्रपटातील हेमा सरदेसाई यांनी गायलेलं जयदीप साहनी यांचं गीत. संगीत आहे सलीम सुलेमान यांचं.

द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात आता ऐकूया दलेर मेहंदी, डी मॅक आणि शाश्वत सचदेव यांनी गायलेलं उरी या चित्रपटातील गीत. संगीत आहे शाश्वत सचदेव यांचं आणि गीतकार आहेत डी मॅक.

0: उरी या चित्रपटातील या गीतानंतर द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: टिकूजी 100 ग्राम पेढी द्या ना.
2: 250 ग्रामच्या खाली नाही मिळणार.
1: अरे का,
2: मिनिमम तर घ्यायला लागेल ना.
1: अहो भाऊ, आजकाल तर बँक अकाउंट पण मिनिमम बॅलन्स नाही मागल नाही मागल.
2: बँक अकाउंट विना मिनिमम?
1: हो, बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाउंट म्हणजे BSBD अकाउंट. यात नो मिनिमम बॅलन्स पण फायदे खूप सारे. ATM कम डेबिट कार्ड, मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग, पासबुक, चेकबुक सगळं मिळेल. ते सुद्धा कोणत्याही चार्ज विना.
2: दे बाबा.
3: RBI सांगते BSBD अकाउंट मिनिमम बॅलन्स नाही मॅक्सिमम फायदे सही.
4: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
5: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
6: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी साड्यांची महाराणी, लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये. स्वामिनी, बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे.
0: कार्यक्रमात आता ऐकूया कमीने या चित्रपटातील सुखविंदर सिंग आणि विशाल दादलानी यांनी गायलेलं गीत. संगीत आहे विशाल भारद्वाज यांचं आणि गीतकार आहेत गुलजार.

कार्यक्रमात आता ऐकूया लेडीज वर्सेस रिकी बहल या चित्रपटातील विशाल दादलानी आणि श्वेता पंडित यांनी गायलेलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत. संगीत आहे सलीम सुलेमान यांचं.

कार्यक्रमात आता ऐकूया बी प्राक सिद्धांत मिश्रा यांच्या स्वरातील बागी 4 या चित्रपटातील समीर अंजान यांचं गीत. संगीत आहे सिद्धांत मिश्रा यांचं.

कार्यक्रमात आता ऐकूया कबीर सिंग या चित्रपटातील अरिजित सिंग यांनी गायलेलं इरशाद कामिल यांचं गीत. संगीत आहे साचेत परंपरा यांचं.

0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची.
1: कार्यक्रमात आता ऐकूया पुष्पा द राईज या चित्रपटातील रकीब आलम यांचं गीत. स्वर आहे जावेद अली यांचा आणि संगीत आहे देवी श्रीप्रसाद यांचं.

कार्यक्रमात आता ऐकूया जोकर या चित्रपटातील सुनिधी चौहान आणि आदर्श शिंदे यांनी गायलेलं शिरीष कुंदेर यांचं गीत. संगीत आहे गौरव दगावकर.

0: जोकर या चित्रपटातील गीतानंतर द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
0: कार्यक्रमात आता ऐकूया लुटेरा या चित्रपटातील स्वानंद किरकिरे आणि अमिताभ भट्टाचार्य यांच्या स्वरातील हे गीत. संगीत आहे अमित त्रिवेदी यांचं आणि गीतकार आहेत अमिताभ भट्टाचार्य.

कार्यक्रमात आता ऐकूया फटा पोस्टर निकला हिरो या चित्रपटातील अरिजित सिंग आणि यांनी गायलेलं इरशाद कामिल यांचं गीत. संगीत आहे प्रीतम यांचं.

0: श्रोतेहो, आपण ट्यून केलं आहे पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.
1: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
0: द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात आता ऐकूया दम लगा के हैशा या चित्रपटातील मोनाली ठाकूर यांनी गायलेलं वरुण ग्रोवर यांचं गीत. संगीत आहे अनु मलिक यांचं.

0: विलन या चित्रपटातील मनोज मुंतशीर यांचं गीत आपण ऐकलं. आणि या गीताबरोबरच द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह,
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, आता ऐकूया जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया बैराग या चित्रपटातील मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांच्या स्वरातील आनंद बक्षी यांचं गीत. संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी.

कार्यक्रमात आता ऐकूया रफू चक्कर या सिनेमातील शैलेंद्र सिंग आणि कांचन यांनी गायलेलं गुलशन बावरा यांचं गीत. संगीतकार आहेत कल्याणजी आनंदजी.

कार्यक्रमात आता ऐकूया लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी गायलेलं अजनबी या चित्रपटातील गीत. संगीत आहे आर डी बर्मन यांचं आणि गीतकार आहेत आनंद बक्षी.

0: या चौथ्या भागात पुन्हा एकदा आपलं स्वागत. भार्गवी, एक अभिनेत्री म्हणून ज्या गोष्टी तुमच्याकडे असायला लागतात त्यात अभिनयासोबतच नृत्य आणि देहबोलीसाठी पण काही व्यायाम, योग यातही आपल्याला सातत्य ठेवावं लागतं, नव्हे तो आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग करून घ्यावा लागतो असं म्हणता येईल.
1: यम नियम आहे, स्वतःसाठी कसं जगलं पाहिजे, समाजात कसं जगलं पाहिजे हे पहिलं शिकवलं जातं. तर मला असं वाटतं योगासनांचा उपयोग हा फक्त आसनांपुरता न राहता माझ्या पूर्ण जीवनशैलीवर झाला. मग माझं डाएट फूड असेल, मी काय खाल्लं पाहिजे, किती, म्हणजे मी काही डाएट पाळत नाही, मी सगळं व्यवस्थित, पण प्रत्येक कुठलीही गोष्ट खाताना स्वतःवर असलेला ताबा हे फार महत्वाचं आहे आणि ते योगासनांमधनं मिळालं मला. रोज सकाळी थोडा वेळ का होईना शांतपणे मेडिटेशन करण्याची, बसून, म्हणजे मेडिटेशन म्हणजे काय, अगदी ध्यानधारणा नाही, पण एखादा कुठला तरी छान मंत्र लावला आणि आस्तिक नास्तिकच्या पलीकडे जाऊन मी म्हणते की तुमचा कशावर विश्वास आहे याच्याशी मला घेणं देणं नाही, पण ओम सारखा मंत्र जो फक्त व्हायब्रेशन तयार करतो आणि तुमची वाणी आणि तुमचा आवाज शुद्ध होईल, तर मला असं वाटतं त्याच्यासाठी ओंकार लावणं आणि कलाकार म्हणून पण कितीतरी आपल्याला शिकवलं जातं ओंकार लावणं, तर हे सगळं करणं हे मला, आणि शिस्तबद्धता, सकाळी अमुक वाजता उठा, हे करा ते करा ते करा,

0: हे सगळं जे आहे, हे जे जीवनशैली आहे ती योगासनांमुळे मला मिळाली. आणि त्याच्यामुळे मला नेहमी असं वाटतं की योगाभ्यास हा फक्त योगासनांपुरता नाही तर ती जीवनशैली आहे, आणि ती माझ्या आयुष्यात मी बऱ्यापैकी फॉलो करत आले, त्याचं मला खूप कौतुक आहे. अजून एक मला असं नेहमी वाटतं की आपण नेहमी उलटा विचार करतो की जेव्हा ती ऍक्ट्रेस असते तेव्हा ती डान्स करताना तो अभिनय वापरते, पण अभिनय करताना डान्सचा काय उपयोग होतो हा जर प्रश्न असेल तर हा शरीराच्या ग्रेसचा असतो. तो डान्समधनं येतो. ग्रेस येतो हातवारे करताना, ग्रेस येतो बॉडी कंट्रोल करताना, आणि ग्रेस येतो रिदममध्ये. कारण डान्समुळे तुमच्या शरीरात एक ताल पक्का बसतो, आणि मग कुठलंही वाक्य असू दे, कुठलंही शरीराची मूवमेंट असू दे, ती ऑफबीट असू शकत नाही, ती रिदममध्ये होते. चार पावलं गेल्यानंतर मी अडीच मागे येऊच शकत नाही, चार नंतर चारच येणार मी. सो हा बॉडी रिदम जो आहे ना तो एका ऍक्टरला डान्समुळेच मिळतो.
1: खूप खूप छान. तिकडे भरतनाट्यमचं एक गणित आहे, जरी सो कॉल्ड मॅथमॅटिक्स जमत नसलं तरी ते गणित तुम्ही चांगलं पक्कं केलं. आणि लोकसंगीताचं गणितही तुमचं अगदी पक्कं त्यातनं झालं. इथे जर लावणीची लावणी करायची म्हटलं तर कुठली लावणी लावूयात?
0: आम्ही नाही जा लावू शकतो आपण, कारण ती सचिन सरांच्या फिल्म म्हणजे आयडियाची कल्पना मधली आहे, आणि ती जर आपल्याकडे अवेलेबल नसेल तर मी यशवंतराव चव्हाण फिल्म मध्ये एक लावणी केली. कारण यशवंतराव चव्हाणांना लोककलेची आवड होती, ते दाखवण्यासाठी त्यांनी एक आम्ही पारावर लावणी केली होती, आणि त्याचं कौतुक म्हणजे ती कोरिओग्राफ लीलाताईंनी केली होती, लीला गांधींनी, आणि ते आनंद मोडकांचं ऑलमोस्ट शेवटाकडे आलेलं, त्याच्यानंतर त्यांनी एखाद दोनच फिल्म केल्या असतील, तर त्यातली लावणी आहे ती पारावर, पारंपरिक लावणी आहे ती असेल तर ती चांगली. यशवंतराव चव्हाण सिनेमा दोन्ही पैकी कुठली?

0: आपण नावाविषयी आपण बोललो, लावण्याविषयी बोललो. तुमचा नावाचं आणि लावण्याचा थेट जर संबंध, सहज मी माझी सवय की नावाचे काय अर्थ होतात आणि काय त्याला पॅरामीटर्स लागतात, तर एक खूप छान त्यातलं आहे, भार्गवी म्हणजे सुंदर स्त्री.
1: ओ थँक्यू सो मच.
0: भार्गवी म्हणजे सूर्यकन्या, म्हणजे पुन्हा तेज आहे. नाटकात असेल, सिनेमात असेल, आणि विशेषतः नृत्यात असेल, ज्या तेजाची तुम्हाला गरज पडते ती तशी सूर्यकन्या आपण आहात. आणि आता पुन्हा गणपतीचा संदर्भ म्हणून भार्गवी म्हणजे दुर्वा.
1: येस.
0: तर ह्या सगळ्या नावांचं एकत्रीकरण म्हणा, त्याचा दुर्वाचा काय म्हणूयात सार म्हणा, त्याचा अर्क म्हणा, तुमच्या सगळ्या आयुष्यात तुम्ही बघता आहात, एकूण फक्त शरीरात नाही तर इव्हन जीवनशैली तुमच्या आहे, कसं वाटतं ह्या भार्गवी नावाला पेलताना? या अर्थानं मी जास्त अर्थ सगळे सांगितलं.
1: किती विरोधाभास आहे बघा, जर ती सूर्यकन्या असेल तर तिचं तेजानी असेल तर दुर्वासारखं शांत रस आहे, कारण दुर्वा ही शांत करण्यासाठी, शरीरातला दाह कमी करण्यासाठी बरेच वेळेला दुर्वाचा रस घेतला जातो, किंवा आपण गवतावर चालताना दुर्वा पायाशी लागतात आणि तुमच्या शरीरातली उष्णता खेचली जाते. तर मला असं वाटतं की तो तेज तुमच्यामध्ये असताना तो शांतपणा असणंही तितकंच गरजेचं आहे, तरच तुम्ही सुंदर स्त्री होऊ शकता. कारण ते सगळं कॉम्बिनेशन आहे. मला माहिती असलेल्या अर्थांपैकी लक्ष्मीचं नाव आहे,
0: अनेक देवींचं,
1: अनेक देवींचं नाव आहे,
0: पार्वती,
1: सगळ्या देवींच्या नावांमध्ये आपल्या सगळ्यात अनेक नाव आहेत त्याच्यात आहे. आणि माझ्या बाबांनी मला एक अर्थ सांगितलं होतं, भार्गवी म्हणजे हिरा सुद्धा. तर मला असं वाटतं की या सगळ्याचा अर्थ एकच आहे की हिऱ्याचं पण तेज तितकंच आणि हिरा तुम्हाला लाभतो किंवा लाभत नाही. त्यामुळे मला असं वाटतं माझी मैत्री किंवा माझं असणं एखाद्या प्रोजेक्टला लाभलं तर तो हिऱ्यासारखा चमकतो. त्यामुळे मला खूप मनापासून असं वाटतं की मी माझ्या आयुष्यात खूप ताऊन सुलाखून चमकण्याचा प्रयत्न करते आणि ते चमकताना मला सूर्याची, मला तेजाची आणि मला दुर्गेची गरज आहे. थँक्यू सो मच. तुम्ही पण आज एवढे सांगितले तुम्हाला.
0: तुमचं तिथं असणं खरं परिसस्पर्श आहे, नक्कीच हिऱ्याचा तो स्पर्श आणि त्या त्या इव्हेंटला म्हणा, त्या त्या नाटकाला म्हणा, सिनेमाला म्हणा, तो लाभलेला आहे. पुढेही असं असेल आमच्या शुभेच्छा असणार आहेत. पुन्हा प्रोफेशनकडे वळताना, तुम्ही अनेकदा बोलता मला वकील व्हायचं होत, मी जर अभिनेत्री नसते झाले तर मी वकील झाले, पण शिकलं मात्र काहीच नाही वकिलीतलं.
1: नाही ना, कारण बाबा नाही म्हणाले. बाबा म्हणाले मी खूप भांडकुदळ आहे आणि अशी खूप तत्वांसाठी म्हणतेस आणि वाहत आणतेस डोक्याला, तू अतिशय
0: मग तर सक्सेस झाला.
1: नाही, त्यांचं म्हणणं उलट, अनसक्सेसफुल झाली असतीस, काही जिंकली नसतीस, वाद घालत बसली असतील, अजिबात वकील व्हायचं नाही. पण धागेदोरे नावाचा सिनेमा होता ज्याच्यात मी विनय काका माझ्या अपोजिट लॉयर असतात, विनय आपटे, तर मी ती सिरियल, ती फिल्म फक्त आणि फक्त मी वकील आहे. म्हणजे मला अक्षय दत्त गोष्ट सांगायला आला आणि म्हणाला, गोष्ट अशी आहे की तीन मित्रांची आहे त्यातली तू वकील असते. म्हटलं मी केली फिल्म, मला ऐकायचं भाई वकील आहे, वकील आहे बस, मला वकील व्हायचं होतं. त्यामुळे मला इतकं ते व्हायचं होतं. पण एक ऍक्टर असल्यावर ती एक अजून काय म्हणतात त्याला, एक चांगली गोष्ट आहे. आपण वकील होतो, डॉक्टर होतो, बायको होतो, इन्स्पेक्टर होतो, काय म्हणाल ते जगातलं प्रोफेशन आपण करू शकतो. त्यामुळे मी ते करू शकले आणि त्याचा मला खूप आनंद आहे. मला वकील खरंच व्हायचं होतं, पण ठीक आहे, आता दॅट्स ओके, मी ऍक्टर झाले आणि मी वकीलही झाले असं म्हणता येणार.
0: तुम्ही आता कलेची वकिली करता
1: नक्कीच.
0: गाणं कुठलं ऐकूया?
1: स्मिता पाटील या माझ्या खूप लाडक्या अभिनेत्री आहेत. त्यांचा उंबरठा सिनेमा मला फार आवडतो, तर त्या उंबरठामधलं कुठली सगळीच गाणी अप्रतिम आहेत, त्यातलं कुठलंही गाणं मला आवडेल.
0: वा, ऐकूया.

0: स्मिता पाटीलसोबत आणखी एक नाव आपण जोडता, अमिताभ बच्चन. आणि ही जोडी म्हटलं की एकमेव गाणं त्यांचं आहे आणि ते त्यांनी इतिहास घडवला वगैरे वगैरे. या दोन्ही व्यक्तिमत्वाविषयी आणखी तुमच्याकडनं मला ऐकायला आवडेल. एक माणूस म्हणून म्हणा,
1: स्मिता पाटीलचं माझ्या म्हणजे माझ्या फेवरेट म्हणजे अतिशय लाडकी अभिनेत्री आहेच. दुर्दैवाने भेटता नाही आलं कारण त्या खूप लवकर गेल्या आपण. आणि अमिताभ बच्चन विषयी म्हणाल तर त्यांच्याविषयी जे वक्तशीरपणा जो ऐकलाय ना तो एका अभिनेत्यामध्ये पाहिजे असं मला वाटतं. आणि जी गोष्ट मी सचिन सरांमध्ये पाहिली आहे, सचिन पिळगावकर, ते वेळेच्या बाबतीत खूप पक्के आहेत, खूप म्हणजे खूपच जास्त पक्के आहेत. तर मला असं वाटतं की त्यांनी त्या इंडस्ट्रीतनं हिंदीमधनं ते बघितलं, त्या काळातले जे कलाकार असतील त्यांचा वक्तशीरपणा, त्यांची कामाची एक डेडिकेशन जे आपण म्हणतो ते याही वयात त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. काम चांगलं वाईट प्रत्येक अभिनेता करतच असतो. आपण काय वाईट काम करतच नाही, आपण ठरवूनही आपण वाईट काम केलं असं होऊ शकत नाही. आपण कलाकार आहोत, आपण चांगलंच काम करतो. पण माणूस म्हणून आणि वक्तशीरपणा हे माणसाला कुठपर्यंत नेऊ शकतं हे आय थिंक सो आपण अमिताभ बच्चन यांच्याकडे पाहिलं. तर ते पुन्हा फिनिक्स पक्षासारखे उभे राहिले त्यांच्या करिअरच्या एका ग्राफ नंतर. त्यामुळे आपण कुठेही करिअरच्या ग्राफचा आपण काम गर्व बाळगला नाही पाहिजे. त्याचं उत्तम उदाहरण ते आहेत की ते काय होते, त्यांना दुर्दैवाने काय बघावं लागलं आणि त्यानंतर त्यांनी सगळं सोडून पुन्हा ते टेलिव्हिजन सारख्या माध्यमाकडे वळले. जेव्हा टेलिव्हिजनकडे सगळे लोक टेलिव्हिजन म्हणजे मला टीव्ही नाही करायचं असं म्हणून बघतात, पण त्याच टीव्हीनी आज बच्चन साहेबांना कुठून परत कुठपर्यंत आणलं. आणि आज ते सातत्याने आजही कौन बनेगा करोडपती करतात. त्यांनी आता एक मी आता एवढ्या मोठ्या पोस्ट आता मी करणार नाही असं नाही. त्याच ह्यांनी परवाचाच कुठला तरी किस्सा आहे की काहीतरी टेक्निकल फॉल्ट झाला, ते 18 का 20 तास त्यांनी काम केलं या वयात. तर मला असं वाटतं कामाबद्दलचं डेडिकेशन त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं.
0: नक्की आता आपण म्हणाल तसं मी एवढं मोठं झालं तर मी ही सिरियल नाही करणार किंवा हा कार्यक्रम नाही करणार, पण मुळात त्यांच्या असण्यानं कार्यक्रमच मोठे
1: मोठा होतात ना. आणि त्यांनी त्यांना त्याची कल्पना होती आणि त्याचा त्यांनी उपयोग करून घेतला उत्तम पद्धतीने.
0: निश्चित. आणि दोघांचाही थोडंसं सुरुवातीचा संघर्ष म्हणा वेगवेगळ्या कारणानं असेल
1: सामाजिक संघर्षात ना इथपर्यंत येणं हे काही फार सोपी गोष्ट नाही आहे. आणि आज आपल्या संघर्ष वेगळे आहेत, तेव्हा अगदी वेगळे होते.
0: अगदी
1: सगळ्या ह्याच्यात ते वर आले हे शिकण्यासारखं आहे त्यांच्या.
0: अगदी तुमची हरकत नसेल तर ते गाणं इथं ऐकू.
1: अगदी अगदी
0: खूप लोकांची त्याच्यावर हरकत असते त्या
1: गाण्यावर.
0: नाही हे गाणं नाही
1: मला आज रपट पण मला तितकंच आवडतं, त्यामुळे काहीच हरकत
0: नक्की ऐकूया. नक्की ऐकूया. अरे अरे अरे ना ना ना ना.

0: वा, खूप दिवसानंतर हे गाणं श्रोत्यांनी ऐकलं असेल. या गाण्यातली दोघांचीही बेफिकरी अनेकांना आवडते. पण भार्गवी, ही बेफिकरी आपल्याला वेळेच्या बाबतीत, समयाच्या बाबतीत नाही करता येणार. जर वेळेच्या बाबतीत अशी बेफिकरी करता आली असती तर आपलं हे बोलणं आपण थांबवलंच नसतं. इतकं छान गप्पा आपल्या रंगतायत.
1: मलाही खूप छान वाटतं.
0: होय, या भागाची वेळ इथे संपली आहे म्हणून इथं थांबूया आणि पुढच्या शेवटच्या भागात नक्की भेटूया.
1: श्रोत्यांशी मला गप्पा मारायला हे आवडेल. थँक्यू.
0: तर श्रोतहो, आपण ऐकत होता सिने मालिका नाट्य अभिनेत्री भार्गवी चिरमुले

0: यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीच्या गाण्याचा कार्यक्रम. आज आपण ऐकला भाग चौथा. पुढच्या भागांसाठी ऐकत रहा
1: विशेष गीत गंगा. सादर करते संजय भुजबळ.

0: ये है विविध भारती
1: उजाले उनकी यादों की। उजाले उनकी यादों की।

0: आरती 101 FM आपल्या रेडिओ सेटवरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 5 वाजलेत. ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

0: प्रकाश नारायण संत यांच्या वनवास, शारदा संगीत आणि पंखा या पुस्तकांमधील लंपन या लोभस व्यक्तिरेखेच्या कथांवर आधारित मालिका शारदा संगीत. निर्मिती चैतन्य वेद पुणे. रेडिओ रूपांतरण दिग्दर्शन सचिन कुंडलकर. सहदिग्दर्शन ज्योती सुभाष. संगीत दिग्दर्शन श्रीरंग उमराणी. सादरकर्त्या प्रतिमा कुलकर्णी. पूर्वसूत्र.
1: आमची शाळा रुळांच्या पलीकडच्या नव्या भागात आहे. स्टेशन मधून आगगाडी सुटली म्हणजे आमच्या पहिल्या गटाजवळ यायला तिला बराच वेळ लागायचा. त्या गटाजवळ रुळांशेजारीच एक लहान खोली होती. तिच्यात एक काळा म्हातारा माणूस राहायचा. त्याचं नाव रामगुंडा. आगगाडी येणार असली म्हणजे गेट लावायचं आणि ती गेल्यावर परत उघडायचं, हे त्याचं काम. दिवाळीच्या वेळी आजी त्याला फराळाला बोलवायला सांगायची. एकदा मी त्याची खोली पाहिली होती. तिला तो कॅबिन असं म्हणायचा. एकदा मी वर माझ्या खोलीत सोहराब आणि रुस्तम ही गोष्ट वाचताना मध्येच उठून ताबडतोब कोथिंबीर आणण्यासाठी मंडईत गेलो. भाजी विकणाऱ्या सगळ्या बायकाच, लांबोडा पुरुष एखादाच. अंधार पडल्यावर मालनी आपापल्या कंदील पेटवतात, मग कंदीलच भाजी विकायला बसले तसं वाटायला लागतं. या सगळ्या मालनी चांगले जोरदार बोलतात. येणाऱ्या लोकांशी त्यांच्या चांगल्याच ओळखी. अहो जोशी अण्णा, अहो देशपांडे काकू, अहो हिरे मठवणी, अशा मोठ्यांना हाका मारून भाजी घ्यायला लावतात. मी सोहराब सारखा त्यांच्या समोरून चालत चालत त्यांच्या रांगेच्या शेवटपर्यंत गेलो. इथे एक मुलगी पायाभोवती हात गुंडाळून गुडघ्यावर हनवटी ठेवून भाजी विकायला बसली होती.
2: ए मुला, माझ्याकडनं भाजी घे की.
1: इकडे तिकडे फल्ले मारत हिंडणाऱ्या वाघिणींमध्ये एखादी गरीब शेळी असावी तशी वाटली ती मुलगी मला. सगळेच्या सगळे पैसे संपल्यावर पिशवी भरली.
3: अरे देवा, पिशवीची आदला बदल झालेली दिसतीये. ही भाजी कुणाची? माझी कोथिंबीर कुठे आहे?
1: त्यानंतर मग पुन्हा

मी शेवंतीकडून नेहमीच भाजी आणायला लागलो. काय काय पाहिजे त्याची यादी आजीकडून घ्यायची. मंडईत जाऊन शेवंतीला सांगायचं. तिच्याकडे नसतील त्या भाज्या ती दुसऱ्या माळणीकडून आणून द्यायची. माझं काम सोपं झालं.

0: घाई कसली एवढी अण्णा? ताई मेथी आली आहे ताजी, मेथी पालक माठ शेपू आहे।
1: आज चित्रकला स्पर्धा आहेत ना शाळेत, लवकर जायचंय।
0: शाळेत काय काय असतंय ना, चित्र गोष्टी गाणी।
1: हो पण त्याच्या बरोबर शास्त्र कवायती गणित पण असतात। जी मजा आहे, शाळा बिळा काही नाही। मी पण खरं म्हणजे तुझ्यासारखा भाजी विकायला बसलो असतो शाळा सोडून।
2: या वहिनी ताजी मेथी आली आहे, कांदी बटाटी।
0: पाप, हे घ्या पिशवी पुढं करा। तुम्ही कशाला बसाली तर? आमचं जे काय झालंय ना ते पुरे, जावा शाळेला जावा लवकर। सांगा बरं का चित्र कोणतं काढलं ते? ताई मेथी पालक माठ शेपू आहे।
1: त्या दिवशी मी चित्र काढायला बसलो आणि हिरवाच रंग माझ्या डोळ्यासमोर दिसायला लागला। हिरवा रंग चिंचेच्या झाडाच्या पाल्याचा, आजीच्या ठेवणीतल्या का काय म्हणतात त्या पातळाचा, शेवंतीच्या कोथिंबीरीचा। मग मी एक भाजी बाजाराचं चित्र काढलं। शेवंतीला ते दाखवलं, ते तिला फार आवडलं। मग आमची गट्टीच जमली। ती माझ्या शाळेची पुस्तकांची अभ्यासाची चौकशी करायची।
0: मला शिकायची फार आवड आहे। अण्णांनी मला 8वी पर्यंत शिकवलं, मग लग्न करून दिलं, इकडं आले। माझा नवरा काही शिकलेला नाही, आणि ते बहादर। सासरा बी तसलाच, सासू कायम ओरडणारी, सारखी भांडणं। इथून परत घरात जावंसच वाटत नाही।

0: काय असतं अशा वेळी? तेवढ्यात एक बाई मुळे घ्यायला आली. मी तिथून निघालोच. दुसऱ्या खेप्याला जाताना मी गोष्टींची पुस्तकं नेली होती, संपायला द्यायची होती. भाजी पिशवीत घालताना मी ती बाहेर काढून शेवंतीच्या हातात ठेवली. भाजी भरून झाल्यावर मी शेवंतीकडे पाहिलं तर ती पुस्तकं पाहण्यात दंग झाली होती. मी थोडा वेळ थांबलो आणि पुस्तकं न मागताच परत आलो. दुसऱ्या दिवशी मी गेलो तेव्हा शेवंतीने एका पिशवीतून ती पुस्तकं काढून माझ्याकडे दिली.
1: माझ्यासाठी मुद्दाम विसरून गेलात की नाही?
0: मी मान हलवली. मग मी माझ्याकडची पुस्तकं तिला वाचायला द्यायचा सपाटाच लावला. माझा उद्योग आजीच्या लक्षात आला असणार. एक दिवस मी आजीला भाजी काय काय आणायची हे विचारायला गेलो

0: ती म्हणाली,
1: अरे चल पिशव्या घे, मीही येते बरोबर. मला जरा चाकवत आणायचंय.
0: आम्ही मंडईत जाऊन शेवंती समोर उभे राहिलो तर मीच दिलेलं पुस्तक ती जमिनीवर ठेवून वाचत होती. तिचं लक्षच नव्हतं. आजीनं शेवंतीच्या समोरची भाजी नीट तपासून पाहिली, हवी असलेली सगळी भाजी घेतली आणि पिशवी घेऊन मला पुढे जायला सांगितलं. मी घरी पिशवीतून भाजी काढली तर त्यात चाकवत नव्हताच.

0: आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी. अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
1: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: आमच्या ड्रॉइंगच्या मास्तरांनी संध्याकाळी क्लास सुरू केला. शाळेत ना आल्यावर लगेच त्याला जावं लागायचं. क्लास होऊन परत येईपर्यंत भूक आणि नंतर झोप. भाजी आजीनंच आणायला सुरुवात केली. त्यानंतर खूप दिवसांनी एक दिवशी संध्याकाळी मी शाळेतून घरी आलो आणि खोलीत गेलो तर तिथलं सगळं चित्र पालटलेलं. पुस्तकं जागच्या जागी, टेबलरच्या वस्तू नीट लावलेल्या, सगळं चकचकीत. मी धावत खाली गेलो. आजी, आई आली का?
4: दुर्गा, छे, ती कुठली अचानक यायला?
3: मग वरची खोली ती कोणावरून ठेवली?
4: कोण जाणे, मी काय वर गेलेले नाही बाबा. बहुतेक शेवंतीनं केली असेल स्वच्छ.
3: शेवंतीनं?
4: हो. अरे तुला सांगायचंच राहिलं. मी शेवंतीच्या सासूला बोलावून घेतलं होतं. तिला म्हटलं दुपारी 2 ते 5 आम्हाला घरकामासाठी एक मुलगी हवी आहे. हे एवढे पैसे देऊ शेवंतीला पाठवता का? मग त्या सगळ्यांनी मिळून ठरवून हो म्हणून सांगितलं. 15 दिवसापासून येते ती आपल्याकडे दुपारची.
3: आणि काम काय करते? मला आश्चर्यच वाटलं, कारण आमच्याकडे काम कमी आणि माणसं जास्त असं आजी नेहमी म्हणत असते.
4: तू तिला पुस्तकं नेऊन देत होतास ना? आता तिनं इथं रोज येऊन पुस्तकं वाचायची, मला सोबत करायची. आणि कामाचं म्हणशील तर केर काढते, इकडची तिकडची कामं करते.
3: मला आमच्या आजीचा अभिमान वाटला. मी एकदम तिचा हात हातात घेतला.
4: चल जेवायला चल, गरम पोळ्या करून वाढते. भूक लागली आहे ना? चला.
3: आजीने माझ्या केसातून हात फिरवला. मला एकदम खूप खूप भूक लागली होती. शेवंतीची आणि माझी भेट फक्त रविवारी व्हायची. ती आजीजवळ पुस्तकं घेऊन बसलेली असायची. मग घरी जायच्या आधी सोप्यातला आणि माझ्या खोलीतला केर काढायची. केर काढताना माझ्याशी काय काय बोलायची, मला अण्णा म्हणायची, हसायची. तिच्या दोन्ही पायाच्या बोटात चांदीची जोडवी, मासळ्या आणि पायात काहीतरी साखळीसारखं होतं. मी तिला त्याबद्दल एकदा विचारलं तर ती म्हणाली,
5: लग्न झालेल्या मुलींना ते घालावं लागतं बाबा, त्यातून सुटका नाही.
3: एक दिवस संध्याकाळी आम्ही बाहेरच्या कट्ट्यावर बसलो असताना एक काळा माणूस फाटक उघडून एकदम मागून कोणीतरी ढकलल्यासारखा आत आला.
6: वहिनी, ओ वहिनी, पगाराचे पैसे डागा. शेवंती कुठ आहे? शेवंती कुठ आहे? डागा पैसे, पैसे डागा.
7: लंपू दादा, तुम्ही आज जावा शेवंती.

0: तणाव राय लावून आलाय.
1: काय लावून?
0: ओ दादा, फाटका बाहेर व्हायचं, शेवंती इकडं नाही, चला बाहेर.
2: पैसे डाग पैसे, माझी बायकोय शेवंती, माझी बायकोय, पगाराचे पैसे द्या.
0: या या या या या फाटका बाहेर या. लटपट लटपट तुझं चालणार मोठ झोक्यात. आहा मोठ झोक्यात, देतो देतो तुम्हाला पैसे देतो. चला, किती हवेत? 500, 2000. किती पाहिजेत?
3: बाबूराव, चेष्टा करू नकोस, वाटेला लाव त्याला. लंपन, तू आज जा.

0: त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अजून एक म्हातारा माणूस येऊन आमच्या फाटकासमोर ढुलायला लागला. तो शेवंतीचा सासरा होता. तो जोर जोरात आरडाओरडा करायचा. हा एक त्रासच सुरू झाला. आजीनं त्या दोघांची एकदा चांगलीच कानउघडणी केली. दोघही एकही शब्द न बोलता हात जोडून उभे राहिले. मग पुन्हा पैसे द्या पैसे द्या सुरूच झालं.
1: या असल्या लोकांच्या घरात राहून त्या शेवंतीचं काय होत असेल? खंडोबा रायालाच माहिती.
0: मग अचानक शेवंती आमच्या घरी यायची बंद झाली, पण मंडईत ती बसायची.
2: माझ्यामुळं ते दोघ दारुडे तुमच्या दारात यायला लागले. तसल्या माणसांचं तुम्हाला दर्शन सुद्धा नको. मीच येत नाही म्हटल्यावर आता ते येणारच नाहीत.
0: मी घरी येऊन आजीला ते सांगितलं तर ती म्हणाली,
1: एकेकाच नशीबच असत.
0: त्यानंतर बरेच दिवस गेले. एक दिवस सकाळी मी शारदा संगीत क्लासला चाललो होतो. रेल्वे पासून खूप दूर स्टेशनच्या बाजूला रेल्वेच्या रुळांवर गर्दी झालेली दिसली. माणसं सारखी तिकडे चालली होती. कोणीतरी एक माणूस म्हणाला की अपघात झालाय. तो हे सांगत असतानाच परळ्या तिकडे आला. तो अपघात पाहायला निघालेला होता.
3: लंप्या, आगगाडी उलटली, डबे खाली पडलेत, सगळं इंजिन उलट झालंय.
0: काही विचार न करता मी त्याच्या बरोबर उलट झालेलं इंजिन पाहायला निघालो. खूप चालल्यावर गर्दी जवळ यायला लागली. माणसं परतत होती. बायका तोंडावर पदर धरून नुसतं पाप एवढंच म्हणत होत्या. त्या मुख्य गर्दीच्या अलीकडेच एका ठिकाणी छोटासा पूल होता. तिथे काही लोक उभे राहून खाली पाहत होते. मी तिथे जाऊन पुढं घुसलो आणि खाली पाहिलं. खाली पुलाच्या कट्ट्यावर काहीतरी पडलं होतं.

काय ते एकदम कळालं नाही. मी आणखीनच पुढे सरकलो. माझ्या एकदम लक्षात आलं गुडघ्याच्या खालचा पाया होता तो. त्याच्या एका टोकाला रक्ताचा गोळा दिसत होता, दुसऱ्या टोकाला पाऊल, पोटात जोडवी, मासोळी आणि पायात साखळी.

सगळं कळायच्या आधीच आपण इथून निघून जायला पाहिजे एवढंच मला समजलं. गर्दीतून बाहेर पडलो, रुळावरून पळत पळत गेट कडे आलो. रामगुंडा तिथे उभा होता, त्यानं मला जवळ घेतलं. त्याला अगदी घट्ट धरून उभा राहिलो.

कशाला गेलता ते बघायला. परवाच रात्रीच्या मेलच्या टायमाला शेवंती रुळाजवळ उभी होती. मीच तिला ओढून केबिन मध्ये आणली, समजूत घातली, घरी पोचवली. आज पहाटेच्या मालगाडी खाली गेली ती. हातगाडीच काय, ती येणार जाणार माणसाच्या मर्जीवरच तिचं सगळं. आपलं काय आहे ते आपणच ठरवायचं बाबा. चला तुम्हाला मी घरी पोचून येतो.

गाडीचा आवाज येईल म्हणून मला भीती वाटायला लागली होती. मी त्याच्या बरोबर घरी आलो. पुन्हा मी कधी रुळांवरून स्टेशनकडे गेलो नाही.

शारदा संगीत या मालिकेच्या या भागातील भूमिका आणि कलावंत शेवंती अंजली कानिटकर, आजी ज्योती सुभाष, माणूस आनंद आकूत, बाबूराव राजेश मोरे, रामगुंडा बाळाजी देशपांडे आणि लंपन मदन देवधर. निर्मिती चैतन्य वेद पुणे. रेडिओ रूपांतर आणि दिग्दर्शन सचिन कुंडलकर. सहदिग्दर्शन ज्योती सुभाष. संगीत दिग्दर्शन श्रीरंग उमराणी. ध्वनी मुद्रण आणि ध्वनी संकलन महेश लिमये. निर्मिती सहाय्य गीतांजली टाकळकर. सादरकर्त्या प्रतिमा कुलकर्णी.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89

0: 90 29 41 42.
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: आजच्या कार्यक्रमात आपण प्रकाश नारायण संत यांच्या कथांवर आधारित मालिका शारदा संगीतचा 16 भाग ऐकला. सादर करते होते सुमित श्रीबाद. संध्याकाळचे 5:30 वाजलेत.
1: पुना आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.

0: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पुना आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: स्वतःच घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
1: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
2: सहकार्यम यशोधनम, जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
1: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
3: कार्यक्रमातलं पहिलं गीत सुरेश वाडकर, बेला शेंडे आणि ऋषिकेश रानडे यांच्या स्वरात. आरती देसाई यांच्या गीताला संगीत साज आनंद मोडक यांचा. चित्रपट मंडळ आभारी आहे.

0: पुना आय केअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आय केअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: घर असो वा कार,
4: उच्च शिक्षण असो वा नवीन स्टार्टअप,
3: आपल्या प्रत्येक गरजेसाठी जनसेवा सहकारी बँकेची ग्राहक अभिमुख कर्ज योजना.
4: आकर्षक व्याजदर, कमीत कमी प्रोसेसिंग फी आणि जलद वितरण.
3: जनसामान्यांची असामान्य बँक, जनसेवा सहकारी बँक, हडपसर पुणे. संपर्क 84-85-87-12-52.
5: लोकमत आयोजित पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत नाद गणेश, ज्ञाती ग्रुप, युगम रियाल्टी, लोकमान्य सोसायटी, गोयल गंगा डेव्हलपमेंट्स आणि चंदूकाका सराफ ज्वेल्स यांच्या सहकार्याने कलाकार प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड, नागेश आडगावकर, अमर ओक आणि निलेश परब सोमवार 21 सप्टेंबर संध्याकाळी 5:30 महालक्ष्मी लॉन्स, कर्वेनगर, पुणे. प्रवेश विनामूल्य, प्रवेशिका आवश्यक.
6: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
7: कार्यक्रमात यानंतर एक पारंपरिक रचना शाहीर साबळे आणि सहकाऱ्यांच्या स्वरात.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुणे आय केअर सांज धारा.
1: लोकमत आयोजित पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत नाद गणेश, ज्ञाती ग्रुप, युगम रियाल्टी, लोकमान्य सोसायटी, गोयल गंगा डेव्हलपमेंट्स आणि चंदूकाका सराफ ज्वेल्स यांच्या सहकार्याने कलाकार प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड, नागेश आडगावकर, अमर ओक आणि निलेश परब सोमवार 21 सप्टेंबर संध्याकाळी 5:30 वाजता महालक्ष्मी लॉन्स कर्वेनगर पुणे. प्रवेश विनामूल्य, प्रवेशिका आवश्यक.
2: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुणे गाडगिळ अँड सन्स चे नवीन 3 मजली 33वे दालन सुरू केले. पुणे गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिला. तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपले शतशः धन्यवाद. आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटीसह तोच विश्वास आणि तीच परंपरा.
3: पुणे गाडगिळ अँड सन्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड, पुणे.
4: देशपांडे आय हॉस्पिटल मध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत डोळ्यांचे सर्व उपचार उपलब्ध.
3: देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42.
1: लोकमत आयोजित पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत नाद गणेश, ज्ञाती ग्रुप, युगम रियाल्टी, लोकमान्य सोसायटी, गोयल गंगा डेव्हलपमेंट्स आणि चंदूकाका सराफ ज्वेल्स यांच्या सहकार्याने कलाकार प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड, नागेश आडगावकर, अमर ओक आणि निलेश परब सोमवार 21 सप्टेंबर संध्याकाळी 5:30 वाजता महालक्ष्मी लॉन्स कर्वेनगर पुणे. प्रवेश विनामूल्य, प्रवेशिका आवश्यक.
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
6: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया संजय गीते यांनी संगीतबद्ध केलेली सुमती पवार यांची गीतरचना, गायली आहे आशा तुपलोंडे आणि आसावरी खांडेकर यांनी.

आता ऐकूया राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. चित्रपट झुंज. स्वर उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगीळ यांचा.

0: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुना आय केअर सांज धारा।
1: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
2: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिला।

0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केले. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: हो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
0: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.
3: लोकमत आयोजित पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत नाद गणेश, ज्ञाती ग्रुप, युगम रियाल्टी, लोकमान्य सोसायटी, गोयल गंगा डेव्हलपमेंट आणि चंदूकाका सराफ ज्वेल्स यांच्या सहकार्याने. कलाकार प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड, नागेश आडगावकर, अमर ओक आणि निलेश परब. सोमवार 21 सप्टेंबर संध्याकाळी 5:30 वाजता महालक्ष्मी लॉन्स, कर्वेनगर, पुणे. प्रवेश विनामूल्य, प्रवेशिका आवश्यक.
4: जेवणात उकडीचे मोदक आणि त्यावर मस्त तुपाची धार म्हणजे भोजनाची आणि आपल्या सेलिब्रेशनची खरी श्रीमंती.
5: हा तृप्तीचा आनंद घ्या दुर्वांकूर डायनिंग हॉल मध्ये अस्सल पुणेरी उकडीच्या मोदकानी.
4: उकडीच्या मोदकासह रोज आनंद घ्या 3 अमर्यादित स्वीट्सच्या दुर्वांकूरच्या थाळीचा. दुर्वांकूर, पुण्य नगरीला लाभलेला अन्नपूर्णेचा आशीर्वाद.
5: विविध कसदार पदार्थांमुळे प्रत्येकाच्या जिभेवर चव आणि नाव एकच.
4: दुर्वांकूर डायनिंग हॉल, हत्ती गणपती चौक, टिळक रोड, पुणे.
3: लोकमत आयोजित पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत नाद गणेश, ज्ञाती ग्रुप, युगम रियाल्टी, लोकमान्य सोसायटी, गोयल गंगा डेव्हलपमेंट आणि चंदूकाका सराफ ज्वेल्स यांच्या सहकार्याने. कलाकार प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड, नागेश आडगावकर, अमर ओक आणि निलेश परब. सोमवार 21 सप्टेंबर संध्याकाळी 5:30 वाजता महालक्ष्मी लॉन्स, कर्वेनगर, पुणे. प्रवेश विनामूल्य, प्रवेशिका आवश्यक.
6: अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात यशोदा या चित्रपटातलं गीत आता ऐकवत आहोत. संगीतकार आहेत दत्ता डावजेकर आणि गीतकार चंद्रकांत खोत.

कार्यक्रमातलं शेवटचं गीत आशा भोसले आणि ललिता डावजेकर यांच्या स्वरात प्रीत शिकवा मला या चित्रपटातलं ग. दि. माडगुळकर यांच्या गीताला संगीत दिलंय दत्ता डावजेकर यांनी.

0: या बरोबरच हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: पुन्हा आय केअर सांज धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
0: आकाशवाणी विविध भारती पुणे संध्याकाळचे 6 वाजलेत. प्रसारित करत आहोत पुणे वृत्तांत.
3: पुणे वृत्तांतशी अभिमानानं संलग्न आहे प्लॅनेट फर्निचर. ब्रँडेड फर्निचरची भरपूर व्हरायटी आणि उत्कृष्ट क्वालिटी. प्लॅनेट फर्निचर.
4: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
5: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
4: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
5: प्लॅनेट फर्निचरचे सर्वात मोठे दालन आता आपल्या पुण्यात.
4: प्लॅनेट फर्निचर, देवाची उरुळी, पुणे.
5: संपर्क 96.

0: 98 11 240
1: 9689911240
2: विविध भारती पुणे. योगेश रांगणेकर सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुणे शहरात गणेशोत्सवाच्या 6 दिवसात तब्बल 53,852 गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यात आलं, तर महापालिकेच्या वतीनं 68,633 किलो निर्माल्य संकलन करण्यात आलं आहे. गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी पुणे महापालिकेनं नदीघाटांसह शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यवस्था केली आहे. दरम्यान आज पुणे आणि पिंपरींतोड परिसरातील विविध गावांमध्ये 7 दिवसांच्या घरगुती तसंच सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यात येत आहे. तर आजचा रविवारचा सुट्टीचा दिवस असल्यानं लहान थोरांनी पुणे शहरातील गणपती मंडळाचे देखावे पाहण्यासाठी गर्दी केली आहे. सुरक्षेसाठी ठिकठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पुणे फेस्टिवल अंतर्गत बालगंधर्व रंगमंदिरात काल रात्री मराठी कविसंमेलन आयोजित करण्यात आलं होतं. हास्याचे फावरे वडवणाऱ्या, निखळ मनोरंजन करणाऱ्या, भाषेच्या गमती दर्शवणाऱ्या कवितांनी यावेळी रसिकांची दाद मिळवली. अहिराणी, वऱ्हाडी, मराठवाडी बोलीच्या कवितांनाही प्रचंड प्रतिसाद मिळाला. संगीत ही आत्म्याशी संवाद साधणारी कला असून ते जीवनातलं एक अखंड काव्य आहे. संगीताची आराधना प्रत्येकानंच करायला हवी असं प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केलं. ते आज पुण्यात संगीतकार यशवंत देव यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रभाकर फाउंडेशनतर्फे आयोजित पहिला संगीतकार यशवंत देव पुरस्कार संगीतकार डॉ सलील कुलकर्णी यांना प्रदान करताना बोलत होते. महान संगीतकारांच्या नावाचे पुरस्कार पुन्हा एकदा नवी उमेद निर्माण करतात असं सलील कुलकर्णी यावेळी म्हणाले. स्वर्गीय तात्याबापट स्मृती केंद्राचं कार्य अत्यंत उल्लेखनीय असून पूर्वांचल राज्यातल्या विद्यार्थ्यांना इथं आणून त्यांच्यावर उत्तम संस्कार केले जातात असं मत खासदार श्रीरंग वारणे यांनी व्यक्त केलं. ते आज चिंचवड इथल्या स्वर्गीय तात्याबापट स्मृती समिती संचालित भारत माता भवनच्या वास्तुवृद्धीच्या कामाचा शुभारंभ करताना बोलत होते. या वास्तूच्या विस्तारासाठी वारणे यांनी खासदार निधीतून 50 लाख रुपयांचा निधी दिला असून आवश्यकतेनुसार अतिरिक्त निधी देण्याची ग्वाही खासदार बारणे यांनी यावेळी दिली. कृषी विभागाच्या अंदाजानुसार राज्यात 15,48,000 हेक्टरवर ऊस उपलब्ध आहे, मात्र प्रत्यक्षात या अपेक्षित अंदाजापेक्षा कमी ऊस उपलब्ध होण्याची शक्यता असल्यानं आगामी गाळप हंगामात साखर उत्पादनात घट होण्याचे संकेत मिळत आहेत. ज्या कारखान्यांकडून सर्वाधिक दर जाहीर केला जाईल त्याच कारखान्यांना ऊस देण्याचं आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष विजय रणजीवे यांनी केलं आहे. रक्तदान केल्यानं केवळ गरजू रुग्णालाच जीवदान मिळत नाही तर रक्तदान करणाऱ्या दात्याच्या आरोग्यालाही अनेक फायदे होतात, त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावं असं आवाहन डॉ विद्या राठोड यांनी केलं. राज्य शासनाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागांतर्गत पुणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं येरवडा इथं आयोजित कार्यक्रमात त्या आज बोलत होत्या. लोकसंवाद 2026 अंतर्गत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गणेशोत्सवात रक्तदानाबाबत जनजागृतीपर या कार्यक्रमात राठोड यांनी रक्तदानाचं महत्व सांगितलं. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे 9 ते 14 वर्ष वयोगटातल्या मुलींसाठी गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधक HPV लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. ही लस महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालय, दळवी रुग्णालय आणि सोनवणे रुग्णालयासह शहरातील 20 प्रसूतीगृह आणि 54 दवाखान्यांमध्ये मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे 1500 हून अधिक पात्र मुलींचं लसीकरण पूर्ण झालं असून नागरिकांनी या लसीकरण मोहिमेचा लाभ घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे. पुणे शहरात दररोज निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्याच्या तुलनेत महापालिकेकडे उपलब्ध असलेली प्रक्रिया क्षमता अपुरी असल्यानं फुरसुंगी उरळी देवाची इथल्या कचरा डेपो परिसरातील 12 एकर जागा भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडला देण्याच्या प्रस्तावाला पालिकेच्या स्थायी समितीनं मंजुरी दिली आहे. या जागेवर ओल्या कचऱ्यापासून बायोसीएनजी प्रकल्प उभारण्यात येणार आहे असं समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भीमाले यांनी सांगितलं. हवामान. पुणे आणि परिसरात आज संध्याकाळी हवामान ढगाळ राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.
3: पुणे वृत्तांतशी अभिमानानं संलग्न होते प्लॅनेट फर्निचर. ब्रँडेड फर्निचरची भरपूर व्हरायटी आणि उत्कृष्ट क्वालिटी. प्लॅनेट फर्निचर.
4: पुणे वृत्तांत आपण ऐकला आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून. आता ऐकूया कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून.
3: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

0: आज आपण जाणून घेणार आहोत अष्टविनायकातील पाचव्या गणपतीबद्दल, म्हणजेच ओझरच्या विघ्नेश्वराबद्दल. मंडळी, या विघ्नेश्वराची मूर्ती लांब आणि रुंद असून अष्टविनायकांपैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्वराला ओळखलं जातं. विघ्नेश्वराच्या डोळ्यात माणकं असून कपाळावर हिरा आहे. श्री विघ्नेश्वराची ही मूर्ती सुद्धा स्वयंभू आहे बरं का. मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी बांधकाम असून मध्यभागी श्री गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर जागृत देवस्थान मानलं जातं. 1785 मध्ये बाजीराव पेशव्यांचे भाऊ चिमाजी अप्पा यांनी हे देऊळ बांधून त्यावर सोनेरी कळस चढवला. अशी आख्यायिका आहे की सर्व राक्षसांनी एका रात्रीत ओझर गणपतीचं हे मंदिर बांधलं होतं. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून 14 किलोमीटर तर पुण्यापासून 85 किलोमीटरवर आहे आणि इथे जवळच आरवी उपग्रह केंद्र तर खोडत इथे आशिया खंडातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक दुर्बीण आहे. मंडळी, याच विघ्नेश्वराची अजून माहिती जाणून घेऊयात या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 39 30 41 42.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत.

मंडळी, या विघ्नेश्वराची सुद्धा एक आख्यायिका आहे बरं का. राजा अभिनंदनने त्रिलोकाधीश होण्यासाठी यज्ञ सुरू केला होता, त्यामुळे भयभीत झालेल्या इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी विघ्नासूर राक्षसाची उत्पत्ती केली आणि त्याला राजा अभिनंदनच्या यज्ञात विघ्न आणायला सांगितलं. पण विघ्नासुराने सगळ्याच यज्ञांमध्ये विघ्न आणायला सुरुवात केली, त्यामुळे ऋषी मुनींनी विघ्नासुराचा बंदोबस्त करण्यासाठी श्री गणपतीची आराधना केली. मग गणपतीने विघ्नासुराला पराभूत केले आणि विघ्नासूर श्री गणेशांना शरण गेला. तेव्हा गणपतीने सांगितले की जिथे माझी पूजा केली जाते तिथे तू कधीही यायचे नाही. विघ्नासुरानी ती अट मान्य केली आणि श्री गणेशाला विनंती केली की तुझ्या बरोबर भक्तगणांनी माझे सुद्धा नाव घ्यावे आणि तुम्ही याच ठिकाणी वास्तव्य करावे. तेव्हापासून ओझर मध्ये गजाननाचं हे देऊळ स्थित झालं आणि श्री गणेशाला विघ्नेश्वर या नावाने ओळखलं जाऊ लागलं. आता अष्टविनायकातील सहावा गणपती म्हणजेच लेण्याद्रीच्या गिरिजात्मजाची माहिती ऐकूयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आता ऐकूयात श्री गणेशाचं हे सुंदर भक्तिगीत.

0: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू.
1: आपण ऐकत होता कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. संध्याकाळचे 6:15 वाजलेत.
2: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: कार्यक्रमातलं पहिलं गीत आशा भोसले, महेंद्र कपूर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात, जगदीश खेबुडकर यांच्या

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: लोकमत आयोजित पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत नाद गणेश, ज्ञाती ग्रुप, युगम रियाल्टी, लोकमान्य सोसायटी, गोयल गंगा डेव्हलपमेंट्स आणि चंदूकाका सराफ ज्वेल्स यांच्या सहकार्याने कलाकार प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड, नागेश आडगावकर, अमर ओक आणि निलेश परब सोमवार 21 सप्टेंबर संध्याकाळी 5:30 वाजता महालक्ष्मी लॉन्स कर्वेनगर पुणे. प्रवेश विनामूल्य, प्रवेशिका आवश्यक.
3: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: कार्यक्रमात यानंतर देवदत्त साबळे यांनी संगीतबद्ध केलेली रचना शाहीर साबळे यांच्या स्वरात.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
1: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
1: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःच घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
1: गुडघे दुखीमुळे चालताना त्रास होतोय, जिने चढताना वेदना होतात, खाली मांडी घालून बसता येत नाही, गुडघ्यात कटकट आवाज किंवा स्टिफनेस जाणवतोय, गुडघ्यातील कार्टिलेज म्हणजे

0: गादीची झीज हे यामागील महत्वाचं कारण असू शकतं. तीच झीज आमच्या उपचारांनी थांबते आणि कार्टिलेज रिजनरेट म्हणजे पुनर्निर्मित होण्यास मदत होते. 100% खात्रीशीर आणि आयुर्वेदिक उपचार आहेत. गुडघेदुखी सहन करत राहू नका. डॉक्टर परीक्षित फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णाच्या गुडघ्याची स्थिती आणि कार्टिलेजची झीज लक्षात घेऊन कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती घ्या. गुडघे आणि सांधेदुखीच्या योग्य उपचारांसाठी विश्वासाने डॉक्टर परीक्षित फेगडे यांच्याशी संपर्क साधा. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड, पुणे. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, कार्यक्रमात आता ऐकूया वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेली मधुकर जोशी यांची गीतरचना, गायली आहे अरुण दाते यांनी.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: देशपांडे आय हॉस्पिटल मध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत डोळ्यांचे सर्व उपचार उपलब्ध.
3: देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 89 29 30 41 42.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: आता ऐकूया प्रवीण दवणे यांचं गीत. संगीतकार अशोक कीर्तने आणि गायिका उत्तरा केळकर.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: अनेकदा काही तज्ञ तुम्हाला राशींच्या रत्नांच्या मौल्यवान खड्यांचा वापर अंगठी लॉकेट किंवा ब्रेसलेट मध्ये करायला सांगतात, पण ही खरेदी कुठूनही करून कशी चालेल? अशी खरेदी करायला हवी 193 वर्षांचा ग्राहकांच्या विश्वासाची परंपरा असलेल्या पुना गाडगिळ आणि सन्स मधूनच.
2: पुना गाडगिळ आणि सन्स 1832 पासून पुणे जिल्ह्यात 10 प्रशस्त शोरूम आपल्या सेवेत, कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
3: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
4: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय.
3: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
4: पिंपरी चिंचवड मध्ये.
5: तिथे गुडघ्याची जी

0: मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
0: लगेच फोन करतो 9595924559. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 9595924559.
2: लता मंगेशकर यांच्या स्वरातलं गीत आता ऐकवत आहोत. गीतकार आहेत बालकवी ठोंबरे आणि संगीतकार हृदयनाथ मंगेशकर.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली.
1: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: लोकमत आयोजित पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत नाद गणेश, ज्ञाती ग्रुप, युगम रियाल्टी, लोकमान्य सोसायटी, गोयल.

गंगा डेव्हलपमेंट्स आणि चंदू काका सराफ ज्वेल्स यांच्या सहकार्याने कलाकार प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड, नागेश आडगावकर, अमर ओक आणि निलेश परब सोमवार 21 सप्टेंबर संध्याकाळी

0: याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: आकाशवाणी विविध भारती पुणे. संध्याकाळचे 6:45 झालेत. ऐकूया पुढील कार्यक्रम.
2: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत
3: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
1: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घुडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
2: आणि सहप्रायोजक आहेत जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम. शुभमंगल, सावधान,
4: समर्पण,
2: आदर,
4: विश्वास,
2: स्वीकार,
4: समानता,
2: कर्तव्य
4: आणि निरपेक्ष प्रेम
2: या सप्तवचनांनी सहजीवनाची सुरुवात होते
4: आणि एकमेकांचे हात धरून चाललेल्या सप्तपदींनी आयुष्याला पूर्णत्व येतं.
2: अशा शुभ कार्याच्या क्षणांना आम्ही साक्षीदार आहोत याचा अभिमान वाटतो.
4: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे.
2: मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
4: संपर्क आंबेकर लॉन्स 99-21-05-75-75.
5: या वर्षीचा श्री गजांत लक्ष्मी अंगठी धारण करण्याचा एकमेव मुहूर्त दीपावली अमावस्या. त्वरा करा, आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, विजीलँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये पुणे. फोन नंबर आहे 8390212143 किंवा 9881211748.

आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायातील 5वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे विद्या लव्हेकर यांनी. श्लोक गायन केलं आहे रीमा परांजपे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

0: याति नास्त्यत्र संशयः।
1: श्रीमद् भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायातला हा 5वा श्लोक। या श्लोकाचा अर्थ असा, जो पुरुष अंतकाळीही माझं स्मरण करत शरीराचा त्याग करून जातो तो साक्षात माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, यात मुळी शंका नाही। या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी प्रारंभीच मुख्य सिद्धांत सांगितलेला आहे। अंतकाल जवळ आला असताना भक्तांनी परमेश्वराचं स्मरण केलं तरच तो परमेश्वर स्वरूपाला पावतो। आचार्य विनोबाजी भावे या श्लोकावर गीताईमध्ये म्हणतात, अंतकाळी ही माझेची चित्ती स्मरण राखुनी, देह सोडूनी गेला तो मिळे मज न संशय। आचार्य विनोबाजी म्हणतात, मरणाच्या वेळी जो केवळ माझं स्मरण करत शरीराचा त्याग करून जातो तो मत्स्वरूप पावतो, याविषयी संशय नाही। हे भगवत वचन हाच 8व्या अध्यायाचा प्रमुख सिद्धांत आहे। स्वामी जयदलाल गोयंका आपल्या गीता तत्व विवेचनी यात म्हणतात, या श्लोकातला अंतकालेच हा शब्द माणसाच्या अंतकाळाचं विशेष महत्व सांगतो। ज्या शेवटच्या क्षणी या स्थूल देहाशी प्राण इंद्रिय मन आणि बुद्धी यांच्यासह जीवात्म्याचा वियोग होतो त्या क्षणाला अंतकाळ असं म्हणतात। भगवंताच्या म्हणण्याचा भावार्थ असा आहे की जो माणूस सदा सर्वदा नित्य भगवंताचं स्मरण मनन चिंतन करतो तो माणूस नित्याच्या सरावाने त्याच्या अंतिम क्षणी सुद्धा तितक्याच तन्मयतेने भगवंताचं चिंतन करत सहजपणे देह त्यागतो। मृत्यूसमयी अशा माणसाला आपलं कुटुंब धनसंपदा मानप्रतिष्ठा या कशाचंही स्मरण होत नाही। तसंच देह त्यागताना मुद्दाम वेगळं परमेश्वराचं चिंतन करावं लागत नाही। अंतकाळी सुद्धा त्याचं सहजच अखंड चिंतन घडतं, कारण त्याचं चित्त एकाच भगवंताच्या ठाई दृढ झालेलं असल्यामुळे अशा माणसाला अंतकाळी भगवंताचीच प्राप्ती होते। ज्ञानेश्वर माऊली या संबंधी सखोल चिंतन करताना आपल्या भावार्थ दीपिकेत म्हणतात, ते देह झोल ऐसे मानुनी ठेले आपण पे आपणची होऊनी, जैसा मठ गगना भरुनी गगनीची असे। आत्मज्ञान संपन्न माणूस त्याच्या देहाला एक पांघरून एक खोळ किंवा एक वरच आवरण समजून निज रूपात तल्लीन राहतो। जशी घटाच्या आतल्या रिकाम्या जागेत हवा भरलेली असते तसंच जीवनमुक्त माणसाच्या चित्तात भगवंत भरलेला असतो। हा सर्वव्यापी अशा भगवंताच्या स्वरूपातच निवसत असतो। त्यामुळे त्याच्या या अनुभवाच्या माझघरात अहम ब्रह्मास्मी अशा निश्चयरूपी खोलीत त्याला निवांत निद्रा लागल्यामुळे त्याला बाह्य जगाचं भान नसतं। भगवंताचं आणि त्याचं अभिजात ऐक्य झाल्यामुळे पंचमहाभूतांनी बनलेल्या या देहाबद्दलचं आकर्षण नष्ट झाल्यामुळे मग पंचमहाभूतांच्या एकेक अंशाची टरफलं खपल्या गळून पडल्या तरी त्याला काही न्यून झालं असं वाटत नाही, तो यत्किंचितही डळमळत नाही। या स्थितीचं वर्णन करताना माऊली म्हणतात, पई अथावी घट बुडाला तो आतबाहेरी उदके भरला, पाठी दैवगती जरी फुटला तरी उदक काय फुटे। माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, अथांग पाण्यात घट बुडवला तर तो पाण्याने भरतो, जर तो घट काही कारणांनी पाण्यातच फुटला तरी त्याच्या आतबाहेर पाणीच असतं, पाण्यात घट फुटला तरी पाण्यात काहीही बदल होत नाही। किंवा सापानी त्याच्या अंगावरची जीर्ण झालेली काट काढून टाकली तरी सापाचं शरीर कमी होत नाही। तसंच जीवनमुक्त माणसाचा देहाकार मोडून गेल्यामुळे त्याचं मूळ शाश्वत अस्तित्व जसंच्या तसं राहतं। दृढ निश्चयामुळे अंतकाळी तो थोडाही डळमळत नाही। मृत्यूसमय

जीवासमोर जे ठाकतं तेच तो होतो. काही झालं तरी ते चुकत नाही. याप्रमाणेच अंतकाली परमेश्वराच्या चिंतनात अखंड एकाग्र होऊन जे भक्त देह त्याग करतात ते भगवनमय होऊन तेजस्वी परमपुरुषापर्यंत जातात. भगवंत आणि भक्त यांच्यात ऐक्य झाल्याची अनुभूती जणू ऐक्यरस ओतून घडवली आहे अशी एकरूप झालेली असते. संत तुकाराम महाराज म्हणतात, ध्यानी धाता पंढरी राया, मना सहित पालटे काया. चित्त आणि चैतन्य, जीव आणि शिव त्यांचं ऐक्य एका मुशीत घातल्याप्रमाणे एकरूप होऊन मूळच्या अद्वैत स्थितीला येतात. लोकमान्य टिळक आपल्या गीता रहस्यात म्हणतात, मरणापूर्वी झालेलं ब्रह्मज्ञान कदाचित शेवटपर्यंत टिकणार नाही, या गोष्टीचा विचार करणं जरूर पडतं. म्हणून मरणापूर्वीच्या कालापेक्षा शास्त्रकार मरणकाल विशेष महत्वाचा मानतात. तेव्हा म्हणजे मरणकाळी पूर्ण ब्रह्मात्म ऐक्य ज्ञानाचा अनुभव जरूर घडलेला असला पाहिजे, एरवी मोक्ष होणं शक्य नाही असं ठरवतात. म्हणून अंतकाली अनन्य भावानी माझं स्मरण केल्याने मनुष्य मुक्त होतो असं उपनिषदाच्या आधारे गीतेत म्हटलेलं आहे. लोकमान्य टिळक म्हणतात, या सिद्धांताप्रमाणे ज्याचा सारा जन्म दुराचारात गेला तोही केवळ मरणसमयी परमेश्वर ज्ञान झाल्यास मुक्त होतो असं प्राप्त होतं. आणि कित्येकाच्या मते असं होणं युक्त नाही, पण जर विचार केला तर यात गैर काही नाही असं दिसून येईल. म्हणजे ज्याचा सारा जन्म दुराचारात गेला त्याला केवळ मरणकाळीच सुबुद्धी आणि ब्रह्मज्ञान होणं शक्य नाही. इतर बाबींप्रमाणेच मन ब्रह्मनिष्ठ करण्याची सवय असावी लागते. आणि उभ्या जन्मात एकदा सुद्धा ज्याला पूर्ण ब्रह्मात्मा ऐक्याचा अनुभव आला नाही त्याला तो एकदम प्राप्त होणं परम दुर्घट किंबहुना अशक्य आहे. म्हणून प्रत्येकाने मन निर्विषय करण्याचा अभ्यास नित्य चालू ठेवावा, म्हणजे अंतकाली सुद्धा तीच स्थिती कायम राहायला अडचण न पडता मनुष्य अखेर मुक्त होतो असं या संबंधीचं गीतेचं दुसरं महत्वाचं सांगणं आहे. लोकमान्य टिळक म्हणतात, शास्त्राची छाननी करण्यासाठी असं समजा की पूर्व संस्कार आदी कारणांमुळे एखाद्याला फक्त मरणसमयीच एकाएकी परमेश्वर ज्ञान प्राप्त झालं. लक्षावधी किंबहुना कोट्यावधी मनुष्यात अशा प्रकारचं एखादंच उदाहरण सापडणार यात शंका नाही. माऊली ज्ञानेश्वर म्हणतात, म्हणून यापरी माते अंतकाळी जाणत साते, जे मोकली ती देहाते ते मीची होती. माऊली म्हणतात, जी माणसं मरणाच्या क्षणीही भगवंतात मिसळून असतात, भगवंत स्मरणात तल्लीन असतात, ते देह सोडताच भगवंत स्वरूप ईश स्वरूप होतात. नाहीतर सामान्य लोकांचं असं होतं की अचानक मृत्यू आला तर त्यावेळी त्यांना भगवंताचं स्मरण होईलच असं सांगता येत नाही. कारण संपूर्ण आयुष्य प्रपंच करण्यात, स्थावर जंगम जमा करण्यात, साठवण्यात गेला. त्या जमा केलेल्या गोष्टीचं स्मरण माणसाला होत राहतं. आपल्यानंतर हे कोण सांभाळेल ही चिंता असते. स्वतःच्या मुलांवर सुद्धा त्यांचा विश्वास नसतो, त्यामुळे जमवलेल्या गोष्टींची चिंता मनात दाटत असल्यामुळे तो माणूस मोक्षप्राप्तीपासून वंचित होऊन पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रात अडकतो. म्हणून भगवंतांनी अंतकाळी भगवंताचं स्मरण येण्यासाठी नित्य निरंतर एकाग्रतेने भगवंत स्मरण करण्यास सांगितलेलं आहे. आजच्या संदर्भात हा श्लोक आपल्या मनाची बैठक आणि जीवनाची दिशा काय असावी याचं गांभीर्य सांगणारा श्लोक आहे. आपण परमेश्वर कृपेने त्याचाच अंश म्हणून जन्माला आलो आहोत यावर जर आपला दृढ विश्वास असेल, त्याच्याबद्दल मनात समर्पण भाव असेल, मन शांत प्रसन्न ठेवूनच अंतिम समयी त्याला स्मरून त्याचंच नामस्मरण करत मरण आलं तर तो आपलंसं करतो. हाच अंतिम सिद्धांत भगवंतांनी या श्लोकात सांगितलेला आहे.

0: यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः। श्रीकृष्णार्पणमस्तु।
1: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायातील 5वा श्लोक

आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं विद्या लव्हेकर यांनी. श्लोक गायन केलं होतं रीमा परांजपे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोतेहो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल ऍड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: गर्भातल्या अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं,
1: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
0: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
1: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. सौजन्य जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, संपर्क 866-91-67-67-2.
2: श्रोते हो, आंबेकर लॉन्स अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते
0: आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची.
3: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जितेंद्र घोडके सराफ, प्रेमात पडावे अशीच कलाकुसर.
2: आणि सहप्रायोजक होते जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
4: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत जय माला.
5: मुझसे मुखातिब होकर बोले अजी आप भी कुछ बोल दीजिए बरखुरदार, तो बस सिर्फ दिल बहलाने गरज से मैं शुरू हो ही गया. बहुत कुछ कर लिया आराम मखमल के गदेलों में, सुलाऊंगा तुम्हें या पत्थरों में और ढेलों में, सरे दरबार खिदमत में हर एक बांधे कमर होगा, किसी के हाथ में पल्लम कोई करता चमर होगा. वाह वाह वाह वाह वाह वाह की आवाजें बुलंद हो गई. डायरेक्टर साहब ने मुझे गले से लगा लिया, कहने लगे बरखुरदार अरे तुम तो बॉर्न आर्टिस्ट हो, फिल्म में एक्टिंग करो, मैं तुम्हारी लाइफ बना दूंगा, फोटोग्राफी को मारो गोली.
6: ऐसी अनमोल यादें आपको मिलेंगी सिर्फ विविध भारती पर. विविध भारती आपका जीवन साथी.
7: प्रस्तुत है विशेष जयमाला.

0: साथियों, आज के विशेष जयमाला कार्यक्रम की शौर्य गाथा की इस कड़ी में आप सुन रहे हैं 16 बिहार रेजिमेंट के कमांडिंग ऑफिसर कर्नल बकुमल्ला संतोष बाबू की शौर्य गाथा। इस कार्यक्रम का बाकी हिस्सा आपको सुनवाएंगे एक छोटे से अंतराल के बाद।
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। आपल्या रेडिओ सेटवरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। संध्याकाळचे 7:30 वाजलेत।
2: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
3: पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे। नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत। पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
1: कार्यक्रमातली पहिली रचना अश्विनी भिडे देशपांडे यांच्या स्वरात, संत ज्ञानेश्वर महाराज यांची, संगीत वर्षा आंबेकर यांचं।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरी नामाचा।
1: पुणे पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे। नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत। पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: कार्यक्रमात शेवटी संत तुकाराम महाराज यांची रचना, संजीव अभ्यंकर यांच्या स्वरात। संगीत आहे केदार पंडित यांचं।

0: याबरोबरच हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM आपल्या रेडिओ सेटवरून, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. काही क्षणातच मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत हवा महल.
2: आइए सुने कार्यक्रम

0: चित्रलोक का शेष भाग आप सुनेंगे ब्रेक के बाद।
1: श्रोते हो दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुना आय केअर सांजधारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुना आय केअर मिशन हेल्दी आईज।
2: या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक।
3: दररोज संध्याकाळी 6:15 वाजता जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
4: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका। प्रायोजक पुणे पीपल्स बँक विश्वासाचा हात आणि मोलाची साथ।
0: ब्रेक के बाद कार्यक्रम चित्रलोक में आपका स्वागत है। सुनिए ये संदेश।
5: एक विलक्षण गायक।
6: अरे ओरे हे।
5: संगीत के साधक।
6: ओरे पथिकवा मत जइयो तू वृंदावन।
5: उनके सुरों में भक्ति की निर्मलता है, संगीत की गहराई है, भाव

0: को वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक स्वामिनी साडेंची महाराणी, लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
6: आणि सहप्रायोजक जोबळेकर हॉस्पिटल अँड IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
5: तेव्हा नक्की ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली
6: आणि सहप्रायोजक जोबळेकर हॉस्पिटल अँड IVF सेंटर शिरवळ।

0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहंज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM आपल्या रेडिओ सेटवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 11 वाजलेत.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्य.

0: नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।
1: श्रोते हो, आज प्रसिद्ध निर्माता निर्देशक महेश भट्ट यांचा वाढदिवस। त्यानिमित्त आजच्या डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल एक ही फिल्मचे या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत। त्यांच्या दिग्दर्शकीय कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काही चित्रपटांपैकी एक असलेल्या आणि आज कल्ट क्लासिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तसंच इंडिया टाइम्स मूव्हीजने संकलित केलेल्या 25 अवश्य पाहण्याजोग्या बॉलिवूड चित्रपटांपैकी एक असलेला चित्रपट अर्थ। 1982 साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्याकाळी काळाच्या पुढचा ठरला होता। या चित्रपटाची अर्ध आत्मचरित्रात्मक कथा महेश भट्ट यांचीच होती। दिग्दर्शनाबरोबरच त्यांनी या चित्रपटाचं संवाद लेखन तसंच पटकथा लेखनही केलं होतं सुजित सेन यांच्यासह। शबाना आझमी, कुलभूषण खरमंदा आणि स्मिता पाटील यांच्या मुख्य भूमिकेसह राज किरण, रोहिणी हट्टंगडी, दीना पाठक, ओम शिवपुरी यांच्या महत्वाच्या भूमिका होत्या। या चित्रपटाचे संगीतकार आणि गायक होते जगजीत सिंग चित्रासिंग, तर गीतकार होते कैफी आझमी, राजेंद्रनाथ रहबर आणि इफ्तिखार इमाम सिद्दीकी। चित्रपटाचे निर्माते होते प्रवीण भट्ट।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला केफूल.
1: गुडघेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59.
2: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुना गाडगिळ अँड सन्स चे नवीन 3 मजली 33वे दालन सुरू केले. पुना गाडगिळ अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालना

0: आम्हाला भरभरून प्रतिसाद दिलात. तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत. आपले शतशः धन्यवाद. आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटीसह तोच विश्वास आणि तीच परंपरा.
1: पुणे गाडगे अँड सन्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड, पुणे.
2: घर असो वा कार,
1: उच्च शिक्षण असो वा नवीन स्टार्टअप,
2: आपल्या प्रत्येक गरजेसाठी जनसेवा सहकारी बँकेची ग्राहकाभिमुख कर्ज योजना.
1: आकर्षक व्याजदर, कमीत कमी प्रोसेसिंग फी आणि जलद वितरण.
2: जनसामान्यांची असामान्य बँक, जनसेवा सहकारी बँक, हडपसर, पुणे. संपर्क 84 85 87 12 52.
3: लोकमत आयोजित पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत नाद गणेश, ज्ञाती ग्रुप, युगम रियाल्टी, लोकमान्य सोसायटी, गोयल गंगा डेव्हलपमेंट्स आणि चंदूकाका सराफ ज्वेल्स यांच्या सहकार्याने कलाकार प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड, नागेश आडगावकर, अमर ओक आणि निलेश परब सोमवार 21 सप्टेंबर संध्याकाळी 5:30 वाजता महालक्ष्मी लॉन्स, कर्वेनगर, पुणे. प्रवेश विनामूल्य, प्रवेशिका आवश्यक.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: अनाथ म्हणून वाढलेली आणि स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या पूजाला जेव्हा तिचा चित्रपटसृष्टीत काम करणारा नवरा इंदर नवीन घराची चावी देतो तेव्हाच पूजाला कळतं की तो कविता नावाच्या दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमात आहे आणि या नवीन घरासाठी पैसे त्या दोघांनी मिळून कमवले आहेत. तेव्हा ती खचते. जेव्हा इंदर कवितासाठी पूजाला सोडून जातो तेव्हा ती एक साहसिक निर्णय घेते आणि लग्नाच्या वेळी तिच्याकडे असलेले 2000 रुपये घेऊन घर सोडून महिलांच्या वसतिगृहात जाण्याचा निर्णय घेते. एका मित्राच्या घरी ओळख झालेला राज तिला एकटीने जगण्याच्या अडचणींवर मात करण्यासाठी, नोकरी शोधण्यासाठी आणि स्वाभिमानाने जगण्यासाठी मदत करतो. त्यांच्यात चांगली मैत्री होते.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल।
1: मणके दुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 9595 24 25 59। गुडघेदुखीमुळे चालताना त्रास होतोय, जिने चढताना वेदना होतात, खाली मांडी घालून बसता येत नाही, गुडघ्यात कटकट आवाज किंवा स्टिफनेस जाणवतोय, गुडघ्यातील कार्टिलेज म्हणजे गादीची झीज हे यामागील महत्वाचं कारण असू शकतं। तीच झीज आमच्या उपचारांनी थांबते आणि कार्टिलेज रिजनरेट म्हणजे पुनर्निर्मित होण्यास मदत होते। 100% खात्रीशीर आणि आयुर्वेदिक उपचार आहेत। गुडघेदुखी सहन करत राहू नका। डॉक्टर परीक्षित फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णाच्या गुडघ्याची स्थिती आणि कार्टिलेजची झीज लक्षात घेऊन कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती घ्या। गुडघे आणि सांधेदुखीच्या योग्य उपचारांसाठी विश्वासाने डॉक्टर परीक्षित फेगडे यांच्याशी संपर्क साधा। 9595 24 25 59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड, पुणे। संपर्क 9595 24 25 59।
2: एक वर्षापूर्वी आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आम्ही कुंटे चौक लक्ष्मी रोड इथं पुना गाडगे अँड सन्स चे नवीन 3 मजली 33 दालन सुरू केले। पुना गाडगे अँड सन्स या नावावर असलेल्या तुमच्या विश्वासामुळे तुम्ही नव्या दालनाला भरभरून प्रतिसाद दिला। तुमचे आमच्यावरील उदंड प्रेम आणि अढळ विश्वास यामुळे आम्ही भारावून गेलो आहोत। आपले शतशः धन्यवाद। आता आपल्या सेवेत अधिक व्हरायटीसह तोच विश्वास आणि तीच परंपरा।
3: पुना गाडगे अँड सन्स, कुंटे चौक सिग्नल जवळ, लक्ष्मी रोड, पुणे।
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
0: कविता आपल्या मानसिक अस्थिरतेमुळे आणि मनात असलेल्या असुरक्षिततेच्या भावनेमुळे खूप अस्वस्थ होते। इंदरने पूजाकडून घटस्फोटाच्या कागदांवर सही मागितल्यानंतरही कविता साशंक असते।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला केफूल.
1: सांधेदुखीसाठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
1: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठ.

0: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
1: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याज दरापासून।
0: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याज दर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण।
1: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा। जनता सहकारी बँक लिमिटेड।
2: अय ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत।
3: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ। तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे।
2: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
3: पिंपरी चिंचवड मध्ये।
4: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन।
2: मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना।
4: लगेच फोन करतो 95-95-24-25-59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक। संपर्क 95-95-24-25-59।
5: अर्थ या चित्रपटाचा भावनिक गुंतागुंतीचा विषय महेश भट्ट यांनी इतक्या हळुवारपणे, इतक्या तरलतेने पडद्यावर साकारला की कोणतीही व्यक्तिरेखा तिरस्कार किंवा दयेची पात्र न ठरता परिस्थितीला खरेपणाने समोर जाणारी आणि आपल्या उणीवा तशाच सशक्त बाजू सहजपणे मांडणारी ठरली। हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य। या चित्रपटात पूजा ही मुख्य भूमिका साकारणाऱ्या शबाना आझमी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला। या चित्रपटातली एक महत्वाची भूमिका म्हणजे पूजाची मदतनीस। तिच्या नवऱ्याने तिची फसवणूक केल्यावर तिला सल्ला देणारी पूजा जेव्हा स्वतःच्या आयुष्यात तशाच प्रसंगाला सामोरी जाते तेव्हा तीही ठामपणे एकटी राहण्याचा निर्णय घेते। ही मदतनीस जेव्हा आपल्या मुलीच्या भविष्याच्या काळजीपोटी संतापून नवऱ्याला ठार मारते तेव्हा आत्मसमर्पण करते आणि पूजा तिला तिच्या मुलीची काळजी घेण्याचं वचन देते। आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला के फूल।
0: पॅरालिसिस साठी डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या। 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। संपर्क 95-95-24-25-59। गुडघे दुखीमुळे चालताना त्रास होतोय, जिने चढताना वेदना होतात, खाली मांडी घालून बसता येत नाही, गुडघ्यात कटकट आवाज किंवा स्टिफनेस जाणवतोय, गुडघ्यातील कार्टिलेज म्हणजे गादीची झीज हे यामागील महत्वाचं कारण असू शकतं। तीच झीज आमच्या उपचारांनी थांबते आणि कार्टिलेज रिजनरेट म्हणजे पुनर्निर्मित होण्यास मदत होते। 100% खात्रीशीर आणि आयुर्वेदिक उपचार आहेत। गुडघे दुखी सहन करत राहू नका। डॉक्टर परीक्षित फेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णाच्या गुडघ्याची स्थिती आणि कार्टिलेजची झीज लक्षात घेऊन कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती घ्या। गुडघे आणि सांधेदुखीच्या योग्य उपचारांसाठी विश्वासाने डॉक्टर परीक्षित फेगडे यांच्याशी संपर्क साधा। 95-95-24-25-59। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड, पुणे। संपर्क 95-95-24-25-59।
5: राज पूजाच्या प्रेमात पडतो आणि तिला लग्नाची मागणी घालतो, ती त्याला नकार देते। राजने तिला नवीन आयुष्य शोधण्याचा प्रयत्न करण्याविषयी समजावल्यावर ती त्यावर विचार करण्याचं वचन देते।

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे सिद्धिविनायक क्लिनिक बेला किफूल.
1: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये.
3: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
0: कविताची आई आणि तिच्या वैयक्तिक डॉक्टरच्या आग्रहानंतर पूजा कविताला हे सांगून निश्चिंत करण्याचा प्रयत्न करते की ती आता इंदरच्या आयुष्यात कधीच येणार नाही. हे ऐकून कविताला वाटतं की पूजाचं लग्न मोडणं ही चूक होती. अपराधीपणाच्या भावनेतून बाहेर येण्यासाठी ती इंदर सोबतचं नातं तोडते. इंदर पूजाकडे परत येण्याचा प्रयत्न करतो पण पूजा त्याला नकार देते.

0: पूजा आपल्या मदतनीसीच्या मुलीसोबत राहण्याचा आणि राजशी लग्न न करण्याचा निर्णय घेते. तिला सापडतो त्या मुलीची आई होण्यात आणि तिच्या भविष्याची काळजी घेण्यात, तसंच स्वतंत्रपणे स्वाभिमानाने राहण्यात जीवनाचा नवीन अर्थ.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:31 झाले. आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी डॉक्टर अपूर्वा जोशी कुंटे आमच्या सर्व श्रोत्यांचा निरोप घेते. शुभरात्री. 101 मेगाहर्ट्सवर पुन्हा आपली भेट उद्या पहाटे 5:50. जय हिंद.